लता मंगेशकर यांच्या स्वरात आत्ताच आपण संत तुकाराम महाराजांची रचना ऐकली. संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरातील गीतरचना. संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना आहे. संगीत दिलं आहे नंदू होनोप यांनी.

अजित कडकडे यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना आता आपण ऐकली. याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत श्रोते हो. काही क्षणातच अस्मिता वाहिनीची पहिली प्रसारण सभा आपण ऐकू शकाल.

सुप्रभात श्रोते हो, नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 11 श्रावण शके 1948, अर्थात दिनांक 2 ऑगस्ट 2026. पहाटेचे 5:55 आणि 44 सेकंद झाली आहेत. आमची पहिली सभा आता सुरू होत आहे. या प्रातकालीन सभेत आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. श्रोते हो, सभेची सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6 वाजत आहेत. दिल्ली केंद्रावरून काही क्षणातच हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

वैशंपायन गुरुजींचे वैदिक मंत्र पठण तसं आपण ऐकलं, यानंतर ऐकूया शरद जांभेकर यांच्या स्वरात यकी महाराज यांची रचना.

अपर्णा मयेकर यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया. जयश्री रानडे यांच्या स्वरातील गीतरचना आहे संत नामदेव महाराजांची.

गोविंद पवळे यांच्या स्वरात संत जनाबाईंची रचना आता आपण ऐकलीत. यानंतर या कार्यक्रमाच्या अखेरीस ऐकूया मुंबई आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेले गीत. गीतरचना आहे साने गुरुजी यांची.

0: आकाशवाणी गायकवृंदाने गायलेल्या गीताबरोबरच मंगलप्रभात हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: श्रोते हो, जीवन म्हणजे अखंड प्रवास. प्रवासात प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या असतात, स्वप्न वेगवेगळी असतात, ध्येय वेगवेगळी असतात. काहींना रस्ता तयार मिळतो तर काहींना काट्याकुट्यातून स्वतःची वाट तयार करावी लागते. पण एक गोष्ट निश्चित, जो चालत राहतो, शोधत राहतो, प्रयत्न करत राहतो, त्याला मार्ग नक्कीच सापडतो. वपू काळेंच्या लेखामधील एक गोष्ट माझ्या वाचनात आली. ते म्हणतात त्यात, तुम्ही स्वतःची वाट स्वतः निर्माण केली तर परमेश्वराजवळ, सत्याजवळ किंवा वास्तवतेजवळ जाऊन पोहोचाल. पावला पावलांनीच रस्ता तयार होतो. अशी कल्पना करा की तुम्ही घनदाट अरण्यात सापडले आहात. मार्ग सांगायला कुणी नाही आणि हातात नकाशाही नाही. चहूबाजूंनी उंचच उंच वृक्ष. केव्हा तरी तुम्ही कंटाळून चालायला सुरुवात करता आणि तुमच्या या शोधामुळेच वाट तयार होते. बरोबर ना? म्हणजे जो चालत राहतो, शोधत राहतो, प्रयत्न करत राहतो, त्याला मार्ग नक्कीच सापडतो.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात 527.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा अस्मिता वाहिनीचे आमचे आजचे कार्यक्रम असे आहेत. सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात दालचिनी लागवड याविषयीची माहिती. सकाळी 6:45 आणि आरोग्यम धनसंपदामध्ये पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यायची काळजी याचा भाग दुसरा. तज्ज्ञ डॉक्टर अनुराधा ढवळीकर. सकाळी 6:50 आणि वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांची मुलाखत भाग दुसरा. सकाळी 7:00 ऐसी अक्षर रसिकेमध्ये पुस्तक यात्रा या मालेत महेश शेट्टी यांच्या जी ए द लास्ट पॅराडाईज या लेखन संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला वेध. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. सकाळी 7:40 आणि ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 83. सकाळी 9:30 सामुदायिक गायनाचा पाठ. सकाळी 9:45 नाट्यपराग. सकाळी 11:05 आपली आवड श्रोत्यांच्या पसंतीची गाणी. दुपारी 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त 18+ बालकांसाठी अमृतपान उपलब्ध करून देणाऱ्या वरदा भिडे अंदुलकर यांची मुलाखत आणि प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. दुपारी 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकरवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझा वार माझ्याशिवार कार्यक्रमात जलसंवर्धन जीवन रक्षण या आख्यान विषयावरती कीर्तन सादर करतील शुभांगी चिंचाळकर आणि सहकारी. रात्री 7:15 लोकसंगीत. रात्री 8:30 हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम. आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. आज सुधाकर दवळे यांचं गायन. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि नादब्रह्म कार्यक्रमात सकाळी 10:30 अनिश प्रधान यांचं तबलावादन ताल 3 ताल. दुपारी 2:30 सिद्धी कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतलं गायन राग 8. संध्याकाळी 5:02 सत्व श्रीनाथ यांचं बासरीवादन राग अमृतवर्षिणी बिगडा आणि दरबारी कानडा. हे होते अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम. आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 31, सांताक्रूझ इथं 31, किमान तापमान कुलाबा इथं 27, सांताक्रूझ इथं 26° सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतली आर्द्रता कुलाबा इथं 81, सांताक्रूझ इथं 81% आणि सांताक्रूझ इथं पावसाची नोंद 2.3 मिलीमीटर इतकी झाली. येत्या 24 तासाचा हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं राहील आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमाल तापमान 30 तर किमान तापमान 26° सेल्सिअस पर्यंत जाईल. गोवा किनारपट्टीवरती 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या दरम्यान वादळी वारे वाहतील. वारे 75 किलोमीटर वेगाने वाहतील आणि वादळात त्यांचा वेग आणखीन वाढलेला असेल. येत्या 24 तासामध्ये तेव्हा मच्छीमारांनी मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. धोक्याचा इशारा म्हणून 65 किलोमीटरवरती लाल पावटा लावण्यात आली.

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती, तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: आता कार्यक्रम कृषीवाणी।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। दालचिनीच्या झाडाची साल दालचिनी म्हणून तर पानांचा तमालपत्र म्हणून मसाल्यात उपयोग होतो। विद्यापीठाने कोकण टेज नावाची दालचिनीची सुधारित जात निर्माण केली आहे। या जातीची दालचिनी उत्तम प्रतीची आणि चांगल्या वासाची आहे। अति पावसाळा सोडून लागवड कोणत्याही महिन्यात गुटी कलमाद्वारे करावी। नारळाच्या बागेत लागवड करायची असेल तर नारळाच्या झाडापासून 2 मीटर अंतर सोडून किंवा सलग लागवड करायची असेल तर 2 ओळीत आणि 2 झाडात 1.25 मीटर अंतर ठेवून 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावेत। खड्डे चांगली माती, 2 घमेली शेणखत, 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 60 ग्रॅम 5% कार्बारील भुकटी यांच्या मिश्रणाने भरून तयार ठेवावेत। खड्ड्यांच्या मधोमध गुटी कलमांची लागवड करावी। नारळाला जसे पाणी देतात त्याच पद्धतीने हंगामानुसार पाणी द्यावं। रेताळ जमीन असेल तर मात्र 2 ते 3 दिवसाआड पाणी द्यावं। 10 वर्षांपासून प्रतिझाडाला 20 किलो शेणखत, 400 ग्रॅम युरिया, 1250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 350 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं चरातून द्यावीत। लहान झाडांना मात्र वयोमानानुसार कमी प्रमाणात खतांची मात्रा द्यावी। टिक्का नावाच्या बुरशीजन्य रोगापासून आणि पाने पोखरणारी अळी या किडीपासून दालचिनीला उपद्रव होतो। टिक्का रोगाच्या नियंत्रणासाठी 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी तर पानं पोखरणारी अळी या किडीच्या नियंत्रणासाठी 2 मिली क्लिनॉलफॉस किंवा 1 मिली डायमेथोएट प्रति लिटर पाण्यातून फवारावं। दालचिनीचं गुटी कलमाचं झाड 3 वर्ष वयाचं झाल्यावर सालीची पहिली काढणी करावी। पुढे 1 ते 2 वर्षांनंतर तयार फांद्यांची काढणी करावी। साल काढणीचा हंगाम नोव्हेंबर ते एप्रिल पर्यंत असतो। साल काढणीपूर्वी चाकूच्या सहाय्याने 2 सेंटीमीटर चौकोनी काप घेऊन साल काढावी। साल झाडापासून सहज सुटी होते याची खात्री करावी। नंतर हे झाड जमिनीपासून 20 ते 25 सेंटीमीटर अंतरावर करवतीच्या किंवा कोयत्याच्या सहाय्याने कापावं आणि कापलेल्या फांद्यांवरील हिरवा भाग सोडून तपकिरी रंगाची जेवढी साल असेल ती काढून सुकवली जाते। अशा रीतीने सालीपासून दालचिनी तर सावलीत पानं सुकवून तमालपत्र तयार करतात। काढणीचं काम सकाळी लवकर करावं। फांद्या कापल्यानंतर 1 फुटाचे तुकडे करून लगेच विरुद्ध बाजूने 2 उभे काप देऊन साल काढावी। सालीचे पुट्टे काढलेल्या काठ्यांवर पुन्हा बांधावेत आणि सावलीत 4 ते 6 दिवस वाळवावीत। त्यानंतर सदर साल उन्हात 2 तास वाळवून ही दालचिनी प्लॅस्टिक पिशवीत अगर हवाबंद डब्यात साठवावी। कापलेल्या भागापासून 4 ते 5 नवीन फांद्या येतात आणि सरळ वाढतात। नंतर 1-2 वर्षांनी या फांद्या जेव्हा 1 ते 1.25 मीटर लांब आणि पेन्सिलच्या जाडीच्या आणि सुमारे 90% खाकी रंगाची साल असताना त्याची तोडणी करावी। तोडणी करताना फांद्यांवर 2 पेर ठेवावेत। सुमारे 8 वर्षांनंतर दरवर्षी फांद्या तोडणीसाठी मिळतात। दालचिनीच्या सालीचं आणि पानांचं अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नियमित हंगामात तोडणीनंतर 5 फुटवे ठेवण्याची शिफारस करण्यात येत आहे। 7व्या वर्षानंतर एका झाडापासून 300 ग्रॅम दालचिनी साल आणि 1/2 किलो वाळलेली पानं मिळतात।
0: दालचिनी लागवड याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात

0: आत्ता पण ऐकली.
1: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
2: ते आणि कशाला,
1: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
2: अजब आहे.
1: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
2: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण लेप्टोस्पायरोसिस उंदरांचा ताप या पावसाळ्यात आढळणाऱ्या एका महत्वाच्या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने उंदीर, कुत्रे, गुरढोरे आणि इतर काही प्राण्यांच्या लघवीतून पसरतो. पावसाळ्यात साचलेल्या पाण्याने हे जीवाणू मिसळतात. अशा दूषित पाण्याचा संपर्क, जखम, खरचटलेली त्वचा किंवा डोळे, नाक, तोंड यांच्याद्वारे शरीराशी आला तर संसर्ग होऊ शकतो. दूषित पाणी पिल्यानेही या रोगाचा प्रसार होऊ शकतो. या जीवाणूंच्या संपर्कात आल्यानंतर साधारण 5 ते 14 दिवसात या आजाराची लक्षणे माणसात दिसून येतात. या आजाराची सुरुवात ताप, तीव्र अंगदुखी, विशेषतः पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ यापासून होऊ शकते. काही रुग्णांमध्ये डोळे लाल होणे किंवा कावीळही होऊ शकते. गंभीर अवस्थेत मूत्रपिंड, यकृत किंवा फुफ्फुसांवर परिणाम होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. या आजारापासून बचाव करण्यासाठी काही सोप्या व महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात शक्यतोवर जाणे टाळा. जर पाण्यातून जाणे आवश्यक असेल तर गंबूट किंवा पायांचे संरक्षण करणारे शूज वापरा. बाहेरून आल्यावर साबणाने स्वच्छ हात पाय धुवा. शरीरावर जखम असल्यास ती वॉशप्रूफ पट्टीने झाकून ठेवावी. घर व परिसर स्वच्छ ठेवा. उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी योग्य उपाय करा. अन्न पदार्थ झाकून ठेवा. ताजे गरम अन्न खा. स्वच्छ उकळलेले पाणी प्या. पूरग्रस्त भागात किंवा शेतीत काम करणाऱ्या किंवा जास्त धोका असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक औषधे घ्यावीत. पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यास हात स्वच्छ साबणाने धुवावेत. जर पावसाळ्यात ताप, अंगदुखी किंवा सांगितलेल्यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वेळी निदान आणि उपचार सुरू केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. शेवटी स्वच्छता, सावधगिरी आणि वेळेवर उपचार हीच लेप्टोस्पायरोसिस पासून बचावाची गुरुकिल्ली आहे. पावसाळ्यात पाण्यात राहिल्यामुळे दुसरा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन्स पण खूप प्रमाणात वाढतात. या वातावरणात आर्द्रता असल्यामुळे हा संसर्ग अधिक प्रमाणात दिसून येतो. त्याची काळजी घेण्यासाठी त्वचा व शरीर स्वच्छ व कोरडी ठेवावी. चला आपण सर्वजण जागरूक राहूया आणि आपल्या कुटुंबाचे तसेच समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवूया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण टायफॉइड या पावसाळ्यात होणाऱ्या आजाराविषयी जाणून घेणार आहोत.
0: श्रोते हो, आताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात आता कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मागच्या भागात आपण जाणून घेतलं की जंगलातील वॉर्निंग सिग्नल कसे असतात. आज आपण हिरेन खत्री यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना जंगलाचे असे कोणते आवाज आहेत जे ऐकणाऱ्याला थक्क करू शकतात.
1: तसं म्हणतात की जंगल ॲक्च्युली रात्रीच्या वेळेस जागृत होतं. तुम्ही जंगलात जर कधी फेरफटका मारायला गेलात तर जंगल अगदी शांत वाटतं, पण जशी जशी संध्याकाळ होते किंवा मग अगदी सकाळ होते, म्हणजे जे दोन टाईम्स असतात की एक अगदी सकाळचा टाईम आणि अगदी संध्याकाळचा टाईम, या दोन वेळेस जंगल अगदी जागृत होतं. सकाळी सकाळी पक्षी जागृत होतात, संध्याकाळी किडे आणि बेडकं जागृत होतात. जसं तुम्ही ऐकलंच असेल पावसाळ्यात कसा बेडकांचा आवाज येतो, जशी संध्याकाळ होते तशी आपल्या आजूबाजूचे जे छोटे छोटे तळे असतात, पॉन्ड्स असतात, किंवा तुम्ही नदी नाल्यांच्या जवळ कुठे गेलात तर तुम्हाला कंटिन्युअस त्यांचा आवाज ऐकू येत असतो. किंवा मग सिकाडाज आहेत किंवा क्रिकेट्स आहेत जे आपल्या घरात येतात. दिवसा ते कधीच आवाज करत नाही, पण कधी कधी आपल्या बेडच्या कॉर्नर मधून एखादा क्रिकेट जर घुसला तर तो रात्रभर आपल्याला झोपू देत नाही. असे असते जंगलातली रात्र. कधी कधी तुम्ही रात्री जागलात तर तुम्हाला अचानक स्क्रीचचा आवाज येईल, ची असा ओरडण्याचा आवाज येईल. तो आऊल जो आहे त्याला आपण बारण आऊल किंवा गव्हाणी घुबड आपण मराठीत म्हणतो, तो ओरडत असतो बाहेरून. संध्याकाळच्या वेळेस अजून एक छोटासा आऊलेट असतो, म्हणजे आऊल आणि त्याच्यात एक छोटीशी स्पीशीज असते, म्हणजे छोटासा दिसणारा, म्हणजे महिन्याच्या साईजचा आऊल जो असतो त्याला आपण स्पॉटेड आऊलेट म्हणतो. हे आपल्या घराच्या आसपास म्हणजे शहरांमध्ये राहतात हे आऊल्स, आणि हे आऊल्स संध्याकाळच्या वेळेस की असे जोरात आवाज करतात. ते पेअर्स मध्ये राहतात, तुम्ही ऐकलंही असेल कदाचित. अशा पद्धतीने जशी संध्याकाळ होते जे दिवसा ऍक्टिव्ह असणारे प्राणी ते हळूहळू झोपी जातात, आणि जे रात्री ऍक्टिव्ह असणारे प्राणी आहेत ते हळूहळू झोपेतून जागतात, आणि अशा पद्धतीने रात्रीची सुरुवात होते. तर फ्रॉग्स का आवाज करत असतील किंवा हे सिकाडाज किंवा क्रिकेट्स का आवाज करत असतील, काहीतरी पर्पज असतो ना. जसं आपण फक्त फेरफटका मारायला निघालो तसं युजुअली जंगलात होत नाही. युजुअली प्रत्येक गोष्टीचा एक पर्पज असतो, पण आपण त्या गोष्टीला त्या पद्धतीने बघितलं, अभ्यास केला, फक्त ऑब्झर्व जरी केलं ना तरी तुम्ही सांगू शकतात की काय पर्पज असू शकतो. जसं फ्रॉग्स म्हणजे बेडकं फक्त पावसाळ्यातच तुम्हाला त्यांचा आवाज येताना दिसेल, कारण की त्यावेळेस त्यांचा ब्रीडिंग सीझन असतो, पाणी असतं तिथे, आणि पाण्यात बेडकं एकत्र येतात, तिथे ते पाण्यात अंडी टाकतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातून त्यांचे टॅटपोल्स बाहेर येतात, आणि त्यांची लाईफ सायकल पाणी आणि जमिनीवर कम्प्लीट होते. तिथे रात्रीच्या वेळेस ऊन नसतं. जसं फ्रॉग्सच पुन्हा एक्झाम्पल घेऊयात, त्यांची स्किन जी असते मॉइस्ट असते. जर त्यांना म्हणजे सूर्याचं एक्सपोजर मिळालं तर ती ड्राय होईल आणि ते त्याच्याने मरू शकतात, कारण की ते श्वास घेतात त्यांच्या त्वचे थ्रू पण आणि नाकपुड्यां थ्रू पण, तर त्यामुळे ते रात्री ऍक्टिव्ह असतात. बरेचसे प्राणी रात्री बघू शकत नाही आणि बरेचसे प्राणी रात्री बघू शकतात. या गोष्टीचा काही प्राणी फायदा उचलतात शिकार करण्यासाठी, तर काही प्राणी शिकार होण्यापासून वाचण्यासाठी रात्रीचा फायदा उचलतात. तर अशा पद्धतीची असते ही रात्र.
0: वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये रात्री पिक्चर्स घेता यावेत यासाठी टेक्नॉलॉजीमध्ये आता काय ॲडव्हान्समेंट झाली?
1: आता फॉर्च्युनेटली कॅमेरा टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली आहे, पण तरी ज्या पद्धतीने आपले डोळे ॲडजस्ट करतात वातावरणात अजून तेवढी ॲडव्हान्स झालेली नाही आहे. पण आम्ही बऱ्याच वेळेस टॉर्च लाईट, फ्लॅश लाईट याचा यूज करत असतो नाईट फोटोग्राफी करण्यासाठी. मी एक एक्झाम्पल देतो. मी पन्ना नॅशनल पार्कमध्ये होतो आता मागच्या वर्षी. तिथे रात्रीची सफारी आम्ही करत होतो, आणि रात्रीची सफारी करत असताना पुन्हा एक आम्हाला एक आऊल दिसला, आणि तो आऊल ॲक्च्युली पाण्याच्या जवळ म्हणजे मॅनमेड स्ट्रक्चर होतं, तिथे त्या पोलवर येऊन बसला, आणि मागच्या बाजूला एकदम इंग्रजांच्या काळातली जुनाट बिल्डिंग होती, आणि जसं

0: टॉर्च लाईट दिला त्याच्यावर, तर त्याची शॅडो जी आहे ती मागे त्या भिंतीवर जात होती, ठीक आहे. आणि ती जी शॅडो आहे, ती शॅडो त्याच्याबद्दल असलेले गैरसमज जे आहेत ते मला त्यावेळेस दाखवायचे होते त्या फोटोच्या थ्रू. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पण आपण जर योग्य विचार केला तर अशा पद्धतीची फोटोग्राफी आपण करू शकतो की जेणेकरून काहीतरी मेसेज ती फोटोग्राफी कन्वे करू शकते.
1: श्रोते हो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आवाज आणि इतर साधनांच्या मदतीने कशी केली जाऊ शकते हे आज आपण जाणून घेतलं. आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.

0: ऐसी अक्षरे रसिके।
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत महेश शेट्टी यांच्या जीए द लास्ट पॅराडाईज या लेखसंग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला वेध।
2: महेश शेट्टे यांनी अनेक पुस्तकांचा आधार घेत अनेक दिग्गज आणि त्यांच्याविषयीचे जाणकार आणि अभ्यासक यांच्याशी चर्चा करत जीएनचे चरित्रात्मक पुस्तक लिहिलं आहे, ज्याचं नाव आहे जी ए द लास्ट पॅराडाईज। साधारण 15 प्रकरणात हा पट उलगडण्याचा प्रयत्न केला आहे। या प्रकरणांना जीएनच्या पुस्तकांची नावं दिली आहेत, यात 4 परिशिष्ट समाविष्ट केले आहेत। जी ए कुलकर्णी यांचं प्रसिद्ध झालेलं साहित्य, जीएनच्या साहित्यावर अन्य अभ्यासक लेखकांनी लिहिलेली पुस्तकं, जीएनच्या पश्चात प्रसिद्ध झालेला त्यांचा एक लेख आणि जी ए कुलकर्णी आणि नियतीवाद प्रदीप कर्णिक शिवाय संदर्भ ग्रंथांचाही समावेश केलेला आहे। सोनपावलं या पहिल्या प्रकरणात जीएनचा जन्म, शिक्षण, त्यांचे आई वडील, कुटुंबीय, काही जिव्हाळ्याची पत्र, जीएनचे विचार, अनुभव, त्यांच्या नोकऱ्या, निवृत्ती, आजारपण ते मृत्यू याचा आढावा घेतला आहे। जीएन विषयीच्या 2 प्रतिक्रिया, एका बाजूला प्रसिद्धीबद्दल तुच्छता दाखवायची आणि दुसऱ्या बाजूला प्रसिद्धीचं आकर्षण ठेवायचं, असं लिहिलंय जयवंत दळवी यांनी ललितच्या अंकात फेब्रुवारी 1988 साली। स्वतःबद्दलचं कुतूहल वाढवणारी आणि कौतुक करून घेणारी माणसं कुठं ना कुठं कधीतरी उघडी पडतात, खरं तर त्यांना म्हणजे जीएनना असल्या गोष्टींची जरुरीच नव्हती। अशा उंचीवर त्यांच्या कथा वाङ्मयानं त्यांना नेऊन ठेवलं आहे। या उलट जीए या नावासाठी भलते काही करू नये असा त्यांचा कटाक्ष होता, असं अप्पा परचुरे यांनी लिहिलेलं आहे। जीएनच्या कथा, कथांचे विषय, त्यांना प्रसिद्धी देणारी मासिकं, दिवाळी अंक, त्यांचे कथासंग्रह, कथासंग्रहाच्या प्रसिद्धीच्या कथा, जीएनच्या पुस्तकांवरील समीक्षा, जीएनची अनेक पत्र, त्यांची शब्दकोडी विषयीचे आवड, त्यांची देवसंकल्पनेविषयीची मतं, जीएनच्या कुतूहलाचे आणि आवडीचे विषय, त्यांची वाचनाची आवड आणि झपाटा, त्यांची स्मरणशक्ती, भाषा विषयांवरील त्यांची मतं, याविषयी रमल खुणा, रक्तचंदन, हिरवे रावे, पारवा इत्यादी प्रकरणात महेश शेट्टे यांनी सविस्तरपणे लिहिलेलं आहे। सोन्याचं मडकं या प्रकरणाची सुरुवातच संपूर्ण प्रकरणात काय आहे हे लक्षात आणून देते। जीएनच्या एकूण प्रकाशित साहित्याच्या पानांच्या 10 पट पानं भरतील इतकी त्यांनी पत्र लिहिली आहेत, असा उल्लेख आपल्याला 100व्या

0: पृष्ठावर दिसतो. या प्रकरणात जीएनी कोणाला कोणत्या संदर्भात पत्र लिहिली किंवा उत्तरादाखल पत्र लिहिली अशा अनेक पत्रलेखकांचा आणि अनेक पत्रातील मजकुरांचा उल्लेख आहे. या संपूर्ण पुस्तकाच्या सारांश देखील एक सुंदर वाक्य महेश शेट्टी यांनी लिहिले आहे, जे फार महत्वाचं आहे. जीएननी अनेक अनुभव गोळा केले आणि त्यांच्या ओतप्रोत सुंदर कशिद्याप्रमाणे न भूतो असं भरजरी वस्त्र मराठी साहित्यात निर्माण केलं आहे. वाचकांचं, मित्रांचं, चाहत्यांचं, टीकाकारांचं, प्रकाशकांचं आणि अनेक लेखकांचं उदंड प्रेम लाभलेला लेखक मराठी साहित्य विश्वात विराळच म्हणायला हवा असं लेखकानं आपल्या मनोगतात लिहून ठेवलं आहे, जे कसं ते आपल्याला या पुस्तकातून मुळातूनच जाणून घेता येईल.
1: पुस्तक यात्रा या मालेत आताच आपण ऐकला महेश शेट्टी यांच्या जीए द लास्ट पॅराडाईज या लेखसंग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसे अक्षरे रसिके हा कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँक वर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करू.
1: चिकनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
2: चिकनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
1: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
2: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
1: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
2: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्या टाळा.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकमान्य टिळकांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. अजित डोभाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार. युवकांनी कर्तव्य भावनेनं विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावं, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचं आवाहन. लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना राज्यात सर्वत्र अभिवादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात होणार आणि केंद्र सरकारच्या कर हप्ता वितरणात महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. आता सविस्तर बातम्या. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचं स्वरूप देत सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल पुण्यात केलं. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना शहा म्हणाले,
1: तिलक महाराज स्वातंत्र्य संग्राम को एक नई दिशा में एक नया अर्थ देने के लिए उन्होंने एक महान उद्घोषणा की, स्वराज मेरा जन्मसिद्ध अधिकार. इस देश की जनता को स्वराज कोई दे नहीं सकता, इस देश की जनता का यह अधिकार है और उसको हम प्राप्त कर रहेंगे. यही भूमि से शिवाजी महाराज ने स्वराज की घोषणा की थी. उस वक्त उन्होंने कहा था, स्वराज मतलब शासन नहीं, स्वराज मतलब हमारा शासन, हमारी भाषा, हमारी संस्कृति और हमारा धर्म. ये जब प्रस्तापित होता है तब ही पूर्ण स्वराज की प्राप्ति होती. और तिलक महाराज ने भी अपने जीवन में स्वराज के आंदोलन के साथ, स्वतंत्रता के आंदोलन के साथ जनता को जोड़ने का काम किया. और उन्होंने स्वतंत्रता आंदोलन में एक नए प्रकार के राष्ट्रवाद का जन्म दिया, सांस्कृतिक राष्ट्रवाद. तिलक महाराज ने जब गणपति उत्सव और शिवाजी महोत्सव शुरू किया, उन्होंने राष्ट्रवाद को देखते देखते सांस्कृतिक राष्ट्रवाद में बदलने का काम किया. आज देश सांस्कृतिक राष्ट्रवाद के रास्ते पर चल पड़ा है, अब उसको कोई वापिस नहीं ला सकता, देश यही रास्ते पे चलता रहेगा.
0: राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात अजित डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे असं सांगताना शहा म्हणाले,
1: कोई व्यक्ति जब समाज के किसी भी क्षेत्र में बहुत बड़ा काम करता है तब वो व्यक्ति नहीं रह जाता. और मैं मानता हूँ कि आज तिलक पुरस्कार जो अजित डोभाल जी को मिला है, इस देश के लिए जीने वाले, इस देश के लिए काम करने वाले हर क्षेत्र के नागरिकों के लिए ये बहुत बड़ा प्रेरणा का स्थान बनेगा.
0: अजित डोभाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरणाला नवे आयाम दिले असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. युवकांनी समर्पण, त्याग आणि कर्तव्य भावनेनं विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावं.

0: असं आवाहन अजित डोभाल यांनी यावेळी केलं. पुरस्काराला उत्तर देताना ते म्हणाले,
1: लोकमान्य तिलकजी के जीवन को समझना, उनकी गहराइयों को देखना, उसके लिए उस समय के काल, उस समय के मजबूरियां, दयनीयता को शायद हम लोग उसकी कल्पना नहीं कर पाते. विशेषकर जो हमारा युवा वर्ग है, वो सोचता है शायद जिसे हम स्वतंत्रता कहते हैं, शायद उनको लगता है कि स्वतंत्रता केवल वह करने की जो आपकी इच्छा है. स्वतंत्रता ये नहीं थी. हमारे युवाओं को ये सोचने की आवश्यकता है कि जिस मार्ग पर जो भारत की उनकी परिकल्पना थी वो क्या थी और क्या भाव था राष्ट्र निर्माण का.
0: लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना काल राज्यात सर्वत्र आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय असंतोषाचे जनक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन केलं. रत्नागिरीमध्ये लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थळी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात सारसबाग इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड, सोलापूर, नागपूर, बीड, धाराशिवसह राज्यात सर्वत्रच ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात करणार आहेत. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध 10 आठवड्यांच्या देशव्यापी जनभागीदारी मोहिमेची सुरुवात या अभियानाद्वारे करण्यात येईल. देशभरातल्या 10,000 हून अधिक ठिकाणांहून तरुण या कार्यक्रमात सहभागी होतील. माय भारत स्वयंसेवक, माय भारत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, युवा मंडळं, शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, 125 हून अधिक सहयोगी आध्यात्मिक संस्था या कार्यक्रमात आभासी पद्धतीनं सहभागी होणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत विकास कामांना अधिक गती मिळावी या उद्देशानं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांच्या करवितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता वितरित केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च तसंच लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. नागपूर जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या पावसानं खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. या महिन्यामध्येही चांगल्या पावसाचा अंदाज आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नागपूर जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विशेषतः सोयाबीनच्या सुरुवातीच्या वाढीसाठी जुलैतील पाऊस फायदेशीर ठरला आहे. या महिन्यात देखील पावसाचा अंदाज असून सलग मुसळधार पाऊस झाल्यास शेतांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घेणं आवश्यक आहे. सततच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीनमध्ये रोगकिडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी नियमितपणे पिकांची पाहणी करावी, गरजेनुसारच कीटकनाशके किंवा बुरशीनाशकांचा वापर करावा असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी नागपूरहून दुर्गेश कौरती यांच्यासह प्रशांत जाधव, पुणे.
0: राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण लागू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या धोरणाअंतर्गत 4 डिजिटल एप्स विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णवाहिकेचं अचूक स्थान, उपलब्धता, प्रतिसाद वेळ, अंदाजे भाडं आणि चलचित्राद्वारे प्राथमिक मार्गदर्शन मिळेल. तसंच दरपत्रक जाहीर करणं बंधनकारक करून मनमानीला आळा घालण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रक्रिया आणि नियोजन विभागाचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी काल ही माहिती दिली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस सुरू करायला रेल्वे मंत्रालयानं परवानगी दिली आहे. कोकणातल्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

0: नांदेड शहरातल्या विष्णुपुरी प्रकल्पात 92% जलसाठा झाला असून कोणत्याही क्षणी आता प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागणार आहेत. अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातले काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातली बहुतांश धरणं 100% भरण्याच्या मार्गावर आहेत. यवतमाळमधलं निळोदा धरणही ओसंडून वाहू लागलं आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा तसंच घाट क्षेत्रात काल काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. विदर्भातही पावसानं हजेरी लावली. येत्या 2 ते 3 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकमान्य टिळकांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. अजित डोभाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार. युवकांनी कर्तव्य भावनेनं विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावं, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचं आवाहन. लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना राज्यात सर्वत्र अभिवादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात होणार आणि केंद्र सरकारच्या कर हप्ता वितरणात महाराष्ट्राला 7022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: आता गवाया रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे? हा
2: तुला काय घेणं देणं सांग तू आपली.
3: पाणी उकळून शांत घ्याव.
2: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं समजत तो शिकवतोय ना.
2: हक्के रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी. आकाशवाणी.

श्रोतेहो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. श्रोतेहो वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी 12:00 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
1: ते आणि कशाला?
0: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
1: अजब आहे.
0: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
1: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआर ऍप आणि वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.
2: श्रावण स्वतःच एक उत्तम कथा आहे, तरल कविता आहे, मुद्देसूद ललितबंध आहे, रसाळ गीत आहे, मधुर संगीत आहे. खरं तर श्रावण कधीच न संपणारी, निरंतर वाहत राहणारी प्रगल्भ अविरत कादंबरी आहे.
3: ते लाल ड्रेस वाले मेम सब कुठे दिसले नाही. हॉल मध्ये फोटो तर एका जखम हातारीचा होता. मी विचारलं, ऑफिस में जो मेमसा बाई थी उनका घर है नहीं है? स्वयंपाकघरातली बाई बहुधा स्वयंपाक करण्याच असावी. ती म्हणाली, नाही, उनके माँ का घर है, मॅडम तो बांद्रा में रहती है, जाते जाते उन्होंने आपको मेसेज दिया होगा.
1: श्रोते हो, यावेळच्या साहित्य सौरभ कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका स्मिता जोगळेकर यांचा ललितबंध आणि मेघना साने यांची कथा. मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता अस्मिता वाहिनीसह DTH आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
5: अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी
6: आपली मराठी.
5: अभिजात मराठी

0: lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Apeli Marathi.
2: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून अखंडपणे सुरू असलेल्या मराठी विश्वकोश निर्मितीची प्रथमावृत्ती सांगता 2015 साली झाली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं मराठी विश्वकोश ज्ञान मंडळ तयार केला. मराठी विश्वकोश ज्ञान मंडळाअंतर्गत येणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची माहिती देण्याकरता आज आपल्याकडे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्याव्यासंगी सहाय्यक डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम आलेल्या आहेत. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार मॅडम.
2: मॅडम, विश्वकोश खंडाचं काम पूर्ण झाल्यानंतर नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे विश्वकोश निर्मितीचं काम व्यापक होण्यासाठी मराठी विश्वकोश ज्ञान मंडळ अस्तित्वात आली, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे.
3: पाश्चात्य जगतातील रेनेसान्स युग अर्थात प्रबोधनाचा काळ सर्वश्रुत आहे. या काळात विविध क्षेत्रात क्रांती होऊन विज्ञानाधिष्ठित समाजाचे आधुनिक पर्व अर्थात ज्ञाननिर्मितीचे पर्व सुरू झाले. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून मातृभाषिक विचारांची प्रगल्भता वृद्धिंगत करण्यासाठी कोश वाङ्मय निर्मितीचे कार्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. कोश वाङ्मय हे ज्ञान शाश्वत करण्याचे उत्तम माध्यम असल्याची जाण असणाऱ्या तर्कतीर्थांनी सर्व विषय संग्राहक अशा मराठी विश्वकोश खंडनिर्मिती या प्रकल्पाची योजना आखली. मराठी वर्णानुक्रमे अकारविल्ले रचलेला अर्थात अंक या नोंदीपासून ज्ञेयवाद या नोंदीपर्यंत 1 ते 20 खंडात विभागलेल्या प्रथमावृत्तीची सांगता 2015 मध्ये झाली. प्रथमावृत्तीच्या अनुषंगाने खंडनिर्मितीचे काम झाले असले तरी 1960 ते 2015 या प्रदीर्घ कालावधीत विषयाच्या नवनवीन शाखोपशाखांचा विस्तार झाला. नवनवीन संकल्पना विचार प्रवाह उदयास आले. त्यामुळे प्रकाशित झालेल्या खंडाच्या माहितीला अद्ययावत करण्याची गरज प्रकाशाने जाणू लागली. सुरुवातीच्या कार्यपद्धतीत विश्वकोश खंड मराठी वर्णानुक्रमे अकारविल्ले रचलेला असल्याने मुद्रण प्रक्रियेत एखादी नोंद लेखन समीक्षण संपादन या प्रक्रियेत असल्यास त्याचा परिणाम पुढल्या नोंदींवर होत असे. या सर्व पार्श्वभूमीवर संपादन प्रक्रियेत गती देण्याकरिता विश्वकोश निर्मिती

0: मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व प्रमुख संपादक दिलीप करंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यपद्धतीत नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे आमूलाग्र बदल करण्यात आला. त्यातूनच मराठी विश्वकोश ज्ञान मंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: मॅडम, आपण म्हणालात की नवीन कार्यपद्धती विकसित करण्यात आली, कशी होती ही कार्यपद्धती त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे, काय सांगाल आपण?
0: ज्ञानमंडळाची संकल्पना ही विकेंद्रित पद्धतीने संपर्क तंत्रज्ञानाचा वापर करून कोशीय लेखनास आवश्यक समाज घटकांचा सर्वसमावेशकता वाढविण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. मराठी विश्वकोश ज्ञानमंडळे ही अंदाजित 60 विषयाधारित होती. ज्ञानमंडळ ही संकल्पना मुख्यतः दोन स्तरांवर कार्यान्वित करण्याचे धोरण होते. महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक व संशोधन संस्था, विविध विद्यापीठे यांचा सक्रिय सहभाग घेण्याकरिता पालक संस्था म्हणून कार्यान्वित करण्यात आल्या. विद्यापीठांचा सहभाग कोशीय लेखनात घेण्याचे ठरविण्यात आले. मंडळातील सदस्यांनी विषय पालक म्हणून विषयांच्या पालकत्वाची जबाबदारी देण्याचे ठरविण्यात आले. सर्व पालक संस्थांसोबत मंडळाने रीतसर सामंजस्य करार सुद्धा केले होते. पालक संस्थेच्या स्तरावर विषयातील तज्ज्ञांना समन्वयक म्हणून नेमण्यात आले. विषयनिहाय साधारणतः 5 ते 6 विषय तज्ज्ञांचे तज्ज्ञ सल्लागार मंडळ त्या विषयात असावे असे ठरविण्यात आले. अशा प्रकारे ज्ञानमंडळात सर्वसाधारणपणे विषय पालक, तज्ज्ञ सल्लागार मंडळ आणि समन्वयक अशांचे नियोजन होते. विश्वकोश स्तरावरून विषयनिहाय दिलेल्या संपादकांकडून नोंदींवर अंतिम संस्करण संपादन करून नोंद थेट प्रमुख संपादकांच्या अंतिम मान्यतेकरिता ऑनलाईन पद्धतीने थेट संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: मॅडम, कोशीय लेखनाच्या पद्धतीत तंत्रज्ञानाचा वाटा अधिक आहे, आता त्याचा फायदा विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागाला कसा कसा झालाय याविषयी आम्हाला सांगा.
0: ज्ञानमंडळामार्फत विषयनिहाय नोंदी घेऊन त्या थेट संकेतस्थळावर नोंदी प्रकाशित करण्याचे होते. त्यामुळे जे काही अकारविल्हेपण होतं नोंदींचं त्याचं अवलंबित्व संपुष्टात आलं. विषयांच्या सखोलतेला, सुलभीकरणाला मुभा मिळाली. उदाहरणच द्यायचं झालं तर भौतिक विज्ञानातली उपयोजित शाखा म्हणून नॅनोटेक्नॉलॉजी अर्थात अब्जांश तंत्रज्ञान या विषयाला आपण बघतो. विश्वकोशाच्या संहिताखंडात सूक्ष्मातीत तंत्रविद्या ही एकच नोंद आपल्याला दिसणार, पण त्याऐवजी अब्जांश तंत्रज्ञानाच्या ज्ञानमंडळाअंतर्गत त्यांच्या सखोलतेला म्हटल्याप्रमाणे क्वांटम डॉट्स, फुलरीन, बकीबॉल्स, नॅनो मटेरियल यांसारख्या स्वतंत्र नोंदी घेण्यात आलेल्या आहे. अर्थातच त्याच्या गर्भतेला आणि सखोलतेला मुभा मिळाली. विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील नोंदी ज्यापैकी आपण लेखकांना देतो त्याचा एक ठराविक आराखडा ठरलेला असतो की आपल्याला ती नोंद कशा स्वरूपात लिहून घ्यायची आहे, त्याची व्याप्ती त्या नोंदींमध्ये किती असावी, त्यात दिलेले शब्दरचना किती कसं असावे किंवा परिभाषेचा वापर कसा करावा, असे संक्षेप, विस्तार या सगळ्यांची माहिती आपण लेखकांना पुरवून त्या नोंदी परिपूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ज्ञानमंडळामार्फत विषयनिहाय नोंदी घेऊन त्या थेट संकेतस्थळावर प्रकाशित केल्यामुळे अकारविल्हे नोंदींवरचे अवलंबित्व संपुष्टात आले. विषयांच्या सखोलतेला आणि सुलभीकरणाला मुभा मिळाली. उदाहरणार्थ भौतिकीची उपयोजित शाखा म्हणून अब्जांश तंत्रज्ञान अर्थात नॅनोटेक्नॉलॉजीला आपण म्हणतो. विश्वकोशाच्या संहिताखंडात सूक्ष्मातीत तंत्रविद्या या नावाने एकच नोंद आहे, परंतु त्याला स्वतंत्र ज्ञानमंडळ स्थापन केल्याने क्वांटम डॉट्स, फुलरीन, बकीबॉल्स, नॅनो मटेरियल यांसारख्या महत्वपूर्ण संकल्पनांवरही नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. विश्वकोशीय लेखनाची एक शास्त्रशुद्ध पद्धत असते. कोशीय लेखन करीत असताना विषयावरील जे ज्ञान उपलब्ध आहे ते संकलित करून वस्तुनिष्ठ आणि स्थूल परिचयाच्या स्वरूपात शक्य तितक्या सुलभतेने जिज्ञासू वाचकांपर्यंत पोहोचवणे हे मुख्यतः विश्वकोशाचे कार्य आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील नोंद लेखन करत असताना लेखकांनी काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. प्रत्येक नोंदींचे स्वरूपानिशय किंवा स्वरूपानिहाय नोंद विषयाची व्याप्ती व तिच्यात मुकर्रर केलेली शब्दसंख्या लक्षात घेतली पाहिजे. त्यात किती संक्षेप आहेत, त्यात कशा परिभाषा वापरायच्या आणि कुठून वापरायच्या याच्या संदर्भात आपण नीट आराखडे सुद्धा तयार केलेले आहेत विशेषतः लेखकांसाठी. याचा वापर करून त्यांनी नोंद लेखन करावी ही अपेक्षा असते.
1: मॅडम, या नोंदींचा विज्ञान आणि तंत्रज्ञान कक्षाला जसा फायदा झाला तशा या नोंदी घेताना आणि एकंदरीतच खूप अडचणी आल्या असतील तर त्या कोणत्या?

0: होत्या त्यावेळेला.
1: कोशीय लेखन करीत असताना आधुनिक विद्यांमध्ये पारंगत असणारे विद्वान मराठी भाषेत लेखन करण्यास उत्सुकत नसतात. याचे सढळ एक कारण म्हणजे शब्दरचना त्यांना करणं अवघड जातं, परिभाषा पुरेशा मिळत नाही. विश्वकोशातील लेखनाच्या विषयाबद्दल तज्ज्ञ व्यक्तींकडून लेखन करून घेण्याची पद्धत आहे, परंतु तज्ज्ञ ही विशेषण कुणाला लावावे याबद्दल मतभेद असू शकतात. विशिष्ट विषयाचे तज्ज्ञ विश्वकोशातील लेखनासाठी उपलब्ध होणे अनेकदा कठीण असते. लेखन करण्याकडे कल नसणे, कल असला तर त्या क्षेत्रातील कामातील व्याप बराच असल्यामुळे विश्वकोशीय लेखनासाठी सवड नसणे, आणि सवड असली तरी आपला वेळ संकल्पनात्मक आणि परिचयात्मक अशा लेखनासाठी देण्यापेक्षा स्वतःच्या अभ्यास क्षेत्रावर सर्जनशीलतेला देण्यासाठी किंवा संशोधन लेखन करण्यासाठी ते वेळ घालवतात. म्हणजे यासारखी अनेक कारणं विज्ञान आणि तंत्रविद्यांच्या लेखन करण्यामागे असू शकतात. मराठी विश्वकोशातील ज्ञानमंडळ हे विविध विषयाच्या तज्ज्ञांचे मुक्त व्यासपीठ असल्यामुळे या माध्यमातून वाचकाला विशिष्ट आणि वस्तुनिष्ठ ज्ञान उपलब्ध होत असते. तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि थोडक्यातच ज्ञानमंडळाच्या मदतीने या अडचणीवर आपण मात करू अशी अपेक्षा राहील.
0: मॅडम, मराठी विश्वकोश ज्ञान मंडळाच्या माध्यमातून आपण अनेक तज्ज्ञांना कोश निर्मिती प्रक्रियेमध्ये सामील करून घेत आहोत. आता या अंतर्गत काय उद्दिष्ट यामुळे साध्य झालेली आहेत याविषयी सांगा.
1: कोशीय लेखन करीत असताना अचूकता, अद्यावतता, बंदिस्तपणा, नेमकेपणा आणि वस्तुनिष्ठता हे पाच गुण विशेषण आवश्यक असतात. कोशीय लेखन किंवा समीक्षण पद्धतीशास्त्राची ओळख होण्यासाठी विश्वकोश स्तरावरून नोंदींचे आराखडे तयार करण्यात आलेले आहे. संकल्पना, तत्वे आणि सिद्धांत, चिन्हे व प्रतीके, संस्था, चरित्रात्मक इत्यादींसाठी आराखडे देण्यात आलेले आहेत. म्हणजे जर मी उदाहरणच द्यायचं झालं तर चरित्रात्मक नोंदींमध्ये काय असावं, म्हणजे पहिल्या परिच्छेदामध्ये त्यांच्या जन्ममृत्यूपासून, तर दुसऱ्यामध्ये त्यांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा कालावधी, आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये त्यांनी जे काही अचीवमेंट केलेलं आहे याबद्दलचे आराखडे आपण तयार केलेले आहेत. तर ते आपण लेखकांना देतो. लेखक त्या आम्ही या लेखकांना हे सगळे आराखडे अवगत करण्यासाठी विविध कार्यशाळा, बैठका या माध्यमातून देऊन त्यांना प्रशिक्षण देतो. मराठी विश्वकोशाच्या ज्ञान मंडळ या मार्फत मराठी विश्वकोशाचे संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण होत असल्याने लेखकांना ते वाचण्याबद्दल उत्सुकता असते. www.marathiwishwakosh.org असे या ज्ञान मंडळाच्या संकेतस्थळाचे नाव आहे. लेखक समीक्षक यांच्या सोयीसाठी मी म्हटल्याप्रमाणे ज्ञानसरिता, मराठी विश्वकोश परिभाषाकोश, मराठी शुद्ध लेखन नियम अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ज्ञानसरिता अंतर्गत नोंद म्हणजे काय, आशय संपादन कसे करावे, भाषा संपादन कसे करावे, संदर्भ कसे निवडावेत, भाषांतर आपण जेव्हा एखाद्या नोंदींचं करतो ते कसं असावं, ज्ञानमंडळ ही संकल्पना आणि त्यातूनच जी आपली ज्ञानसंस्कृती समृद्ध होणार आहे याबद्दलच्या काही विशेष तज्ञांकडून दिलेल्या नोंदी आपण संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहे. ज्ञानमंडळाच्या मार्फतीने आज तागायत विज्ञान व तंत्रज्ञान कक्षेतील जवळपास 2500 नोंदी ज्ञानमंडळाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 400 ते 500 लेखकांनी सहभाग घेतलेला आहे. मराठी विश्वकोशाच्या ज्ञानमंडळाच्या संकेतस्थळाला 83 लाखाहून अधिक अभ्यासक वाचकांनी भेटी दिलेल्या आहेत.
0: मॅडम, ही खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे की 83 लाख लोकांनी आपल्या या संकेतस्थळाला भेटी दिलेल्या आहेत. खूप छान. आज आपल्याकडे डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम, मराठी विश्वकोश ज्ञान मंडळाच्या विज्ञान आणि तंत्रविद्या कक्षा याविषयी माहिती सांगण्यासाठी आल्या होत्या. मॅडम, आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: अभिजात मराठी, आपली मराठी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांना मी नेहमीप्रमाणे आवाहन करते की श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय आम्हाला या ईमेलवर नक्की कळवा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: कथा प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मजली कंगलाड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
1: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, 17 मजली लँडमार्क टॉवर्स मध्ये ज्यांनी घरं घेतलेली आहेत किंवा कमर्शियल शॉप्स घेतलेले आहेत ते सगळेजण या कार्यक्रमात आपल्याशी बोलत आहेत. आज आपल्या बरोबर आहेत पुण्यातून निरंजन नाईकवाडी सर. नमस्कार निरंजन सर.
2: नमस्कार.
1: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरच्या 17 मजली लँडमार्क टॉवर्स मध्ये तुम्ही सुद्धा कमर्शियल स्पेस घेतलेली आहे, तर त्याबद्दल जाणून घ्यायचं होतं.
2: सर्वप्रथम मला माझे अनुभव आणि मत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या मनपूर्वक आभार मानतो. माझे नाव निरंजन नाईकवाडी आणि मी साताऱ्यातील 17 मजली टॉवर लँडमार्क टॉवर मध्ये एक व्यावसायिक गाळा खरेदी केलेला आहे आणि मी या प्रकल्पाबद्दल माझा अनुभव आणि मत मांडू इच्छितो. व्यवसायासाठी जागा निवडताना प्रत्येकजण चांगले लोकेशन, दर्जेदार बांधकाम आणि भविष्यातील वाढीची क्षमता याचा विचार करतो. मी देखील याच गोष्टी लक्षात घेऊन पर्यायाचा अभ्यास केला आणि शेवटी 17 मजली लँडमार्क टॉवरची निवड केली. या प्रकल्पाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे उत्तम लोकेशन. सातारा शहरात झपाट्याने विकसित होत आहे आणि अशा ठिकाणी उभारलेला हा प्रकल्प व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ग्राहकांना सहज पोहोचता येईल अशी सुविधा, पुरेशी पार्किंग व्यवस्था, आधुनिक व्यावसायिक वातावरण यामुळे हा प्रकल्प विशेष वाटतो. माझे खरेदी प्रक्रियेतील अनुभव देखील खूप सकारात्मक आहे. प्रकल्पाच्या टीमने प्रत्येक टप्प्यावर योग्य माहिती दिली, सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि संपूर्ण व्यवहार पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाला. त्यामुळे गुंतवणूक करताना विश्वास आणि समाधान नेहमीच मिळाले. लँडमार्क टॉवरचे बांधकाम, नियोजन आणि सुविधांचा दर्जा खरोखरच कौतुकास्पद आहे. आजच्या काळातील व्यवसायांच्या गरजा लक्षात घेऊन हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे, त्यामुळे येथे व्यवसाय सुरू करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक आणि सकारात्मक वातावरण मिळेल याची खात्री वाटते. माझ्या मते हा प्रकल्प केवळ व्यावसायिक जागा नसून भविष्यातील एक उत्तम गुंतवणूक आहे, जी की सातारा शहरामध्ये आणि सातारा शहराचा वाढता विकास बघून नवीन व्यावसायिक संधी आणि वाढीव ग्राहक संख्या लक्षात घेऊन प्रकल्पाचे उज्ज्वल भविष्य निर्माण करते.
1: तुमचा हा अभिप्राय सर खरंच खूप छान वाटला आम्हाला ऐकून. आता जसं तुम्ही म्हणालात की व्यवसायासाठी योग्य जागा, तर 17 मजली लँडमार्क टॉवर्स ही व्यवसायासाठी योग्य कुठल्या दृष्टिकोनात आहे हे सुद्धा एकदा आपल्या श्रोतांना सांगा.
2: साताऱ्यामध्ये एकतर जे लोकेशन आहे आणि त्या लोकेशनमध्ये कमर्शियल आणि तसंच रेसिडेन्शियल त्या दोन गोष्टींचा विचार केला तर माझ्या मते साताऱ्यामध्ये ही एकच नवीन पद्धतीने उपलब्ध असणारा प्रोजेक्ट आहे. कारण मी जसं पुण्यामध्ये राहतो आणि साताऱ्यापेक्षा अजून बाहेर शहरामध्ये जसं काम केल्यानंतर अनुभव असा आला की तेथे जे प्रोजेक्ट बनतात जसं मुंबई सारख्या ठिकाणी ते कमर्शियल आणि रेसिडेन्शियल दोघांना लक्षात घेऊन केले जातात. पण साताऱ्यामध्ये जे काही कमर्शियल प्रोजेक्ट आहेत ते फक्त कमर्शियल म्हणूनच बघितले जातात, तिथे रेसिडेन्शियल तुम्हाला पाहता येत नाही. पण सातारा शहरात

0: या जो टावर आहे, हा जो प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये दोन्हीही सुविधा उपलब्ध होतात. त्यामुळे ग्राहक हा तुमच्या शेजारीच राहतो आणि व्यावसायिकाला नेहमी वाटतं की आपला ग्राहक आपल्या शेजारी असावा, जो जेणेकरून आपल्या व्यवसायामध्ये वाढ होईल.
1: नक्कीच. आणि अशी जागा तुम्हालाही मिळालेली आहे, त्याबद्दल तुमचंही अभिनंदन. आणि या कार्यक्रमात सहभागी झालात, आम्हाला इतका छान अभिप्राय दिला, त्याबद्दल सुद्धा मनपूर्वक आभार.
0: थँक्यू.
2: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स, प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
3: ओळख 17 मजली.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर हा प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता भावधारा कार्यक्रम, त्याआधी कमर्शियल ब्रेक.
5: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: सुरुवातीला ऐकूया ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे यांना.

आरती दाबू यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच आजचा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 8 वाजतात. आता दिल्लीहून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार प्रभात आणि त्यानंतर मॉर्निंग न्यूज आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू आणि राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू. पण आत्ता आधी समाचार प्रभात दिल्लीहून.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. ऐकूयात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार सुरुवात. केंद्र सरकारकडून राज्यांना करवितरणाचा अतिरिक्त हप्ता वितरित. महाराष्ट्राला 7022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. लोकमान्य टिळक यांच्या 106 पुण्यतिथीनिमित्त त्यांना देशभरात आदरांजली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पुण्यात प्रदान. आणि ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत भारताची 4th स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरस्थ प्रणालीद्वारे नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात करणार आहेत. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धच्या 100 आठवड्यांच्या देशव्यापी जनभागीदारी मोहिमेची सुरुवात या अभियानाद्वारे करण्यात येईल. देशभरातल्या 10,000 अधिक ठिकाणांहून तरुण या कार्यक्रमात सहभागी होतील. माय भारत स्वयंसेवक, माय भारत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, युवा मंडळ, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठं आणि 125 अधिक सहयोगी आध्यात्मिक संस्था या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. राज्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत विकासकामांना अधिक गती मिळावी या उद्देशानं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांच्या करवितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता वितरित केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च तसंच लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या 106 पुण्यतिथीनिमित्त त्यांना काल देशभरात आदरांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय असंतोषाचे जनक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिदिनी अभिवादन केलं. पुण्यात लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे लोकमान्यांच्या स्मृतिदिनी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचं स्वरूप देत सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली असं प्रतिपादन शाह यांनी यावेळी केलं. अजित डोभाल यांच्याविषयी बोलताना राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात त्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे असं सांगून शाह म्हणाले,
2: कोई व्यक्ति जब समाज के किसी भी क्षेत्र में बहुत बड़ा काम करता है तब वो व्यक्ति नहीं रह जाता. और मैं मानता हूं कि आज तिलक पुरस्कार जो अजित डोभाल जी को मिला है, इस देश के लिए जीने वाले, इस देश के लिए काम करने वाले हर क्षेत्र के नागरिकों के लिए ये बहुत बड़ा प्रेरणा का स्थान बनेगा.
1: अजित डोभाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरणाला नवे आयाम दिले असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. युवकांनी समर्पण, त्याग आणि कर्तव्य भावनेनं विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावं असं आवाहन अजित डोभाल यांनी यावेळी केलं. पुरस्काराला उत्तर देताना ते म्हणाले,
3: लोकमान्य तिलकजी के जीवन को समजना, उनकी गहराइयों को देखना, उसके लिए उस समय के काल, उस समय के मजबूरियां, दयनीयता को शायद हम लोग उसकी कल्पना नहीं कर पाते. विशेषकर जो हमारा युवा वर्ग है वो सोचता है शायद जिसे हम स्वतंत्रता कहते हैं, शायद उनको लगता है कि स्वतंत्रता केवल वह करने की जो आपकी इच्छा है. स्वतंत्रता ये नहीं थी. हमारे युवाओं को ये सोच

0: करने की आवश्यकता है कि जिस मार्ग पर जो भारत की उनकी परिकल्पना थी वो क्या थी और क्या भाव था राष्ट्र निर्माण का।
1: साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल महाराष्ट्रात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नीट पीजी परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला। येत्या 30 ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार आहे। परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीनं सुरळीत पार पडावी यादृष्टीनं त्यांनी बैठक घेतली। त्यांनी परीक्षेशी निगडीत आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा मंडळ तंत्रज्ञान भागीदार तसंच इतर संबंधित घटकांकडून करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेतली। विद्यार्थ्यांनी कोणत्याही अपवांना बळी न पडता परीक्षा मंडळ आणि आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन नड्डा यांनी केलं आहे। जंतरमंतर इथं झालेल्या आंदोलनातील प्रमुख सहभागी कॉक्रोच जनता पार्टी आणि इतर काही संस्थांना मिळालेल्या परदेशी मदतीविषयी महाराष्ट्र राज्य सरकारनं चौकशी सुरू केली आहे। राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी याविषयी माहिती दिली। या निधीचा वापर कसा करण्यात आला याची चौकशी सुरू आहे। सक्तवसुली संचालनालय देखील या प्रकरणाची समांतर चौकशी करत असल्याचं त्यांनी सांगितलं। हा निधी बेकायदेशीर कामांसाठी वापरल्याचं आढळून आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं भोयर यांनी स्पष्ट केलं आहे। उझबेकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सैदो बख्तियार ओदिलोविच आजपासून भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत। परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या दौऱ्यादरम्यान ओदिलोविच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतील। दिल्लीत आयोजित एका व्यापार मंचाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतील। पेरू देशात नाझका शहरात पर्यटकांना स्थलदर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या एका विमानाचा अपघात होऊन 13 पर्यटक मृत्युमुखी पडले। स्थानिक एरोडियाना कंपनीच्या या विमानाच्या अपघातांच्या कारणांचा तपास सुरू असल्याचं पेरूच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या तन्वी शर्मा हिचा सामना व्हिएतनामच्या थुई लिन गुएन हिच्याशी होईल। टेनिसमध्ये भारताच्या रामकुमार रामनाथन आणि विजय सुंदर प्रशांत यांनी काल जर्मनीतील बॉन खुल्या स्पर्धेच्या दुहेरीचं विजेतेपद पटकावलं। या भारतीय जोडीनं इंग्लंडचा स्कॉट डंकन आणि स्वीडनचा अॅडम हेनोनन यांचा 7-6, 6-3 असा पराभव केला। ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह एकंदर 39 पदकं जिंकून काल पदक तालिकेत 4थ्या स्थानावर झेप घेतली। 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह भारतानं मुष्टीयुद्ध स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली। यातील शेवटची 2 सुवर्णपदकं अंकुश पांघल आणि सचिन शिवाचनं जिंकली। सुवर्णपदक जिंकणाऱ्या इतर भारतीय मुष्टीयोद्ध्यांमध्ये जास्मिन लंबोरिया, प्रीती पवार, साक्षी चौधरी, प्रिया घांसस आणि अरुंधती चौधरी यांचा समावेश आहे। पॅरा अथलेटिक्समध्ये सोमन राणानं पुरुषांच्या शॉटपुट F57 प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं भारताचं पहिलं सुवर्णपदक तर शुभम जुयालनं रौप्यपदक जिंकलं। लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंगनं 10,000 मीटर शर्यतीतील रौप्यपदकानंतर 5,000 मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली। स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत ट्रॅक अँड फील्ड अॅथलीट प्रकारात 2 पदकं जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला। तसंच 5,000 मीटर प्रकारात राष्ट्रकुल पदकं जिंकणाराही तो पहिलाच भारतीय आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीबद्दल खेळाडूंचं अभिनंदन करून भविष्यात आणखी मोठे टप्पे गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। हवामान। भारतीय हवामान विभागानं आज कर्नाटक, केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। पुढील 2 दिवसात उत्तरेकडील काही राज्यात तसंच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार बेटांवरही मुसळधार पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार सुरुवात। केंद्र सरकारकडून राज्यांना कर वितरणाचा अतिरिक्त हप्ता वितरित। महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी। लोकमान्य टिळक यांच्या 106 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना देशभरात आदरांजली.

आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेल्या या देशभक्ती गाण्याबरोबरच आजचा भावधारा कार्यक्रम संपला. सकाळचे 9 वाजलेले आहे. आता प्रसारित करीत आहोत नितीन साळुंके लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन, अज्ञात मुंबई.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या आवारात भग्नावस्थेत उभा असलेला दुसरा पुतळा आहे लॉर्ड रिचर्ड वेलस्ली याचा. रिचर्ड वेलस्ली हा 1797 ते 1805 या काळात ईस्ट इंडिया कंपनीचा ब्रिटिश भारताचा गव्हर्नर जनरल होता.
2: ब्रिटिश साम्राज्यवादाचा खंदा पुरस्कर्ता वेलस्ली याला भारतीय संस्थानिकांना तैनाती फौजेचा स्वीकार करायला लावण्याचं श्रेय दिलं जातं. निजामाच्या साह्याने टिपू सुलतानचा पराभव करून म्हैसूरच्या गादीवर कृष्णराज वाडियार याला बसवून त्यालाही तैनाती फौज स्वीकारायला भाग पाडलं. नंतर वेलस्लीनं दुसरा बाजीराव पेशवा, यशवंतराव होळकर, दौलतराव शिंदे, नागपूरकर भोसले इत्यादी मराठी संस्थानिकांचा पराभव करून त्यांच्यावर तैनाती फौजेची सक्ती केली. मांडलिक संस्थानिकांनी तैनाती फौजेच्या खर्चासाठी मुलुक तोडून द्यावा, इंग्रजांच्या परवानगीशिवाय इतर युरोपियनांना नोकरीवर ठेवू नये आणि अन्य परकीय सत्तांशी कोणतेही करार करू नयेत, तसंच संस्थानांची देखरेख इंग्रजांचा रेसिडेंट हा अधिकारी करेल, अशा कडक अटी संस्थानिकांवर लादून त्याने हिंदुस्थानातल्या ब्रिटिश सत्तेचा पाया पक्का केला. अशा पद्धतीने त्याने जवळजवळ सर्व भारत इंग्रजी अंमलाखाली आणला. हिंदुस्थानात रॉबर्ट क्लाइव्हने इंग्रजी सत्तेचा पाया घातला, वॉरन हेस्टिंग्जने तो दृढतर केला आणि वेलस्लीने त्याचं साम्राज्यात रूपांतर केलं.
1: रिचर्ड वेलस्लीच्या एकूण कार्यपद्धतीमुळे ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला खर्च फार वाढू लागला आणि म्हणून कंपनीनं त्याला इंग्लंडला परत बोलावून घेतलं. म्हैसूर बरोबरच्या इंग्रजांच्या चौथ्या लढाईत टिपू सुलतानचा आणि पुढे 1815 वॉटरलू इथल्या लढाईत नेपोलियनचा पराभव करणारा ड्यूक ऑफ वेलिंग्टन म्हणजेच आर्थर वेलस्ली हा रिचर्ड वेलस्लीचा धाकटा भाऊ. हा धाकटा भाऊ 1828 इंग्लंडचा पंतप्रधान झाला. त्याच्या पंतप्रधानपदाच्या काळात आपल्याला एखादं स्थान मिळेल या आशेत असलेल्या रिचर्ड वेलस्लीच्या पदरी निराशा झाली. त्यानं आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. भावाकडून स्वतःबद्दल असलेल्या त्याच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसाव्यात म्हणून असेल कदाचित, पण रिचर्ड वेलस्ली पुढे भ्रमिष्ठासारखा वागू लागला आणि त्यातच 1842 लंडन इथं त्याचा मृत्यू झाला.
2: कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याप्रमाणेच भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया मजबूत करणाऱ्या मार्क्विस रिचर्ड वेलस्लीचा पुतळाही मुंबईत बसवावा असं त्यावेळच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाटणं साहजिकच होतं. हा पुतळा बनवून घेण्यासाठी मुंबईत नेमके काय प्रयत्न झाले याची माहिती मिळत नाही, परंतु कॉर्नवॉलिसचा पुतळा घडवणाऱ्या शिल्पकार जॉन बेकॉन द ज्युनियर या शिल्पकाराला हा पुतळा बनवण्याची विनंती करण्यात आली होती. बेकॉन यांनी घडवलेला वेलस्लीचा पुतळा ऑक्टोबर 1816 कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याबरोबरच मुंबईच्या बंदरात उतरला होता, पण कॉर्नवॉलिसच्या पुतळ्यापेक्षा वेलस्लीचा पुतळा थोडा अधिक दुर्दैवी ठरला होता.
1: 1816 मुंबईत येऊन थडकलेला कॉर्नवॉलिसचा पुतळा त्यानंतर 8 का होईना पोर्टमधल्या मध्यवर्ती ठिकाणी उभा राहिला होता, पण वेलस्लीच्या पुतळ्याच्या नशिबी ते भाग्य नव्हतं. ब्रिटिश भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला प्रतिनिधी असलेल्या गव्हर्नर जनरलच्या

0: पुतळ्याला उभं राहण्यासाठी 10-15 फुटांचीही जागा मिळत नव्हती. हा पुतळा पुढचं आणखी एक वर्ष मेसर्स फोर्ब्स अँड कंपनीच्या काळोख्या गोदामात दुर्लक्षित अवस्थेत एका कोनाड्यात पडून राहिला होता. हा पुतळा नेमका कुठे उभा करायचा आणि त्यासाठी लागणारे पैसे कोण खर्च करणार याचा निर्णय होत नसल्याने पुतळा कंपनीच्या गोदामातून सोडवून घेण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हतं. एकेकाळच्या आपल्या गव्हर्नर जनरलच्या पुतळ्यावर आलेली ही परिस्थिती पाहून शेवटी जेम्स फोर्ब्स नावाचे अधिकारी पुढे आले आणि त्यांनी स्वखर्चाने हा पुतळा गोदामातून सोडवून ज्या जागेवर उभा करायचा होता तिथपर्यंतचा सर्व खर्च देण्याची तयारी दर्शवली.
1: वेलेस्लीच्या पुतळ्यासाठी किल्ल्याच्या तटबंदीमधल्या चर्चगेटच्या समोरची जागा मुक्रर करण्यात आली. ही जागा किल्ल्याच्या बाहेर होती पण चर्चगेट मधून समुद्राकडे जाण्याच्या मुख्य रस्त्यावर होती. ही जागा म्हणजे आज सीटीओची इमारत ज्या ठिकाणी उभी आहे तीच. आजही फोर्ट मधल्या कार्यालयातून काम करणाऱ्या लोकांचा मरीन ड्राईव्ह किंवा चर्चगेट स्टेशन कडे जाण्याचा मुख्य रस्ता हाच आहे. गोदामात असलेला पुतळा सोडवण्यात आला आणि दिनांक 3 सप्टेंबर 1825 रोजी हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला.
0: शिल्पकार जॉन बेकॉन द ज्युनियर याने घडवलेला वेलस्लीचा पुतळा कॉर्नवॉलिसच्या पुतळ्यासारखाच दिखणा होता. उंच चबुतऱ्याच्या पायथ्याशी एका बाजूला एक स्त्री बसलेली असून ती विजडम, एनर्जी, इंटिग्रिटी या शब्दांकडे बोट दाखवत आहे, तर पायथ्याच्या दुसऱ्या बाजूला एक देशी पुरुष उभा दाखवलेला आहे. वेलस्ली चबुतऱ्यावर बसलेला असून तो त्या पुरुषाला बक्षीस देत आहे असं ते दृश्य होतं. ह्या पुरुषाला स्थानिक मुंबईकरांनी पैलवान असं नाव ठेवलं होतं. चबुतऱ्याच्या अन्य दोन बाजूंना सिंह युगुल घडवलेलं होतं, कारण सिंह हे इंग्लंडचं प्रतीक.
1: पुतळा उभारल्यापासून पुढच्या एक वर्षाच्या काळात कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याप्रमाणे वेलस्लीचा पुतळाही स्थानिक मुंबईकरांच्या श्रद्धेचा भाग बनला होता. अवतार मानणाऱ्या श्रद्धाळू किंवा अंधश्रद्धाळू मुंबईकरांना आणखी एक नवीन देव मिळाला. कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याप्रमाणे वेलस्लीच्या पुतळ्यालाही स्थानिक लोकांनी देव समजून पूजायला सुरुवात केली. या पुतळ्याबाबत माडगावकर आपल्या पुस्तकात लिहितात, हा पुतळा येथे स्थापिलेला पाहून मुंबईतील कित्येक भोळ्या लोकांस मोठा हर्ष झाला की आम्हासाठी कंपनी सरकारने मेहरबान होऊन एक नवा विलायती देव आणला आहे. मग काय विचारता, त्यांच्या आनंदास पार राहिला नाही, लागलेच यांची पूजा करायास धावले.

अज्ञात मुंबई. आत्ताच आपण ऐकला मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा चौथा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन श्रोते हो आत्ता आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी एक?
1: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा. आली आहे मोठी.
0: आता जाग बाई.
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच आजचा गीतबहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आता

0: हमें आशा है ये गीत आपको याद हो गया होगा। धन्यवाद।
1: सामुदायिक गायन पाठ हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। 9:49 होत आहेत। ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग।

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
1: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी,
0: आता जाग बाई.
3: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
4: आता ऐकूया मृणाल भिडे यांच्या स्वरात नाट्यगीत.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात मृणाल भिडे यांच्या स्वरात संगीत द्रौपदी या नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं नाट्यगीत। या गीताबरोबरच नाट्यगीताचा कार्यक्रम नाट्यपराग संपला। हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
1: श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून। श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास। तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।

सकाळचे 10 वाजताय. वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहारचे. सुरुवातीला ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटातलं सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार अनिल अरुण.

यानंतर ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं पंडित वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अनिल अरुण यांचं.

उंबरठा या चित्रपटातलं गीत ऐकूया. लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं वसंत बापटांचं गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. आता ऐकूया एक निवेदन.
1: ताई हे बघ,
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
1: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
2: आय नो ना.
1: आरबीआय सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
0: 10:16 आणि 48 सेकंद होत आहेत. ऐकूया उंबरठा चित्रपटातलं सुरेश भट यांचं गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गायलं आहे लता मंगेशकर यांनी.

गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं मुक्ता या चित्रपटातलं नाद हो महानोर यांचं गीत, संगीत आनंद मोडक यांचं.

0: मुक्ता चित्रपटातील या रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलेल्या या युगुलगीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. गीतबहार कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 1:05. ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: सकाळचे 10:30 आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात अनिश प्रधान यांचं तबलावादन ताल 3 ताल, त्यांना हार्मोनियमची लहरा संगत अतुल फडके यांची. ऐकूया ताल 3 ताल अनिश प्रधान यांच्या तबलावादन.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात अनिश प्रधान यांचं तबलावादन ताल तीन ताल. त्यांना हार्मोनियमची लहरा सांगत होती अतुल फडके यांची. नादब्रह्म कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 1:05 वाजता. हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: आपली आवड या कार्यक्रमात मी सचिन धोत्रे. या कार्यक्रमात आपण श्रोत्यांच्या पसंतीच्या गीतांना लावतो. सुरुवातीला गीत ऐकूया. महादेवघाट अमलेश्वर येथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश, तारणी, सूरज, सुजला, ज्योती आणि रेयांश ठाकूर यांच्या पसंतीचं गुपचूप गुपचूप या चित्रपटातलं मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेलं आणि अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

रथचौक बहादरपूर जिल्हा जळगाव प्रियदर्शनी आकाशवाणी श्रोता संघ संतोषकुमार सोनार नरेंद्र दंड गवाळ रवींद्र सोनार सन्नी मुन्ना बंडूदादा यांच्या पसंतीचं भालू या चित्रपटातलं गीत ऐकूया. सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं गीत संगीतबद्ध केलंय विश्वनाथ मोरे यांनी.

श्रोतेहो, आपली आवड या कार्यक्रमात आपणही पोस्टकार्ड पाठवून आपली आवड पसंती कळवू शकता. आमचा पत्ता असा आहे, आपली आवड अस्मिता वाहिनी, पोस्ट बॉक्स क्रमांक 11034, आकाशवाणी केंद्र मुंबई 400020. या पुढचं गीत ऐकूया. संसार या चित्रपटातून लता मंगेशकर यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका आणि गजानन घायाळ. ऐकूया यांच्या पसंतीचं हे गीत,

यानंतर ऐकूया ज्योतिबाचा नवस या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार सुधीर फडके आणि पसंती कळवली आहे. संघमित्रा श्रोता संघ वॉर्ड क्रमांक 1 पोफळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर दिशांत कुमार सिंगणकर वंदना धुळे अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार.

माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली गोरी गोरी गोरी गोरी इश्काची नोट ही

किशोर कुमार अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकत होतात. संगीतबद्ध केलं होतं अरुण पौडवाल यांनी आणि पसंती कळवली होती या गीताची. लक्ष्मीबाई अनाज मंडी रोड वंदनानगर इंदूर येथून राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न खरचे ललिता नारायण खरचे गणेश कार्तिक खरचे संजना परी खरचे आणि मालती स्वाती प्रयाग चौधरी यांनी. तर आता ऐकूया साधी माणसं या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीत योगेश यांचं, संगीतकार आनंद घन. आणि या गीताची पसंती कळवली आहे दिवानी रेडिओ श्रोता संघ मुक्काम खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडखे श्रीमती नंदा मोडके हनुमान सारिका सुरेखा कुमारी आरवी तन्वी आणि समस्त बोडके परिवार. ऐकूया यांच्या पसंतीचं हे गीत.

आपली आवड कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया. ययाति देवयानी या नाटकातलं रामदास कदम यांनी गायलेलं, कुसुमाग्रजांनी लिहिलेलं आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं हे नाट्यगीत. आणि याची पसंती कळवली आहे वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानकडे यांनी.

आपली आवड या कार्यक्रमात आपणही पोस्टकार्ड पाठवून आपली आवड कळवू शकता. आमचा पत्ता असा आहे, आपली आवड अस्मिता वाहिनी, पोस्ट बॉक्स क्रमांक 110034, आकाशवाणी केंद्र, मुंबई 400020. या गीताबरोबरच आपली आवड हा कार्यक्रम संपला.

0: सकाळचे 11:40 होत आहेत. ऐकूया एक निवेदन.
1: ताई हे बघ,
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
2: आय नो ना.
4: आरबीआय सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
0: 11:43 होत आहे. भावधारा या भावगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया केतकी भावे जोशी यांच्या स्वरात मिलिंद जोशी यांचं गीत.

आपण ऐकत होतात मिलिंद जोग यांच्या स्वरात प्रवीण डवणे यांचं गीत. यानंतर ऐकूया उत्तरा केळकर यांच्या स्वरात वसंत निनावे यांचं गीत.

या गीताबरोबरच भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम संपला. दुपारचे 12 वाजत आहेत. वेळ झाली आहे वनिता मंडळ या कार्यक्रमाची.

श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचं स्वागत करतीये. नमस्कार. सख्यांनो, एका आईची इच्छा काय असते? की आपल्या मुलाचं पालन पोषण नीट व्हावं, उत्तम संस्कारांनी ते घडावं, हेच ना. खरं तर सामान्यतः ही भावना प्रत्येक आईची असतेच, पण जेव्हा हीच आई स्वतःच्या मुलाबरोबरच इतर मुलांचा जेव्हा विचार करते, तेव्हा तो विचार आदर्श तर नक्कीच घेण्यासारखा असतो. तो तिचा गुण तिला समाजात वेगळं स्थानही देऊन जात असतो. आपल्याला कृष्णाचं पालनपोषण करणाऱ्या यशोदेचं महत्त्व, छत्रपती संभाजीराजांसाठी जीवनदायी ठरलेल्या धाराऊंचं ज्वलंत उदाहरण सर्वांनाच माहिती आहे. ह्याच आपल्या संस्कार

संस्कृतीचा किंवा परंपरेचा वसा जपणाऱ्या, विचार जपणाऱ्या आणि वागणाऱ्या काही महिला आजही आपल्या समाजामध्ये आहेत. अनेक प्रसंगांमधून किंवा घटनेतून आपण अशी उदाहरणं आजही बघतो, ऐकतो. तर अशाच एका मैत्रिणीचा अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी सुरुवातीला ऐकूया हे एक आईची महती सांगणारं गीत.

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, जगभरात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. स्तनपानाचं महत्व, प्रोत्साहन आणि समर्थन करण्यासाठी अनेक संस्था संघटना याविषयी कार्य करत असतात. बाळांना आवश्यक पोषक तत्व पुरवण्याचा स्तनपान हा सर्वोत्तम मार्ग आहे, पण काही कारणांनी, म्हणजेच जर त्या मातेला प्रकृती अस्वास्थ्य असेल, ते बालक काही वैद्यकीय कारणास्तव आईपासून वेगळं राहणार असेल, किंवा प्रसूतीवेळी मातेचं दगावणं असेल, किंवा इतरही अनेक काही कारणं की ज्यामुळं त्या नवजात शिशूला आईच्या दुधापासून वंचित राहावं लागतं, अशावेळी आज समाजात किंवा मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या मिल्क बँकचा उपयोग होत असतो. स्तनदा मातांनी दान केलेलं दूध अशा ठिकाणी साठवून ठेवल्यामुळं अनेक गरजू नवजात बालकांना त्याचा उपयोग होतो, कारण आईच्या दुधाचं पोषण मूल्य हे त्या नवजात शिशूसाठी अन्य कोणत्याही उपचारांपेक्षा अधिक महत्वाचं ठरत असतं. आणि याच गोष्टीचं महत्व आज समाजामध्ये असणं, रुजणं गरजेचं आहे, कारण एक आईच दुसऱ्या आईचा किंवा म्हणूया दुसऱ्या बालकाचा विचार करून हे सत्कार्य करू शकत असते. तर या दूधदानाचं महत्व किंवा मिल्क बँकचं कार्य आणि यापासून मिळालेलं समाधान, एकूणच हे सगळे अनुभव आता आपण ऐकणार आहोत आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त. तेव्हा ऐकूया 18+ नवजात बालकांना अमृतपान उपलब्ध करून देणाऱ्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. स्टुडिओमध्ये आलेले आहेत वरदा भिडे अंदुरकर. खरं तर खूप पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असं म्हणायला पाहिजे. दूध माता त्या झालेल्या आहेत आणि याविषयीचीच अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम वरदाजी, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: धन्यवाद. नमस्कार.
1: तर सर्वप्रथम हे विचारायचं होतं की ही प्रेरणा कुठून मिळाली, का वाटलं असं की आपण दूध दान करावं?
2: माझ्यासाठी ही प्रेरणा खूप नैसर्गिक होती. माझ्या बाळाच्या गरजेपेक्षा जास्त दूध तयार होत होतं आणि आईच्या दुधाला अमृत किंवा लिक्विड गोल्ड म्हणलं जातं हे मी कायम वाचलं होतं किंवा ऐकलेलं होतं. तर मी दवाखान्यात चौकशी केली. मला डॉक्टरांकडून कळलं की अकाली जन्म झालेल्या बाळांना किंवा खूप कमी वजनाच्या बाळांना, प्री मॅच्युअर बेबीज आपण म्हणतो, त्यांना हे दूध आपल्याला डोनेट करता येऊ शकतं जर आपल्याकडे जास्त हे होत असेल तर. तर मग तिथून मला माहिती मिळाली सर्वात पहिल्यांदा दवाखान्यातून आणि मग मी ते डोनेट करायला चालू केलं. मुख्य म्हणजे घरी कायम असे संस्कार होते, माझे आई वडील, पती, सासू सासरे नेहमी समाजकार्यात सगळ्यात पुढे असतात. तर लहानपणापासून आई वडिलांकडून हेच संस्कार मिळाले की समाजाकडून आपल्याला कायम खूप मिळालेलं असतं, तर आपण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जमेल तेवढं जमेल त्या रूपात समाजाला परत दिलं पाहिजे. त्यामुळे यातून ते प्रोत्साहन माझ्यासाठी मिळालं.
1: बरोबर. ह्याच्याबद्दल कुठं आधी वाचलेलं होतं?
2: कुठेच वाचलं नव्हतं. मी दवाखान्यात चौकशी केली. एक्स्ट्रा दूध मला कारण ओतून द्यावं लागत होतं.
1: बरोबर.
2: तर मला असं वाटलं की ह्याचं काहीतरी आपण ह्याला कारणी लावू शकतो. तेव्हा मी दवाखान्यात चौकशी केली. तेव्हा मला डॉक्टर सविता चौगुले यांनी माहिती दिली सगळ्यात पहिल्यांदा.
1: ओके. आपण ह्या गोष्टी ठरवतो पण यासाठी घरच्यांचा आणि किंवा डॉक्टरांचा सपोर्ट कसा मिळाला?
2: खूप मोठा सपोर्ट मिळाला. मुख्य सर्वात आधी आई वडिलांचा, डॉक्टरांचा आणि नंतर बाळणपणानंतर सासरी गेल्यावर सासू सासऱ्यांचा सुद्धा. सगळे उच्च शिक्षित आणि अतिशय पुढारलेले लोक असल्यामुळं सगळ्यांचा दृष्टिकोन हाच होता की आपल्याला जर काही जमतंय, आपल्या बाळाचं पोट भरून जर आपल्या दुसऱ्यांना देऊ शकतोय तर आपण ते नक्की करावं. आणि मुख्य म्हणजे दवाखान्यातून खूप सपोर्ट मिळाला, कारण जे कर्मचारी असतात मिल्क बँकचे किंवा बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये ते घरी येऊन कलेक्ट करून जातात.
1: बरं.
2: त्यामुळे हे खूप सुरक्षित आणि सोपं असतं डोनेट करायला, म्हणजे आईला बाहेर सुद्धा पडावं लागत नाही घरातून, इतकं ते सोयीचं आहे.
1: बरोबर. साधारण कितव्या दिवसापासून सुरुवात केली तुम्ही?
2: मी पहिल्या महिन्यापासून.

0: चालू केलंय 20 दिवसानंतर केली. मी 6 महिने डोनेट केलं, आता नाही करत.
1: बर, साधारण ही प्रक्रिया कशी असते?
0: आता आपण डायरेक्ट ब्रेस्ट फीड करतो किंवा पंप अँड डंप करून आपण जे जास्त दूध उरतं ते आपण पंप करून फेकून देतो.
1: बरोबर.
0: तर ते पंप केलेलं जे दूध असतं एक्स्ट्रा ते आपल्या नॉर्मल मिल्क बॅग्स म्हणून मिळतात.
1: बर.
0: हा, तर ते दूध स्टोअर करायच्याच बॅग्स असतात, त्या मिल्क बॅगवाले प्रोव्हाइड सुद्धा करतात आपल्याला. त्याच्यात ते दूध स्टोअर करायचं आणि नॉर्मल आपल्या घरातल्या फ्रीजमध्ये ठेवायचं किंवा फ्रीजरमध्ये. इतकं ते सोपं असतं, त्याला काही आपल्याला प्रोसेस करावी लागत नाही, त्याच्यामध्ये किचकट आपल्याला काही करायला लागत नाही. फक्त तेवढं थोडस काळजीपूर्वक ते पंप करून स्टोअर करायचं. पंप आपल्याला घ्यावा लागतो वेगळा, आजकाल जनरली सगळे घेतात. पंपिंग हे खूप कॉमन झालेलं आहे, त्यामुळे ब्रेस्ट पंप मिळतो जनरली. तर आपण पंप करून तेवढं फक्त काळजीपूर्वक आपण काही मिनिटं जर इन्व्हेस्ट केली तर त्याच्यामुळे दुसऱ्या बाळांचा जीव वाचू शकतो.
1: तुम्ही म्हणालात की महिन्यानंतर सुरू केलं ते जवळजवळ 6 महिने तुम्ही हे देत होतात. मग हे डेली देत होतात तुम्ही, म्हणजे रोजचं होतं?
0: हो, म्हणजे मी काय करायचे, रोज थोडं थोडं जे एक्स्ट्रा उरायचं ते मी स्टोअर करायचे आणि एक 3-4 बॅग साठले की मी फोन करायचे मिल्क बँक मध्ये, मग ते येऊन कलेक्ट करून जायचे.
1: साधारण किती दिवस टिकतं? आपण
0: फ्रीझर मध्ये ठेवलेलं 4 महिने टिकतं.
1: बर.
0: फ्रीझर मधलं?
1: हा,
0: फ्रीज मधलं 4 दिवस टिकतं.
1: समाजात काय काय गैरसमज आहेत का याबद्दल?
0: ह्याच्याबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. एकतर घरातल्यांचा मुळात सपोर्ट नसतो, किंवा दुसऱ्यांना आपण दिलं तर आपल्या बाळाला कमी पडेल, किंवा स्टोअर करायची जर सोय आहे तर आपल्याच बाळासाठी स्टोअर करावं, पुढे जाऊन कमी झालं तर ह्याला देऊया बाकीच्यांना द्यायपेक्षा, हे एक असतं. किंवा असं पण असतं की मग फार दूध पंप करते एक्स्ट्रा म्हणजे मग कॅल्शियम कमी होईल अंगातलं, किंवा आईच्या प्रकृतीवर परिणाम होईल, बाळाच्या प्रकृतीवर परिणाम होईल, असे बरेच गैरसमज असतात. आता माझ्या किंवा माझ्या बाळाच्या प्रकृतीवर कुठलाही नकारात्मक परिणाम झालेला नाहीये हे केल्यामुळे. त्यामुळे हे गैरसमज आहेत, हे मेडिकली प्रूव्हन काहीच नाहीये, पण हे सगळ्या गैरसमज आहेत समाजातले. डॉक्टर असं कधीही सांगत नाहीत की तुम्ही एक्स्ट्रा पंप केलं तर तुमची हेल्थ खराब होईल किंवा बाळाची हेल्थ खराब होईल, हे मेडिकली प्रूव्हन नाहीये. कुठल्याही डॉक्टरकडून तुम्हाला हे ऐकायला मिळणार नाही.
1: खरं
0: गैरसमज असा पण एक आहे की ते स्टोअर करणं खूप कॉम्प्लिकेटेड आहे, किंवा कटकटीची प्रोसेस आहे, किंवा ते दरवेळी जाऊन कोण देणार. ब्लड डोनेशनला कसं आपल्याला त्या कॅम्पला जावं लागतं रक्तदान करायला, किंवा याला घरी येऊन घेऊन जात नाहीत अजून तरी. तर हा पण एक गैरसमज असू शकतो की दरवेळी तिकडे कोण जाणार, किंवा ते स्टोअर करायचं म्हणजे फार कटकटीचं असेल, आता मी माझं बाळ सांभाळू का हे करत बसू, ह्याच्यामुळे सुद्धा ते पुढे येत नसतील कदाचित. तर मला हे परत परत सांगायचंय की ते अतिशय सोपं आहे. तुम्ही फक्त एका बॅग मध्ये तुमचं उरलेलं दूध घालून फ्रीज मध्ये ठेवून टाकायचं आणि ते घरी येऊन घेऊन जातात
1: अगदी.
0: तर तुमचे तेवढे 2 मिनिटं तुम्ही जर ते सिंक मध्ये ओतायच्या ऐवजी पिशवीत ओतून फ्रीज मध्ये ठेवलं तर त्याचा खूप मोठा उपयोग होऊ
1: शकतो. ह्याची जर तुम्ही योग्य प्रकारे प्रक्रिया समजून घेतली, मला असं वाटतंय मिल्क बँकवाले सुद्धा सांगत असतील ही प्रक्रिया, हा, तर ती योग्य ती समजून घेतली तर काय हरकत आहे आपण ह्या गोष्टी करायला? जेव्हा आपण हे दूध साठवतो त्याच्यामध्ये तर तेव्हा काय काळजी घ्यावी किंवा स्वच्छता कशा पद्धतीनं?
0: मिल्क बॅग्स अनयुज्डच असतात, आपल्या नॉर्मल प्लास्टिकच्या पिशव्या असतात झिपलॉकवाल्या. तुम्ही पंप केलेलं दूध बाटलीतून फक्त पिशवीत ओतून ठेवायचं, बाकी काहीच नाही, आणि ती पिशवी फ्रीजमध्ये ठेवून टाकायची. एवढीच प्रक्रिया, त्याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणजे आपण एनिवेज पंप करतोच, बाटलीत दूध आपण पंप करतो, ते सिंक मध्ये ओतून द्यायच्याऐवजी पिशवीत ओतून फ्रीज मध्ये ठेवा, एवढंच आहे, बाकी काही नाही.
1: म्हणजे खरंच खूप साधी सोपी सरळ प्रक्रिया आहे, फक्त की आपलं मन मोठं करण्याची गरज आहे थोडीशी. की काही का असे ना की आपल्या दुधानं जर एखाद्याचा जीव वाचत असेल, आणि ह्याला मला असं वाटतं की घरच्यांचा सुद्धा तेवढाच सपोर्ट महत्वाचा आहे. की एखादी समजा स्तनदा माता तुमच्याकडे जर हा प्रस्ताव मांडत असेल तर मोठ्या मनानं तुम्ही देखील याला सपोर्ट करा. मी असं म्हणते की त्या पुण्यामध्ये तो तुमचाही वाटा थोडासा येऊ शकतो की ती त्या चांगल्या कामामध्ये. आईच्या दुधाचं महत्व काय वाटतं?
0: आईच्या दुधाला जसं त्याला अमृताचा दर्जा दिलेला आहे तर त्याचप्रमाणे ते अतिशय महत्वाचं असतं. खास करून जे नवजात बाळ असतात, अकाली झालेली प्रीमॅच्युअर बेबीज, किंवा जे फुल टर्म असतात पण वजन खूप कमी असतं, त्यांच्यासाठी औषधा इतकंच महत्व आहे आईच्या दुधाचं. कारण त्याच्यामुळे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते, त्यांची शक्ती लवकर भरून येते असे. आणि आता दवाखान्यामध्ये त्यांना ज्याला आपण पावडरचं दूध म्हणतो ते त्यांना देतात, पण शेवटी ते आईच्या दुधाशी कम्पेअर नाही होऊ शकत. म्हणजे आईच्या दुधातून जे त्यांना आवश्यक घटक मिळतात वाढीसाठी, त्यामुळे त्याचं औषधा इतकंच महत्व आहे. प्रीमॅच्युअर बेबीजना खास करून ते अतिशय महत्वाचं आहे,
1: बरं,
0: कारण पावडरच्या दुधाने तेवढी रोगप्रतिकारक शक्ती

0: ती त्यांची डेव्हलप होत नाही. खरंय, ह्याच्यासाठी काही बंधन आहेत का? म्हणजे आता आपण असं म्हणतो की रक्तदान करताना आपण कसं ब्लड ग्रुप किंवा हे आहे, पण मग ह्याच्यामध्ये असं काही आहे का दूध कुठल्याही बाळाला चालतं?
1: ह्याच्यामध्ये असं काही नाही आहे, तुमचं काही मेडिकल चेकिंग सुद्धा होत नाही. जर तुम्हाला एक्स्ट्रा दूध आहे तर तुम्ही ते डोनेट करू शकता. ते काय करतात, मिल्क कलेक्ट करतात सगळ्यांकडून, त्यांच्या मिल्क बँकमध्ये प्रोसेसिंग युनिट असतं, त्यामुळे ते प्रोसेस करतात दूध आणि मग त्या प्रीमेच्युअर बाळांना देतात. म्हणजे तुम्ही दिलेलं, तुम्ही जर काही उलट सुलट खाल्लंय किंवा काही केलं, किंवा तुमचं बाळ समजा 6 महिन्याचं असेल, तर आपलं दूध 6 महिन्याच्या बाळाला जे आवश्यक आहे त्याप्रमाणे आपले शरीर तयार करतं. ते 20 दिवसाच्या बाळाला नाही चालू शकत, त्यामुळे पण ते दूध घेऊन ते प्रोसेस करतात आणि मग त्या बाळांना देतात. त्यामुळे कुठलीही नवीन माता जिला एक्स्ट्रा दूध आहे तिने डोनेट करू शकते, घर बसल्या करू शकते.
0: अगदी. बाळाच्या किंवा आईच्या आरोग्यावर काही परिणाम होतो?
1: नाही, अजिबातच नाही. कुठलीही डेफिशियन्सी किंवा काहीही होत नाही बाळाला सुद्धा. बाळाचं अर्थात पूर्ण पोट भरल्यावर मग एक्स्ट्राच आपण दूध डोनेट करतो.
0: बरोबर.
1: त्यामुळे याचा प्रकृतीवर काहीही परिणाम होत नाही.
0: ही प्रोसेस केल्यानंतर मग जिथं ह्या गोष्टींची आवश्यकता आहे तिथं ते मिल्क बँकेकडनं दिलं जातं का?
1: हो, जनरली जिथं एनआयसीयू असतं, म्हणजे प्रीमॅच्युअर बेबीचं आयसीयू, त्याला एनआयसीयू म्हणतात, तिथेच त्यांची मिल्क बँक असते.
0: बरं.
1: जसे कोल्हापुरात 2 आहेत, एक सीपीआरला आहे, एक साई स्पर्श हॉस्पिटलला आहे, तर तिथेच असते त्यांची मिल्क बँक. ते प्रोसेस करून तिथेच त्यांच्याच पेशंट्सना देतात.
0: बरं. साधारण किती बाळांना दूध दिलं गेलं काही माहिती आहे?
1: 18 जास्त बाळांचा जीव वाचला असं मला दवाखान्यातून कळलं. मी दिलेल्या दुधाने साधारण एक 16 लिटर मी डोनेट केलं 6 महिन्यामध्ये. त्याचा 18 जास्त बाळांचा त्याच्यामुळे जीव वाचला असं मला सांगितलं.
0: खूप चांगलं काम आहे हे. आणि मुळात आपण म्हणतो तसं की काही गोष्टी या सुचाव्या लागतात आणि त्या दृष्टीनं आपल्याकडनं सुद्धा तेवढी सकारात्मकता लागते हेही तितकंच महत्वाचं आहे. यासाठी कुठल्या माता पात्र ठरतात, म्हणजे कुठली आई देऊ शकते दूध?
1: कुठलीही आई जिच्या बाळाचं पोट भरून तिला एक्स्ट्रा दूध येत आहे ती डोनेट करू शकते. त्याच्यासाठी कुठलेही हेल्थचे कंडिशन्स नाही आहेत किंवा असं काही नाही, कारण ते दूध मी म्हणलं तसं प्रोसेस करून दिलं जातं.
0: बरोबर.
1: त्यामुळे ते हार्मफुल नसतं. कुठलीही नवीन आई जिला एक्स्ट्रा दूध आहे ती डोनेट करू शकते.
0: बरोबर. आता ह्या ज्या दूध बँक आहेत, तर या दूध बँकेचं साधारण कसं काम, कशा पद्धतीनं असतं, काय आहे?
1: आपण त्यांना फोन करतो जनरली. आपण एकतर जाऊन तिथं बॅग्स देऊ शकतो किंवा घरी येऊन ते कलेक्ट करून घेऊन जातात. अँब्युलन्स मधून, त्यांच्या कोल्ड स्टोरेज मधून ते घेऊन जातात दूध आणि ते प्रोसेस करून त्यांच्या बाळांना देतात.
0: बरं.
1: तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डोनेट करू शकता.
0: हा, तुमच्या बाबतीमध्ये कसं झालं, की कशी प्रोसेस होती किंवा काही ठराविक टायमिंग होतं का? असं
1: टायमिंग असं काहीच नव्हतं. इनफॅक्ट मला मिल्क बँकच्या कर्मचाऱ्यांनी खूप सपोर्ट केला, कारण त्यांना प्रचंड शॉर्टेज आहे दुधाचं.
0: हेही महत्वाचं.
1: हो, त्यांना खूप शॉर्टेज आहे. आपण जेव्हा फोन करू तेव्हा ते येतात, किंवा ते 1-2 दिवसांनी मला स्वतःहून विचारायचे, मॅडम येऊ का आम्ही बॅग्स घ्यायला, तुम्ही केलंय का कलेक्ट. त्यांना खूप गरज आहे, कारण प्रीमॅच्युअर बाळ इतके असतात किंवा एनआयसीयू मध्ये काही ना काही रोग झाल्यामुळे खूप बाळ ऍडमिट असतात. त्यांना ब्रेस्ट मिल्कनी त्यांची रिकव्हरी लवकर होते, त्यामुळे त्यांना प्रचंड शॉर्टेज असतं. ते खूप कोऑपरेट करतात. घरी येऊन घेऊन जात होते माझ्या, कारण मी त्यांना सांगितलं मी बाहेर नाही पडू शकत.
0: बरोबर.
1: इतके दर 2-3 दिवसांनी मी नाही येऊ शकत, तर ते अँब्युलन्स घरी पाठवत होते.
0: हा,
1: घरी येऊन कलेक्ट करून जायचे.
0: खरंय, म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा खरं तर हे खूप चांगली गोष्ट होती की असं आपणहून कुणीतरी देत आहे. प्रत्यक्ष अशा कोणाला मातांना भेटायची संधी मिळाली का, की ज्यांना दूध दिलं गेलं बाळांना?
1: नाही मिळाली ऍक्च्युली. किंवा ज्या बाळांना माझ्या दुधाचा उपयोग झाला त्यांना सुद्धा मी नाही भेटू शकले कधी, मी ओळखत पण नाही. पण हे फिलिंग माझ्यासाठी खूप समाधानाच आहे की माझ्या ह्याच्यामुळे कितीतरी बाळांना नवीन जीवन मिळालं, किंवा ते आता त्यांना जास्त बळ मिळेल त्या दुधातून, त्यांची वाढ जास्त अजून चांगली होईल. हे फिलिंग माझ्यासाठी खूप समाधानाच आहे. मी कोणाला भेटू नाही शकले.
0: बरोबर. तुम्ही वर्किंग वुमन आहात.
1: हो.
0: मग त्याचा काही परिणाम झाला का?
1: परिणाम तसा काही झाला नाही. आपण जनरली म्हणतो की हेक्टिक शेड्यूल असेल किंवा थोडं स्ट्रेस असला तर दूध कमी येतं किंवा काय, पण त्याच्यासाठी तुम्ही खाणं पिणं जर व्यवस्थित ठेवलं, तुम्ही जर वेळा सांभाळल्या जसं माझी आई म्हणते बाळंतिणीच्या, तर मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येत.
0: नाही. आत्ताच्या नवीन पिढीला काय सांगाल, कारण आत्ता सगळ्यांचं मुळातच ब्रेस्ट फिडिंगला किंवा स्तनपानालाच विरोध असतो किंवा सगळ्यांना करिअर महत्वाचं वाटतं, मुळात बाळ होऊ देणं हेच हा निर्णय घेणंच खूप महत्वाचं आहे आणि मग त्याच्यानंतर ब्रेस्ट फिडिंग. मग ह्यासाठी नवीन आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना काय सांगाल?
1: मला वाटते ब्रेस्ट फिडिंग किंवा स्तनपान अतिशय महत्वाचं आहे.

0: आहे, कारण सायंटिफिकली एकतर प्रूव्हन आहे, मेडिकली आपली बॉडी म्हणजे बायकांची शरीर त्याप्रमाणेच दूध तयार करतं जे ज्या घटकांची बाळाला प्रत्येक फेजमध्ये गरज आहे. पहिल्या महिन्याच्या बाळाच्या वेळी आपलं बॉडी वेगळे दूध तयार करतं, दोन महिन्याला वेगळं करतं, प्रत्येक स्टेजला जेव्हा बाळ स्तनपान करतं तर त्याची जी लाळ असते ती आपल्या बॉडीबरोबर कम्युनिकेट करती.
1: बरोबर.
0: तर त्याच्याप्रमाणे आपली बॉडी दूध तयार करत असते, त्याच्यातून आपल्या शरीराला कळतं, आईच्या शरीराला, की ह्याला कुठले घटक कमी पडतायत किंवा काय. इट इज सायंटिफिकली प्रूव्हन. तर त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग अतिशय महत्वाचं आहे. ऍटलिस्ट सगळे ऑर्गनायझेशन सुद्धा पहिलं एक वर्ष तरी ब्रेस्ट फिडिंग स्ट्रॉंगली रेकमेंड करतात.
1: बरोबर.
0: पहिलं एक वर्ष तरी मिनिमम ब्रेस्ट फिडिंग सगळ्यांनी करावं. त्यातले पहिले सहा महिने जर भरपूर दूध असेल तर सहा महिने फक्त स्तनपानावरच ठेवावं. जर जेवढं कमी पडेल तितकं फॉर्म्युला नक्की द्यावा, पण जो कल कमी होत चाललाय ब्रेस्ट फिडिंग कडे किंवा जे गैरसमज आहेत की त्याच्यामुळं वजन वाढतं किंवा मग डाएट करता येत नाही, मुलींना पटकन डिलिव्हरी झाली की पटकन शेपमध्ये यायचं असतं डाएट, म्हणून सुद्धा ब्रेस्ट फिडिंग, कारण ब्रेस्ट फिडिंग करताना भूक खूप लागते तर तुम्हाला खावं लागतं, तुम्ही डाएट नाही करू शकत. हे सुद्धा एक रिझन आहे की मुली नाही करत आहेत. तर हे सगळे गैरसमज मला वाटते लांब करणं गरजेचं आहे. किंवा मुली जर आता शिकलेल्या आहेत किंवा करिअरसाठी जर तुम्ही नाही करणार ब्रेस्ट फिडिंग तर ते तर अजूनच चुकीचं आहे, कारण मग तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही वाचू शकता ह्याचं महत्व काय आहे ते. तर ते जास्तीत जास्त लोकांनी करायला पाहिजे.
1: खरंय. आणि आता तुमचं बाळ केवढं आहे?
0: सात महिन्याचं आहे.
1: हा, तर मला इथं हे आवर्जून सांगावं असं वाटतंय की वरदा माझ्या समोर बसलेल्या आहेत आणि मला असं काहीही जाणवत नाहीये की त्यांनी ब्रेस्ट फिडिंग इतके दिवस केलं आहे म्हणून वजन वाढलंय किंवा त्यांच्यामध्ये काही फरक पडलाय, तर असं खरंच तुमच्याकडे बघून जाणवत नाही. उलट मी तर म्हणते एक छान समाधान मला त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय की खूप एक चांगलं काम केलं असं त्यांना वाटतंय.
2: श्रोते हो, मैत्रिणींनो, 1 ते 7 ऑगस्ट या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आज आपण ऐकत आहोत वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत. खरंच हा त्यांचा उदात्त विचार त्या नवजात बालकांसाठी जीवनदायी ठरलेलाच आहे. शिवाय समाजामध्ये त्यांनी स्वतःचा एक अशा प्रकारे आदर्शही घालून दिलेला आहे. हे कार्य जितकं त्यांना समाधानकारक आहे तितकंच त्यांच्यासाठी मदतगार ठरलेल्या काही संस्था किंवा दवाखाने म्हणा, डॉक्टर यांचा सहभाग सुद्धा किंवा यांचं पाठबळ सुद्धा आज तितकंच महत्वाचं आहे. तर याचसाठी आता आपण जाणून घेऊया बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सविता चौगुले आपल्याला काय सांगता येते.
3: माझं नाव डॉक्टर सविता चौगुले बिराजदार. मी सध्या साई स्पर्श हॉस्पिटल त्याच्यामध्ये 2021 पासून डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करते. आणि आपल्याकडे तर मिल्क बँक साधारण 2 वर्ष झालं ते चालू झालंय. आता म्हणलं तरी वैद्यकीय शास्त्र जे आपण म्हणतो आईचं जे दूध असतं ते आमच्यासाठी जीवन अमृत सारखंच असतं म्हणलं तरी. मग जन्मानंतर आम्ही सांगतो की बाळ आपलं पहिले जे 6 महिने असतं फक्त ते आईच्या दुधाचे किंवा आईच्या स्तनपानवरतीच महत्व दिलं जातं. काबर की स्तनपानचं जे महत्व आहे त्याच्यामध्ये आईला पण रोग प्रतिकारक शक्ती त्याची वाढती आणि स्वतः बाळाची पण वाढते. थोडक्यात म्हणलंय की जे आई 6 महिन्यापर्यंत बाळांना दूध पाजते त्यांच्यासाठी त्याची बाळाचे जे रोग प्रतिकारक शक्ती वाढते, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये वाढीसाठी जे आवश्यक घटक असतात ते त्यांना भरपूर महत्वाचे असतात. त्याच्यामुळे स्तनपानचं तर खूप महत्व आहेच. तर आपलं कसं आहे की आम्ही जे हॉस्पिटलमध्ये आहे एनआयसीयू जे म्हणतो नवजात शिशूचं जे एनआयसीयू आहे जे जन्मल्याच्या बाळानंतर जे आपण 1 महिन्याच्या आत जे बाळ असतं नवजात किंवा न्यू बॉर्न म्हणतो त्या बाळाला जे आपण एनआयसीयू मध्ये ठेवतो त्या बाळांसाठी आपल्याला कधी कधी जे बाळ खूपच प्रीटम बॉर्न असतात किंवा कुठल्या बेबींची सर्जरी झाली असते किंवा ज्या बाळांना आईचं दूध मिळत नसतं पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये त्या बाळांना आम्ही हे जे आईचं दूध आम्ही मिल्क बँकेत मध्ये घेतो ते आम्हाला आवश्यकतानुसार आम्ही त्या बेबींना वापरतो म्हणजे पॅश्चराईज करून. मग आम्ही आता सध्या जसं आपलं हे स्तनपानचं सप्ताह आहे त्याच्यामध्ये आम्ही असं इम्पॉर्टन्स द्यायचं खूप आहेच आहे. स्तनपान तर प्रत्येक आई करतेच आपल्या बाळाला न विचार करता प्रत्येक आई 6 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत स्तनपानवरतीच असत. प्लस आपण 6 महिन्यानंतर वरच पण चालू करतो. पण जर आपले आई जे असतात म्हणजे आपल्या बाळाला ज्या बाळांना स्वतःचं दूध बाळाला 5 दिवसानंतर ज्यांना खूप जास्त दूध असतं ते जर काढून ते डोनेट जरी केलं

0: आपलं मिल्क बँक आहे, त्याच्यामध्ये जे दुसरे बाळ आहे त्यांना भरपूर मदत मिळते. जे प्रीटम बॉर्न्स असतात, म्हणजे 1 किलोचे खाली, 1.5 किलोचे बाळे, 2 किलोचे खाली जे असतात, किंवा ज्यांच्या मोठ्या मोठ्या सर्जरी झाल्या असतात, त्यांना पहिले 2-3 दिवसामध्ये आईचं दूध मिळत नसतं, मग त्यावेळेस आम्ही हे दूध बेबींना देतो आणि
1: बर
0: त्यांच्यासाठी त्यांनी भरपूर त्या बाळांना मदत मिळते. म्हणजे ते वेगवेगळे जे कॉम्प्लिकेशन्स असतात, जे वरचं दूध देतो आम्ही डब्याचं किंवा दुसरं, त्याच्यापेक्षा जे आईचं दूध दिलेलं सगळ्यात उत्तम असतं. कारण
1: करेक्ट.
0: की त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते त्याला भरपूर मदत करतात. म्हणजे त्याची पचन क्रिया सुधारते, त्याच्यामध्ये त्याचे जे संसर्ग असतात, म्हणजे आपण म्हणतो इन्फेक्शनचे जे होण्याचे चान्सेस असतात, ते पण कमी होऊन जातात बाळांमध्ये. त्यांच्या मेंदूच्या विकासमध्ये ते बाळाचं मदत करतं. आणि जे न्यूबॉर्न डेथ म्हणतो, किंवा आम्ही म्हणतो की न्यूबॉर्न डेथ, जे 1 महिन्याच्या आत बाळांचे जे मृत्यू दर असतात, ते पण कमी करायला भरपूर मदत करतं. आईच्या
1: बर
0: दुधाने एवढा इफेक्ट असतो त्याच्यामध्ये. आणि जे आपण इथं जे दूध साठी जे मिल्क बँक चालू केलेलं आहे, तर आमचं आव्हान असंच असणार आहे की जर जास्तीत जास्त मदर मध्ये आम्ही इन्फॉर्मेशन जर सर्क्युलेट केली किंवा माहिती दिली, तर जे कोल्हापूरमध्ये किंवा कोल्हापुराच्या परिसरामध्ये जे आई आहेत, जर त्यांनी स्वतः पुढे येऊन डोनेट जरी केलं मिल्क किंवा दूध जे दान केलं, तर आम्ही ते पॅश्चराइज करून आमच्या बेबीन जे NICU, जे आपलं ज्याच्यामध्ये भरपूर बाळ आपले क्रिटिकल असतात, पहिल्या 2-3 दिवसामध्ये किंवा येणार 1-15 दिवसामध्ये, ज्या आईना अगदी कमी दूध असतं किंवा नसतं असं पण कधी कधी असतं, आईला काही थोडक्यात काही आजार असतात किंवा आईच
1: बरोबर.
0: खूप कॉम्प्लिकेशन्स मध्ये गेलेले असतं, तर त्या आईना पहिले 1-7 दिवस 8 दिवस काही जास्त दूध येत नसतं, आणि आपल्याला बाळाला थोडं जास्त दूधची गरज असते, 2-3 ml, 4-5 ml, मग थोडक्यात ते आम्हाला भरपूर मदत होते त्या बाळांना. जेवढी आम्हाला जागरूकता पाहिजे तेवढी नाही आहे. जे मदर आमच्याकडे येतात, आम्ही त्यांना विचारतो की म्हणजे तुमचं जे दूध आहे ते बाळाला तुम्हाला पुरतं का, मग आम्हाला भरपूर आया सांगतात की आमचं दूध आमच्या बाळाला तेवढं पुरतं, पण असं नाही आहे की त्यांना भरपूर जास्त दूध आहे. असे 2-4 आया आमच्याकडे पण येतात जे म्हणतात की आम्हाला दूध भरपूर आहे, मग आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो किंवा आम्ही त्यांना त्याचं महत्व सांगतो की त्या दुधाचं किती महत्व आहे आपल्या बाळांना सोडून दुसऱ्या बेबींना. कारण की दूध एक दान जे आहे ते दुसरे कोण करू शकत नाही, शिवाय आपले गर्भवती झालेले जे आया असतात येणाऱ्या 6 महिन्यामध्ये. मग त्यांचं महत्व आम्ही त्यांना कळवतो, मग त्यांनी जर सहकार्य केलं की आम्ही त्यांना डोनेशनला प्रमोट करतो. आणि
1: हो.
0: हे अगदी सोपं आहे, म्हणजे असं काही खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे. आणि आता तर आम्ही असं केलं आहे की जे डोनेशन करतात, आम्ही त्यांच्यासाठी, त्यांनी फक्त आम्हाला दूध काढून ठेवायचं आहे आणि आम्ही त्यांच्या घरापाशी जाऊन कलेक्ट करतो. म्हणजे त्यांना असं
1: ओके.
0: कुठं बाहेर पण पडायची गरज नाही आहे की त्यांना हॉस्पिटलमध्ये यायची गरज आहे आणि डोनेट करायची गरज आहे. त्यांनी फक्त आम्हाला ऍड्रेस सांगितलं आणि टायमिंग सांगितलं, तर आम्ही 2 ते 3 दिवसानंतर तिथे जाऊन कलेक्शन करतो त्या एरियामध्ये किंवा त्या
1: ओके.
0: मदर्सपाशी. जे आया आमच्या हॉस्पिटलमध्ये दूध दान करण्यासाठी इच्छा ठेवतात, आम्ही त्यांना आवाहन करतो, तुम्हाला जर अगदी भरपूर दूध असेल तर आमच्याकडे तुम्ही जर दूध येऊन डोनेट केलं, तर आमच्यासाठी ते खूपच महत्वाचं आहे. आणि जसं म्हणलं की आईचं जे दुधाचं दान आहे ते एक श्रेष्ठ दान सारखंच आहे सगळ्या
1: बरोबर.
0: बाळांना जे आमच्या इथं आहे सध्या, आणि दुसऱ्या बाळांना पण, दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये जे आहेत ऍडमिटेड त्यांना पण ते उपयोग केला जातं. कारण की एक मिल्क बँक एका हॉस्पिटलला नाही, दुसऱ्या हॉस्पिटल्सला पण मदत करते जे
1: ओ
0: तुमच्या आजूबाजूला असतात. ते
1: बर
0: तर ते रक्तदान प्रमाणे दूध दान ही एक एक प्राण वाचवू शकते असं म्हणू शकतो आपण, म्हणजे प्रेरणादायक आहे.
2: श्रोतेहो मैत्रिणींनो, ज्या पद्धतीनं या दूधदानासाठी जे काही सहकार्य या सर्व डॉक्टरनी किंवा त्यांच्या सहकार्यांनी केल्यामुळं वरदा भिडे यांचा हा संकल्प म्हणूया किंवा त्यांचा हा विचार पुढं यशस्वी झाला, सत्कारणी लागला असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा पुन्हा एकदा आता आपण पुढे जाणून घेऊया वरदा भिडे अंदुरकर यांचा हा सर्व अनुभव.
3: अजून एक मला विचारायचं होतं, म्हणजे या संकल्पासाठी, हे दूध दान करणं किंवा दूध माता बनणं, या संकल्पासाठी काय प्रयत्न करणं आवश्यक आहे?
1: मला वाटते सगळ्यात पहिल्यांदा जनजागृती होणं खूप आवश्यक आहे. कारण जसं मला माहीत नव्हतं आपण डोनेट करू शकतो, हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. जेव्हा पेपरमध्ये बातमी आली तेव्हा मला सगळ्यांचे हेच फोन आले की आम्हाला हे माहीतच नव्हतं असं करता येतं म्हणून. त्यातल्या बऱ्याच जणांनी सांगितलं की अरे आम्हाला पण एक्स्ट्रा होतं, आम्हाला माहीत असतं तर आम्ही दिलं असतं. तर हा अवेअरनेस

0: नाही आहे लोकांमध्ये. आपण
1: बरोबर
0: ब्लड डोनेशनचे बोर्ड बघतो, आपल्या घरी
1: बरोबर
0: पॅम्फलेट्स येतात, कॅम्प्स असतात, किंवा अवयव दान सुद्धा आपण
1: हो
0: वाचलेलं आहे, त्याचे
1: बरोबर
0: बऱ्यापैकी जनजागृती आहे. पण
1: बरोबर
0: दूध दान आपण करू शकतो हे अजून समाजापर्यंत तितकं पोचलेलं नाहीये. किंवा कोल्हापुरातच 2 मिल्क बँक आहेत हे सुद्धा लोकांना माहीत
1: खरंय.
0: नाही. तर हे जनजागृती होणं सगळ्यात महत्वाचं आहे मला असं वाटतं. जेवढ्या लोकांना माहिती होईल तितके लोक पुढे येतील.
1: तुमच्याकडनं अशा पद्धतीनं काही प्रयत्न झाले की नाही?
0: मी पेपरमध्ये दिलं होतं असं असं दूध दान मी केलं म्हणून, तर त्याच्या थ्रू झालं. आणि मी माझे जेवढे पण ओळखीचे होते किंवा ग्रुप्स होते त्यांना मी मॅक्सिमम सर्क्युलेट करायचा प्रयत्न केला.
1: किंवा तुमच्या समवयस्क मैत्रिणी असतील किंवा
0: हा माझ्या मैत्रिणी किंवा दोघी तिघी जणी माझ्या बरोबरच्या आहेत त्या सुद्धा नवीन माता आहेत, त्यांना सुद्धा मी सांगितलं की अशी सोय आहे, तर तुमच्या शहरात सुद्धा असेल तुम्ही चौकशी करून बघा आणि करा. किंवा दवाखान्यात सुद्धा बोर्ड लावले पाहिजेत किंवा आपल्याला माहिती दिली पाहिजे. डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बाईला माहिती दिली पाहिजे की अशी अशी सोय आहे, तुम्ही दूध डोनेट करू शकता जर तुम्हाला पुढे जाऊन एक्स्ट्रा आलं तर. ही माहिती दवाखान्यात सुद्धा दिली पाहिजे. दवाखान्यात सुद्धा कुठे बोर्ड वगैरे आपल्याला
1: दिसत
0: नाही, विचारल्याशिवाय कळत आणि विचारायचं मुळात लक्षात येत नाही. कारण दिसत नाही तर आपल्याला वाटतं असं काही नाही आहे म्हणून.
1: बरोबर, ही गोष्ट लक्षातच येत नाही असं मला म्हणायचं. कारण त्यावेळेला कसं आपलं बाळ आहे आपण त्याला फिडिंग दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये, किंवा घरच्यांचा डोक्यामध्ये आनंदाचे क्षण असतात नवीन बाळ आलंय म्हणून, त्यामुळे हे असं काही असू शकतं. तर तुम्ही म्हणालात तसं एखाद्या दवाखान्यांमध्ये सुद्धा असे जर काही बोर्ड लावले तर निदान वाचून हे कुणीतरी सजेस्ट सुद्धा करू शकतं. तुम्ही म्हणालात की 6 महिन्यापर्यंत तुम्ही दूध डोनेट केलं, पण मग पुढेही करता येऊ शकतं का?
0: हो येऊ शकतं. जर तुम्हाला एक्स्ट्रा असेल अजूनही बाळाची गरज संपून जर उरत असेल तर तुम्ही कितीही काळ डोनेट करू शकता.
1: आता ह्या ज्या ह्युमन मिल्क बँक आहेत ज्या आता आपल्याकडे तर 2 आहेत, मग ह्याच्याविषयी जास्त माहिती आहे का? किंवा मोठ्या शहरांमध्ये याची संख्या जास्त वगैरे आहे का?
0: मोठ्या शहरांमध्ये आहे, पुण्यात बंगलोरला वगैरे आहे. म्हणजे मी ज्या मैत्रिणींना कळवलं त्यांनी सुद्धा चौकशी केली. मोठ्या शहरांमध्ये आहे पण तिथे सुद्धा जनजागृती कमी आहे हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मिल्क बँक आहेत पण त्यांच्याकडे दुधाचं खूप शॉर्टेज आहे, डोनेट करणारे लोक नाही आहेत.
1: बरं,
0: कारण कुणाला माहिती नाहीये.
1: माहिती नाहीये
0: तर ही जनजागृतीच मला वाटते जास्तीत जास्त झाली पाहिजे. जरी एक जरी नवीन माता जरी ह्याच्यातून प्रोत्साहन घेऊन पुढे आली तरी कितीतरी बाळांचा जीव वाचू शकतो.
1: बँकसाठी पण काय प्रयत्न करायला हवेत असं वाटतं?
0: बँकसाठी मला वाटतंय आपण जे म्हणतो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा आपले जे न्यूज पेपर्स आहेत, रेडिओ, हे जे सगळे पब्लिक कम्युनिकेशन जेवढे पण आहेत माध्यम, त्या सगळ्यातून ह्याची जास्तीत जास्त माहिती पोचवली पाहिजे. किंवा ह्या मिल्क बँक्सची माहिती पत्रकं सर्क्युलेट झाली पाहिजे, पॅम्फलेट्स गेले पाहिजेत, ऍडव्हर्टाईज झाली पाहिजे. किंवा आजकालचं यूथ सोशल मीडियावरती इतकं असतं, तर आपण नेहमी बघतो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ते मेकअपच्या प्रॉडक्ट बद्दल सांगतील, कुठल्या तरी नवीन फॅशन ब्रँड बद्दल सांगतील. तर एखाद्या जरी इन्फ्लुएन्सरनी ह्याच्याबद्दल माहिती दिली तर ती एकत्र खूप लोकांपर्यंत पोहोचू शकते. आणि ह्या इन्फ्लुएन्सर्सचा प्रभाव इतका असतो त्याच्यामुळेच त्यांना इन्फ्लुएन्सर म्हणलं जातं. तर त्यांनी जर हे इनिशिएटिव्ह घेतलं की ब्रेस्ट मिल्क डोनेशनचं ड्राईव्ह एखादं केलं किंवा जर हा मेसेज द्यायचा प्रयत्न केला तर मला वाटतं खूप लोक त्याच्यामुळे इन्स्पायर होतील.
1: खरंय, आणि खर तर यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की खर तर गरज जास्त आहे पण पुरवठा खूपच कमी आहे. आणि एखाद्या छोट्या छान बाळाचं जीव आपण वाचवू शकतो किंवा त्याला जीवदान देऊ शकतो, त्यामुळे खरं तर ही खूप गरज आहे. त्यामुळे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही आवाहन करूयात.
0: रक्तदान अनेक जण करू शकतात, अवयवदान काही जणच करू शकतात, पण दूध दान ही अशी एक जीवनदायी देणगी आहे जी फक्त नवीन आईच देऊ शकते. त्यामुळे ज्यांना ही संधी मिळाली आहे त्यांनी नक्की पुढे यावं. आपल्या बाळाची गरज पूर्ण झाल्यानंतर उरलेले दूध एखाद्या अकाली जन्मलेल्या किंवा आजारी बाळासाठी अमृत ठरू शकतं. समाजाने आपल्याला खूप काही दिलं आहे, नवीन आई म्हणून दूध दान ही समाजाला काहीतरी परत देण्याची एक सुंदर संधी आहे.
1: तर खरंच ही खूप चांगलं, म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं तसं खरंच एक पुण्याचं काम आहे असं आपण म्हणूयात. तर खूप छान संधी आहे आणि आई झालेल्या प्रत्येकीला कुठलंही बाळ बघितलं तरी ते पटकन उचलून घ्यावं असं वाटतं जरी ते आपलं नसेल तरी. आणि मग या रूपानं आपण जर त्याला जीवदान देत असू तर काय हरकत आहे. त्यामुळे प्रत्येक मैत्रिणींना आपण असं सांगूयात की खरंच जर तुमच्या मुलाच्या आवश्यकतेपेक्षा तुम्हाला जर जास्त दूध येत असेल तर या पद्धतीनं योग्य ती चौकशी करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य प्रकारे तुम्ही हे दूध दान देऊ शकता.

0: प्रीमॅच्युअर किंवा आजारी मुलांसाठी आपण हे दूध वापरलं असं तुम्ही सांगितलं मला, पण कधी कधी बाळ छान असतं, वाढ चांगली झालेली असते, वजन चांगलं असतं, पण तरी सुद्धा आईला दूध कमी येऊ शकतं. मग अशांसाठी सुद्धा
1: उपयोग केला जातो.
0: बर,
1: मला वाटतंय त्या केसमध्ये आपल्याला विकत घ्यावं लागतं मिल्क बँक.
0: बर, पावडरचं किंवा इतर काही माध्यम वापरण्यापेक्षा जर तुम्ही दूध बँकेला अप्रोच झालात तर तिथं ऍक्च्युअल तुम्हाला आईचं दूध तुमच्या बाळासाठी मिळू शकेल. समाजानं आणि आरोग्य व्यवस्थेनं दूधदान चळवळीला कशा प्रकारे पाठिंबा द्यावा असं वाटतं?
1: आता मी जसं म्हणाले तसं हे तुम्ही जनजागृतीसाठी तुम्ही वापर करू शकता. ह्याचा जनजागृती जास्तीत जास्त झाली पाहिजे, किंवा जनरली आता जसं तुमचा सप्ताह आहे 1 ते 7, त्याच्यामध्ये तुम्ही स्तनपानाबद्दल बोलाल किंवा त्याचं किती महत्व आहे हे सांगाल. इवन डॉक्टर्सकडे सुद्धा ब्रेस्ट फिडिंग किती महत्वाचं आहे बाळासाठी हेच बोललं जातं. पण त्याच्याबरोबर तुम्ही ब्रेस्ट फीड करताना जर जास्तीचं दूध उरत असेल बाळाची गरज झाल्यावर तर ते तुम्ही डोनेट सुद्धा करू शकता, जेणेकरून ज्या माता स्तनपान करू शकत नाहीये त्यांच्या बाळांना सुद्धा आईच्या दुधाचा लाभ मिळेल जर तुम्ही दान केले तर. ही सुद्धा जनजागृती किंवा ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि ज्यांनी दूध दान केलंय त्यांचे अनुभव सुद्धा जर मला वाटते समाजापर्यंत पोहोचले तर मला वाटते एखाद्या आईला जर कळलं की आपल्या दुधामुळे किंवा आपल्या काही मिनिटांमुळे दुसऱ्या एखाद्या बाळाचा जीव वाचू शकतोय किंवा त्याला जास्त बळ मिळू शकतंय तर मला वाटते ती आई नक्कीच पुढे येईल.
0: नक्कीच नक्कीच. तर एकंदरीत हा सगळ्या अनुभवाबद्दल काय सांगाल?
1: मला खूप छान वाटतंय, म्हणजे मला खूप समाधानी वाटतंय, कारण माझ्या दुधामुळे कितीतरी बालकांचा जीव वाचला किंवा ते पावडरच्या दुधाच्या ऐवजी आईच्या दुधावरती ते बाळ त्यांना अजून बळ मिळते, त्यांना अजून रोगप्रतिकारक शक्ती त्यांची वाढतीये, त्यांच्या अँटीबॉडीज जास्ती तयार होत आहेत. हे फिलिंग खूप समाधानाचं आहे. म्हणजे जरी मी त्या बाळांना कधी भेटले नसेन किंवा काय, जे अगदी प्रीमॅच्युअर बेबीज असतात त्यांचे आई वडील टेन्शनमध्ये बसलेले असतात कॉरिडॉरमध्ये, मी जेव्हा व्हॅक्सिनेशनला जायचे माझ्या बाळाच्या तेव्हा मला दिसायचे, तर मला कुठेतरी वाटते की काही फॅमिलीजमध्ये माझ्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आली असेल किंवा कितीतरी बाळांना त्याच्यामुळे ते निरोगी होऊन त्यांना डिस्चार्ज मिळाला असेल, तर त्यांना एक रे ऑफ होप मिळाला असेल बऱ्याच फॅमिलीजना माझ्यामुळे. हे फिलिंग खूप समाधानी आहे, खूप समाधानी.
0: या स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं जसं स्तनपानाचं महत्व सांगितलं जातं त्याचबरोबर दूध दानाचं सुद्धा हे महत्व अधोरेखित करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि आरोग्य व्यवस्थेकडून हे झालं तर ते जास्त उपयोगी होणार आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना ज्यांना याविषयीची माहिती आहे, आता खूप जण आपली आजची ही मुलाखत ऐकताय, तर त्यांच्याकडे सुद्धा जर अशा कोणी स्तनदा माता असतील तर आपण त्यांनाही आवाहन करूया की त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा. शेवटी निर्णय हा त्यांचा असू शकतो, पण निदान त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर वरदा भिडे अंदुरकर, आपण आज इथे आलात आणि दूध दान याविषयी खरं तर खूप अमूल्य अशी माहिती दिलीत, कारण ही अशी माहिती समाजापर्यंत जाणंच खूप महत्वाचं आहे. तर तुमच्या या कामासाठी खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा, आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आपण इथे आलात याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद.
2: श्रोतेहो मैत्रिणींनो, जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आताच आपण 18+ नवजात बालकांना अमृतपान उपलब्ध करून देणाऱ्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत ऐकलीत. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी. सख्यांनो, रक्तदान, नेत्रदान, अवयवदान हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आज याबाबत समाजामध्ये बऱ्याच अंशी जागरूकताही निर्माण झालेली आहे, पण मातेचं दूध दान याबाबतही सजगता वाढून आपल्यापैकी अनेकांनी यामध्ये सक्रिय योगदान दिलं तर अनेक गरजू नवजात शिशूंना, बालकांना याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. आपल्या बालकासाठी आपण आई असणं किंवा आपण हे सगळं आईपण अनुभवत असताना बरोबरीनंच अनेक बालकांचीही आई होण्यातला हा जर आनंद आपण मिळवला तर खरंच ते समाधान, सुख हे नक्कीच वेगळं असणार आहे. पटतंय ना?

0: मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आता आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या काही पाककृती. त्यांच्याशी संवाद साधला आहे अनिता ढवळे यांनी.
1: प्रियाताई, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज आता सख्यांना तुम्ही कोणते कोणते पदार्थ सांगणार आहात?
2: आता मी आपण जेवताना ताट भरले, सगळं ताट असं भरलेलं बघितलं की आपल्याला छान वाटतं. असं उजवीकडे भाज्या असतात, तसं डावीकडची बाजू पण आपल्याला वेगवेगळी, नुसतं लोणचंच काय, वेगळ्या भरीत, चटणी, कोशिंबिरी असं आपल्याला
1: बघायला आवडतं.
2: आवडतं
1: नक्कीच नक्कीच. मग मला असं वाटतं की तुम्ही आता सुरुवातीला काही चटण्या सांगणार आहात. तर ओके, कोणती चटणी सांगणार आहात?
2: आता सांगते, दोडक्यांच्या शिरांची चटणी.
1: दोडक्याच्या
2: शिरांची
1: चटणी. बर, असंही आपण त्या शिरा सगळ्या काढून टाकत
2: असतो. म्हणजे या शिरांमध्येच सगळं
1: सत्व असतं. अरे वा, बर. मग कशी करायची?
2: चविष्ट खमंगही लागते ती.
1: हो ना हो. आणि आपल्यालाही एक समाधान की आपण जी भाजी
2: उपयोग केले,
1: आणलेली आहे, त्याचा पूर्णपणे उपयोग
2: झालेला आहे.
1: बर, कशी करायची?
2: मी त्याचं साहित्य सांगते.
1: हा,
2: दोडक्याच्या शिरा साधारण अर्धी वाटी किंवा पाव वाटी, हे दोडक्यांवरती अवलंबून आहे. किती चार दोडके असेल तर थोड्या निघणार, त्याप्रमाणे साहित्य आपण कमी जास्त करून घ्यायचं. तीन ते चार चमचे तीळ, थोडीशी चिंच, थोडी म्हणजे एक तुकडा छोटासा, गुळ चवीप्रमाणे. गुळ जर गोड आवडत असेल तर घालायचं, नाही घातलं तरी चालू शकतं.
1: ओके.
2: हिरव्या मिरच्या 5 ते 6, मीठ चवीप्रमाणे. आता मी कृती सांगते. कढईमध्ये एक चमचाभर तेल घालूया, त्यामध्ये शिरा परतून घेऊया, मिरची पण परतून घ्यायची त्याच्याबरोबर, आणि वेगळ्या भांड्यामध्ये कढईमध्ये छोट्या तीळ भाजून घेऊया, त्याच्यामध्ये चिंच घालूया, हे मीठ हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊया, आणि चटणी तयार.
1: तेच म्हटलं की बरीच मोठी कृती असेल.
2: शिरा वाफवून घ्यायच्या तेला, तेलावर परतून घ्यायच्या मिरच्या या शिरा, त्याच्यात जर तुम्ही तीळ पण परतून घेतले तरी चालू शकतो. याप्रमाणेच आपण पडवळाच्या बियांची चटणी करू शकतो.
1: बर,
2: पुन्हा याची कच्च्या टोमॅटोची चटणी याप्रमाणे करतो.
1: बर,
2: असं वेगवेगळ्या चटण्या या पद्धतीप्रमाणे आपण करू शकतो.
1: मग पडवळाच्या बिया सुद्धा
2: हे साहित्य सगळं वापरायचं, फक्त बिया थोड्या असतील तर साहित्य कमी जास्त करूया.
1: अच्छा.
2: बिया अशाच तेलावरती भाजून घ्यायच्या, पडवळाच्या बिया सुद्धा, आणि मिक्सरला लावून घ्यायच्या.
1: साहित्य,
2: मीठ, साखर, चिंच नको असेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता.
1: बर,
2: असं बदल करून वेगवेगळ्या चव चटकमटक चटण्या आपण
1: करू शकतो. वा, खरंच खूप छान.
2: आणि बदल होतो डाव्या साइड मध्ये, नाही तर नुसतं लोणचं आणि एक ठराविक ठरलेली शेंगदाण्याची चटणी.
1: आणि कसं होतं की लोणचं आपण घरामध्ये मोठ्या वर्णीत करून ठेवलेलं असतं, त्यामुळे लोणच्याची तीच चव आपल्या समोर येते.
2: हा बदल होतो,
1: हा बदल होतो थोडासा. वा, खरंच खूप छान. आणि पडवळ्याच्या बिया तर आपण अशाही काढूनच टाकत असतो, दोडक्याच्या शिरा सुद्धा
2: आपण काढूनच टाकतो.
1: हो हो, हा खरंच खूप छान. तर याच्यानंतर आपण कुठल्या पदार्थाकडे वळणार आहोत?
2: आता आपण कोशिंबीर रायता प्रकार.
1: अच्छा, रायता प्रकार बघूया.
2: याच्यामध्ये मी आता सांगताना बीटचे भरीत किंवा बीटचा रायता याचं साहित्य सांगते. 2 ते 3 बीट, एक दोन मोठे चमचे शेंगदाणे कूट, मीठ, साखर, कच्चा कांदा, कांदा नसला तरी चालेल.
1: बर,
2: कोथिंबीर, गोडसर दही, आंबट दही नको कारण खाल्लं जात नाही. आता याची कृती सांगते. 2 ते 3 बीट वाफवून घेऊया.
1: बर,
2: खिसून वाफवून घ्यायचे.
1: अच्छा, म्हणजे बीट व्यवस्थित असे शिजून आले,
2: शिजून घ्यायचे म्हणजे खिसून घ्या घेऊया किंवा मग तुकडे करून जरी शिजवून घेतले तरी चालतात. अर्धवट शिजले तरी चालतात, अगदी हे व्हायला
1: पाहिजे, स्मॅश व्हायला पाहिजे तसं नाही.
2: त्याच्यामध्ये ते बारीक करून घ्यायचे, आपल्या हातानेच असे कुस्करून घ्यायचे घेऊया. 2 मोठे चमचे शेंगदाणा कूट घालूया, कच्चा कांदा, मीठ, साखर आणि दही असं कालवूया.
1: बरं.

0: प्रमाणे गाजर, भोपळा याचाही आपण भरीत रायता, भेंडी याचं पण आपण रायता करू
1: करू
0: शकतो.
1: शकतो.
0: आपण भेंडीचा रायता करतो तेव्हा त्याच्यामध्ये कूट नाही घातलं तरी चालतं.
1: अच्छा.
0: भेंडी अगदी खरपूस भाजून घ्यायची
1: हाँ.
0: आणि नुसतं दही आणि कांदा घालून सुद्धा चांगलं लागतं.
1: दही मध्ये आणि
0: हो
1: कांद्यामध्ये ती
0: छान लागतं.
1: घालायची. वा, आता बीटचा रायता झाला. आता कोणत्या पदार्थाकडे वळणार आहोत
0: आता
1: आपण?
0: कोशिंबिरीसारखंच हे पालेभाज्यांची मी पचडी सांगते.
1: अच्छा, पालेभाज्यांची पचडी.
0: पालेभाज्यांची पचडी साहित्य सांगते.
1: हाँ.
0: मेथी एक पेंडी किंवा शेपू किंवा पालक कशाची आपण करू शकतो किंवा या सगळ्याची मिक्स जरी केली तरी चालू शकते.
1: बर.
0: पण शक्यतो सेपरेट केलेली एक
1: तर
0: एक
1: हा,
0: हां
1: एक
0: फक्त
1: एक
0: मेथी
1: भाजी
0: म्हणजे त्याची चव आपल्याला कळते फक्त.
1: मिळते. बरोबर. हा
0: शेपू कुणाला आवडत नाही वास
1: हा
0: वगैरे, पण
1: हो.
0: ह्याची पचडी केल्यानंतर एवढा वास येत नाही.
1: अच्छा.
0: हां
1: हा
0: आवडत असल्यास शेपूची करणे.
1: हा हा
0: आणि हिरवी मिरची एक दोन तीन, शेंगदाणा कूट दोन मोठे चमचे,
1: हा
0: अर्धे लिंबू,
1: हा
0: मीठ, साखर चवीप्रमाणे आणि फोडणीचे साहित्य
1: बर.
0: मोहरी, जिरे, हळद, हिंग एक एक चमचा
1: एक एक
0: प्रत्येकी
1: चमचा
0: असं हे
1: प्रत्येकी.
0: साहित्य.
1: बर.
0: आता ह्याची कृती सांगते.
1: हा
0: भाजी स्वच्छ धुवून, निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची
1: हा
0: आणि त्याच्यामध्ये कांदा वापरायचा असल्यास वापरायचा बारीक चिरलेला कांदा, शेंगदाणा कूट, फोडणी, लिंबू पिळून, मीठ, साखर
1: हा हा
0: अगदी हाताने कुस्करून अशी ती पचडी कालवायची.
1: कालून घ्यायची.
0: हां
1: हा
0: आणि ही पचडी तयार.
1: वा.
0: फक्त दही नाही वापरायचं,
1: हा हा
0: त्याच्यात लिंबू वापरायचं.
1: हाँ खरं तर किती सोपी आहे ही.
0: हां आणि
1: फक्त या सगळ्या पालेभाज्या अवेलेबल असणं गरजेचं आहे.
0: हां पण शक्यतो मेथी वगैरे पालक ह्याची पचडी चांगली लागते.
1: हाँ, मेथी, पालक.
0: पालक
1: हाँ, ओके. मग ह्या पदार्थांची आपण नुसतं मेथीची पण करू
0: नुसत्या
1: शकतो
0: मेथीची पण करू शकतो,
1: किंवा नुसती
0: पालकाची करू
1: पालकची पण
0: शकतो,
1: करू शकतो.
0: शेपू ज्यांना आवडतो त्यांना नुसत्या शेपूची पण करू शकतो. ही
1: अच्छा,
0: पालेभाज्यांची पचडी.
1: पचडी. वा, आता कोणत्या पदार्थाकडे वळणार आहोत?
0: मी आता भाजी मधला एक प्रकार सांगते, मुळ्याची भाजी.
1: बर.
0: तर मुळ्याची भाजी म्हणजे साधारण खिसून
1: हो
0: फोडी करून असंच
1: हो
0: करतो,
1: हो
0: पण हा जरा वेगळा प्रकार.
1: हा हा
0: वेगळा म्हणजे करायला सोपा, पटकन
1: हा
0: होणारा.
1: हा हा
0: लहान मुलं मुळ्याची भाजी खात नाहीत,
1: हा हा
0: त्यांना ही बटाट्याची भाजी असल्यासारखीच वाटते आणि खातात.
1: बर.
0: आपण बटाट्याची काचऱ्याची भाजी म्हणतो
1: हा
0: तसं ही
1: हा
0: मुळ्याची काचऱ्याची भाजी.
1: बर.
0: आता मी त्याचं साहित्य सांगते. दोन तीन मुळे, एक ते दोन कांदे, तिखट मीठ, फोडणीचं साहित्य, मीठ, साखर आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट.
1: बर.
0: कृती सांगते.
1: हाँ.
0: मुळे बारीक पातळ काप करून घ्यायचे मुळ्याचे आणि कांद्याचेही तसेच काप करून घ्यायचे किंवा उभा चिरायचा कांदा. थोड्याशा तेलावरती 2 चमचे तेल कढईत घालूया. कांदा मुळा चांगला खरपूस परतून घ्यायचा. परतून झालं की त्याच्यामध्ये तिखट घालून, ही फोडणी तरी झालेलीच असते, तिखट मीठ आणि थोडीशी साखर आवडत असल्यास शेंगदाणे कूट घालून ही बटाट्याच्या भाजीसारखीच कुरकुरीत छान भाजी तयार होते.
1: वा, एकतर मुळ्याच्या काचरेची भाजी. खरं तर आपण कोणी इमॅजिन पण करू शकत नाही.
0: हां
1: मुळा म्हटल्यावर सॅलेडवर ठेवला जातो
0: सॅलेडवर ठेवतो
1: किंवा
0: नाहीतर मग
1: कोशिंबीर.
0: ठराविक फोडी करून आपल्या
1: हा नेहमीची जशी
0: भाजी, मग
1: भाजी आहे
0: तशी मुलं
1: तशी
0: ही खात नाहीत
1: खात नाही,
0: भाजी
1: आणि
0: त्याच्यात.
1: थोडस तिखट अशी चव असते
0: हां
1: त्याला.
0: तिखट आणि कांदा विंदा असल्यामुळे खमंग
1: खमंग
0: लागते.
1: लागते. वा, खरंच खूप छान. तर प्रिया जोशी, तुम्ही इथे आलात आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि वेळात वेळ काढून आलात आणि छान छान पाककृती आपल्या सख्यांना सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: सख्यांनो, आत्ताच आपण प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या काही पाककृती जाणून घेतल्यात. त्यांच्याशी बातचीत केली होती अनिता ढवळे यांनी. तर श्रोते हो मैत्रिणींनो, आता आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा मी अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आता आपला निरोप घेतीये. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
3: नाही रे, राहिलच बघ.
2: मग ऐकायचंय?
3: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
2: अगं युट्यूबवर.
3: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
2: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
3: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
2: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
0: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित केले जातील, ते आम्ही सहक्षेपित करू.

आपण ऐकत होता धडाकेबाज या चित्रपटातलं विनय मांडके, सुदेश भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत, संगीतबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी. यानंतर ऐकूया बाळाचे बाप ब्रह्मचारी या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि विनय मांडके यांनी गायलेलं सुधीर मोगे यांचं गीत, संगीतबद्ध केलं शारंग देव यांनी.

अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि सचिन पिळगावकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया. संगीतबद्ध केलं आहे अरुण पौडवाल यांनी.

श्रोते हो, ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार। दोस्त असावा तर असा या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी।

माझं घर माझा संसार या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकणार होत आपण. संगीतकार अरुण पौडवाल.

0: मग तुझ्या जाणार नाही।
1: या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला। हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
2: श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास। तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
3: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
4: ते आणि कशाला,
3: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे।
4: अजब आहे।
3: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3 भागात।
4: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला 12:00 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन।
1: ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल आणि त्यानंतर 1:40 मिनिटांनी अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल। आम्ही सहक्षेपित करू।
2: आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद। ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप। केरळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी आणि पेरू इथं झालेल्या विमान अपघातात 13 जणांचा मृत्यू। देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं नशामुक्त भारत अभियानाचं उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं झालं, त्यावेळी ते बोलत होते। युवकांनी नेहमीच अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहिलं पाहिजे आणि एक निरोगी जीवनशैली अंगीकारली पाहिजे यावर त्यांनी भर दिला। समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानाची शक्ती या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्या आंतरिक शक्तीला बळकट करतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील असं प्रधानमंत्री म्हणाले।
5: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा। हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी। नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा। आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे, 100 मजबूत स्टेप।
2: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते। नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अंमली पदार्थमुक्त समाज उभारण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढावा यासाठी देशभरात दर रविवारी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून ओदिशाच्या 3 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत।

या दौऱ्यात त्या कटक भुवनेश्वर ब्रम्हपूर आणि गंजम इथं विविध शैक्षणिक सांस्कृतिक आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. पहिल्या दिवशी त्या कटक इथं जगद्गुरु कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन करणार आहेत. दुसऱ्या दिवशी गंजम जिल्ह्यात तप्तपाणी इथं मां कंधुनी देवी मंदिरात जाणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर आणि कटक इथं पोलिसांच्या सुमारे 40 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून वाहतूक नियंत्रण निगराणी आणि इतर सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत. हातमाग क्षेत्रातल्या नवोन्मेषाला चालना देण्याच्या उद्देशानं दिल्ली आयआयटी इथं आयोजित हातमाग हॅकेथॉनच्या दुसऱ्या आवृत्तीची काल सांगता झाली. वस्त्र मंत्रालयाच्या सहकार्यानं आयोजित या स्पर्धेत देशातल्या हातमाग क्षेत्राला नवीन उंचीवर नेण्यासाठी तंत्रज्ञान डिझाईन आणि पर्यावरणपूरक उपायांवर भर देण्यात आला. या हॅकेथॉनमुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातले नवोन्मेषक संशोधक आणि तज्ञांना एकाच व्यासपीठावर हातमागांचं आधुनिकीकरण शाश्वतता बाजारपेठेत प्रवेश आणि विणकरांची उपजीविका इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करता आली. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या 6व्या मानांकित थुई लिन इंगेयूनचा 21-16 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF विश्व टूर विजेतेपद पटकावलं आहे. 17 वर्षीय तन्वीनं तैवानच्या ताईत झू यिंगला मागे टाकत तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमान पदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट कालही कायम राहिली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आज ज्युडो आणि ट्रॅक सायकलिंग या खेळांमधून भारताला आपल्या पदक संख्येत आणखी भर घालण्याची संधी मिळेल. ज्युडोमध्ये पुरुषांच्या 100 किलो वजनी गटात अवतार सिंग, पुरुषांच्या 100 किलोपेक्षा जास्त वजनी गटात यश घांगस आणि महिलांच्या 78 किलो वजनी गटात ईशरूप नारंग भारताचं प्रतिनिधित्व करतील. तर ट्रॅक सायकलिंगमध्ये रोनाल्डो लॅन्तोजाम पुरुषांच्या 1000 मीटर टाइम ट्रायल प्रकारात सहभागी होईल. स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या दिवशी आज पॅरा ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धाही होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत मुष्टीयोद्ध्यांनी 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावत या खेळात भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत 39 पदकं पटकावून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. केरळमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 8 लोकांचा मृत्यू झाला असून 8 जण बेपत्ता आहेत तर 13 जण जखमी झाले आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये भूस्खलन, मालमत्तेचं नुकसान आणि पाणी साठल्याची माहिती मुख्यमंत्री V.D. सतीशन यांनी दिली. 27 घरं पूर्णपणे उध्वस्त झाली असून 196 घरांचं अंशतः नुकसान झालं आहे. 5692 नागरिकांना 209 मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं आहे. मृतांचे नातेवाईक आणि घरं गमावलेल्यांना सरकार मदत करेल अशी हमी सतीशन यांनी दिली. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. युरोपियन पर्यटकांना घेऊन जाणारं एक विमान आज पेरू इथं कोसळून झालेल्या अपघातात 11 पर्यटक आणि 2 वैमानिक अशा 13 जणांचा मृत्यू झाला. पेरू देशातल्या नाझका शहरात जगप्रसिद्ध नाझका लाईन्स पाहण्यासाठी हे पर्यटक निघाले होते. यामध्ये इटली, स्पेन आणि जर्मनीमधल्या नागरिकांचा समावेश होता. पेरूच्या अध्यक्ष केईको फुजिमोरी यांनी या अपघाताबाबत दुःख व्यक्त केलं आहे. इराण आणि मध्यपूर्वेतल्या अनेक देशांनी केलेल्या विनंतीवरून आपण इराणवरचा नियोजित लष्करी हल्ला काही काळासाठी स्थगित करत असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी

0: म्हटलं आहे. युद्धबंदीबाबतच्या एका संभाव्य कराराच्या रुपरेषेवर सहमती झाल्याचा दावा या देशांनी केल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इराणवरच्या लष्करी कारवाईसाठी आपण पूर्णपणे सज्ज आहोत, मात्र मुत्सद्देगिरीला पुढे जाण्याची संधी देण्यासाठी नियोजित हल्ला स्थगित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रस्तावित करारामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ आणि पूर्णपणे खुली करणं तसंच इराणच्या आण्विक आव्हानाचा अंत या गोष्टींचा समावेश असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र इराणनं अमेरिकेच्या या दाव्याला अधिकृत दुजोरा दिला नाही. स्पेनमध्ये स्यूटा इथल्या स्थलांतरितांच्या प्रश्नावरून स्पेन आणि युरोपियन युनियनच्या काही सदस्य देशांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियननं येत्या मंगळवारी तातडीची बैठक बोलावली आहे. जुलै महिन्यात मोरोक्कोमधून सुमारे 60,000 स्थलांतरितांनी स्पेनच्या भूभागावर प्रवेश केला. त्यानंतर युरोपियन युनियनमधल्या 22 देशांनी या समस्येवर एकत्रितपणे प्रतिसाद देण्याची तसंच सीमाभागात अधिक कडक नियंत्रण लागू करण्याची मागणी केली होती. भारतीय व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या चीनी नागरिकांच्या कागदपत्रांची प्रक्रिया पुढल्या आठवड्यापासून सुलभ केली जाईल असं चीनमधले भारताचे राजदूत विक्रम दोराईस्वामी यांनी म्हटलं आहे. ते शुक्रवारी बीजिंगमधल्या भारतीय दूतावासाच्या पहिल्या ओपन हाऊस कार्यक्रमात बोलत होते. हवामान विभागानं कर्नाटक, केरळ, माहे, राजस्थान आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा आणि ईशान्य भारतातही आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, तेलंगण, विदर्भ आणि अंदमान निकोबार बेटांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी आणि पेरू इथं झालेल्या विमान अपघातात 13 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. अमरावती जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला मान्सूनच्या विलंबामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यानं पेरण्या संथ गतीनं सुरू होत्या. मात्र जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून जिल्ह्यात खरीप पेरण्यांना वेग आला आहे. कृषी विभागाच्या उपलब्ध माहितीनुसार अमरावती विभागात सुमारे 58% खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवघ्या काही दिवसांत हजारो हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना गती दिली आहे. सध्या सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका आणि ज्वारी या प्रमुख खरीप पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि माता मृत्यू दर कमी करणे हे शासनाचं मुख्य उद्दिष्ट असून यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहे. येथील सामाजिक संस्थांनी जिल्हा प्रशासनासोबत योग्य समन्वय साधून याबाबत कार्य करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ अशोक उईके यांना दिले. बालविवाह थांबवण्यासाठी सर्वांनी सामाजिक दायित्व सांभाळून मिशन मोडवर याबाबत जनजागृती करावी असंही ते म्हणाले. मेळघाटामध्ये पुरेसा औषध साठा नसल्यामुळे कोणाच्याही प्रकृतीला धोका निर्माण होऊ नये यासाठी आरोग्य विभागानं दक्षता बाळगावी. या भागामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना सक्षमपणे राबवावा असे निर्देश देखील उईके यांनी दिले. जिल्हा कौशल्य विकास केंद्रात नुकताच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी निवड मेळावा पार पडला. पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथील 105 रिक्त जागांसाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी तब्बल 790 उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या, ज्यामधून 264 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. चिखलदरा हे पर्यटन स्थळ असून आजूबाजूच्या जिल्ह्यातील पर्यटक सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात चिखलदरा इथं येतात. चिखलदरा मार्ग हा अरुंद आणि घाटवळणाचा असल्यानं अपघात होण्याची शक्यता असते.

0: ना रस्ते वाहतूक वळविण्याच्या आदेशात सूट देण्यात आली आहे. दरम्यान चिखलदरा इथं जाणाऱ्या पर्यटकांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळानं रविवार दिनांक 12 जुलैपासून दर रविवारी अमरावती ते चिखलदरा दर्शन बससेवा सुरू केली आहे. ही विशेष बस चिखलदऱ्याला पोहोचल्यानंतर पर्यटकांना गार्डन पॉईंट, देवी पॉईंट, किल्ला पॉईंट, लेक पॉईंट, पंचबोल पॉईंट, भीमकुंड पॉईंट या प्रमुख पॉईंटचे दर्शन घडवणार आहे. ही बस अमरावतीवरून सकाळी 8 वाजता सुटून धामणगाव मार्गे चिखलदऱ्याला पोहोचेल. तसेच चिखलदरा येथून सायंकाळी 5 वाजता परतीच्या प्रवासाला निघणार आहे. ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी ते 11वीपर्यंत उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, ईबीसी अँड डीएनटी स्टुडंट्स अंडर पीएम यशस्वी ही योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यात याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सरिता बोबडे यांनी केलं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या scholarships.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील. टिटंबा तालुका धारणी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या संशयित विषबाधेच्या गंभीर घटनेची आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी दखल घेतली. त्यांनी तातडीनं धारणी आणि टिटंबा येथे भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुरू असलेली सेंट्रल किचन व्यवस्था पुढील काही दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली. टिटंबा आश्रमशाळेतील सुमारे 70 विद्यार्थ्यांना जेवणानंतर उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. वाचकस्वर नेहा क्षीरसागर.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमच्या आकाशवाणीच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळामध्ये 1:45 आणि 38 सेकंद होत आहे. भावधारा या भावगीतांचा कार्यक्रम आता ऐकूया. पुष्पा पागधरे यांच्या स्वरात चकोर आजगावकर यांचं गीत.

या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारित करत आहोत कार्यक्रम, पुनःप्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत महेश शेट्टी यांच्या जीए द लास्ट पॅराडाईज या लेखसंग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला वेध.
1: महेश शेट्टे यांनी अनेक पुस्तकांचा आधार घेत अनेक दिग्गज आणि त्यांच्याविषयीचे जाणकार आणि अभ्यासक यांच्याशी चर्चा करत जीएनचे चरित्रात्मक पुस्तक लिहिलं आहे, ज्याचं नाव आहे जी ए द लास्ट पॅराडाईज. साधारण 15 प्रकरणात हा पट उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणांना जीएनच्या पुस्तकांची नावं दिली आहेत. यात 4 परिशिष्ट समाविष्ट केले आहेत. जी ए कुलकर्णी यांचं प्रसिद्ध झालेलं साहित्य, जीएनच्या साहित्यावर अन्य अभ्यासक लेखकांनी लिहिलेली पुस्तकं, जीएनच्या पश्चात प्रसिद्ध झालेला त्यांचा एक लेख आणि जी ए कुलकर्णी आणि नियतीवाद प्रदीप कर्णिक शिवाय संदर्भ ग्रंथांचाही समावेश केलेला आहे. सोनपावलं या पहिल्या प्रकरणात जीएनचा जन्म, शिक्षण, त्यांचे आई वडील, कुटुंबीय, काही जिव्हाळ्याची पत्र, जीएनचे विचार, अनुभव, त्यांच्या नोकऱ्या, निवृत्ती, आजारपण ते मृत्यू याचा आढावा घेतला आहे. जीएन विषयीच्या 2 प्रतिक्रिया. एका बाजूला प्रसिद्धीबद्दल तुच्छता दाखवायची आणि दुसऱ्या बाजूला प्रसिद्धीचं आकर्षण ठेवायचं, असं लिहिलंय जयवंत दळवी यांनी ललितच्या अंकात फेब्रुवारी 1988 साली. स्वतःबद्दलचं कुतूहल वाढवणारी आणि कौतुक करून घेणारी माणसं कुठं ना कुठं कधीतरी उघडी पडतात. खरं तर त्यांना, म्हणजे जीएनना, असल्या गोष्टींची जरुरीच नव्हती. अशा उंचीवर त्यांच्या कथा वाङ्मयानं त्यांना नेऊन ठेवलं आहे. या उलट जीए या नावासाठी भलते काही करू नये असा त्यांचा कटाक्ष होता, असं अप्पा परचुरे यांनी लिहिलेलं आहे. जीएनच्या कथा, कथांचे विषय, त्यांना प्रसिद्धी देणारी मासिकं, दिवाळी अंक, त्यांचे कथासंग्रह, कथासंग्रहाच्या प्रसिद्धीच्या कथा, जीएनच्या पुस्तकांवरील समीक्षा, जीएनची अनेक पत्र, त्यांची शब्दकोडी विषयीचे आवड, त्यांची देवसंकल्पनेविषयीची मतं, जीएनच्या कुतूहलाचे आणि आवडीचे विषय, त्यांची वाचनाची आवड आणि झपाटा, त्यांची स्मरणशक्ती, भाषा विषयांवरील त्यांची मतं, याविषयी रमल खुणा, रक्तचंदन, हिरवे रावे, पारवा इत्यादी प्रकरणात महेश शेट्टे यांनी सविस्तरपणे लिहिलेलं आहे. सोन्याचं मडकं या प्रकरणाची सुरुवातच संपूर्ण प्रकरणात काय आहे हे लक्षात आणून देते. जीएनच्या एकूण प्रकाशित साहित्य

0: पत्राच्या पानांच्या दसपट पानं भरतील इतकी त्यांनी पत्रं लिहिली आहेत असा उल्लेख आपल्याला 100व्या पृष्ठावर दिसतो. या प्रकरणात जीएंनी कोणाला कोणत्या संदर्भात पत्र लिहिली किंवा उत्तरादाखल पत्र लिहिलीत अशा अनेक पत्रलेखकांचा आणि अनेक पत्रातील मजकुरांचा उल्लेख आहे. या संपूर्ण पुस्तकाच्या सारांश देखील एक सुंदर वाक्य महेश शेट्टी यांनी लिहिले आहे जे फार महत्वाचं आहे. जीएंनी अनेक अनुभव गोळा केले आणि त्यांच्या ओतप्रोत सुंदर कशिद्याप्रमाणे न भूतो असं भरजरी वस्त्र मराठी साहित्यात निर्माण केलं आहे. वाचकांचं, मित्रांचं, चाहत्यांचं, टीकाकारांचं, प्रकाशकांचं आणि अनेक लेखकांचं उदंड प्रेम लाभलेला लेखक मराठी साहित्य विश्वात विराळच म्हणायला हवा असं लेखकानं आपल्या मनोगतात लिहून ठेवलं आहे, जे कसं ते आपल्याला या पुस्तकातून मुळातूनच जाणून घेता येईल.
1: पुस्तक यात्रा या मालेत आताच आपण ऐकला महेश शेट्टी यांच्या जीए द लास्ट पॅराडाईज या लेखसंग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजता आहेत. कृषीवाणी या पुन्हा प्रसारित कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दालचिनी लागवडीविषयी माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. दालचिनीच्या झाडाची साल दालचिनी म्हणून तर पानांचा तमालपत्र म्हणून मसाल्यात उपयोग होतो. विद्यापीठाने कोकण टेज नावाची दालचिनीची सुधारित जात निर्माण केली आहे. या जातीची दालचिनी उत्तम प्रतीची आणि चांगल्या वासाची आहे. अति पावसाळा सोडून लागवड कोणत्याही महिन्यात गुटी कलमाद्वारे करावी. नारळाच्या बागेत लागवड करायची असेल तर नारळाच्या झाडापासून 2 मीटर अंतर सोडून किंवा सलग लागवड करायची असेल तर 2 ओळीत आणि 2 झाडात 1.25 मीटर अंतर ठेवून 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्डे चांगली माती, 2 घमेली शेणखत, 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 60 ग्रॅम 5% कार्बारील भुकटी यांच्या मिश्रणाने भरून तयार ठेवावेत. खड्ड्यांच्या मधोमध गुटी कलमांची लागवड करावी. नारळाला जसे पाणी देतात त्याच पद्धतीने हंगामानुसार पाणी द्यावं. रेताळ जमीन असेल तर मात्र 2 ते 3 दिवसाआड पाणी द्यावं. 10 वर्षांपासून प्रतिझाडाला 20 किलो शेणखत, 400 ग्रॅम युरिया, 1250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 350 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं चरातून द्यावीत. लहान झाडांना मात्र वयोमानानुसार कमी प्रमाणात खतांची मात्रा द्यावी. टिक्का नावाच्या बुरशीजन्य रोगापासून आणि पाने पोखरणारी अळी या किडीपासून दालचिनीला उपद्रव होतो. टिक्का रोगाच्या नियंत्रणासाठी 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी तर पानं पोखरणारी अळी या किडीच्या नियंत्रणासाठी 2 मिली क्लिनॉलफॉस किंवा 1 मिली डायमेथोएट प्रति लिटर पाण्यातून फवारावं. दालचिनीचं गुटी कलमाचं झाड 3 वर्ष वयाचं झाल्यावर सालीची पहिली काढणी करावी. पुढे 1 ते 2 वर्षांनंतर तयार फांद्यांची काढणी करावी. साल काढणीचा हंगाम नोव्हेंबर ते एप्रिल पर्यंत असतो. साल काढणीपूर्वी चाकूच्या सहाय्याने 2 सेंटीमीटर चौकोनी काप घेऊन साल काढावी. साल झाडापासून सहज सुटी होते याची खात्री करावी. नंतर हे झाड जमिनीपासून 20 ते 25 सेंटीमीटर अंतरावर करवतीच्या किंवा कोयत्याच्या सहाय्याने कापावं आणि कापलेल्या फांद्यांवरील हिरवा भाग सोडून तपकिरी रंगाची जेवढी साल असेल ती काढून सुकवली जाते. अशा रीतीने सालीपासून दालचिनी तर सावलीत पानं सुकवून तमालपत्र तयार करतात. काढणीचं काम सकाळी लवकर करावं. फांद्या कापल्यानंतर 1 फुटाचे तुकडे करून लगेच विरुद्ध बाजूने 2 उभे काप देऊन साल काढावी. सालीचे पुट्टे काढलेल्या काठ्यांवर पुन्हा बांधावेत आणि सावलीत 4 ते 6 दिवस वाळवावीत. त्यानंतर सदर साल उन्हात 2 तास वाळवून ही दालचिनी प्लॅस्टिक पिशवीत अगर हवाबंद डब्यात साठवावी. कापलेल्या भागापासून 4 ते 5 नवीन

0: फांद्या येतात आणि सरळ वाढतात. नंतर 1-2 वर्षांनी या फांद्या जेव्हा 1 ते 1.25 मीटर लांब आणि पेन्सिलच्या जाडीच्या आणि सुमारे 90% खाकी रंगाची साल असताना त्याची तोडणी करावी. तोडणी करताना फांद्यांवर 2 पेर ठेवावेत. सुमारे 8 वर्षांनंतर दरवर्षी फांद्या तोडणीसाठी मिळतात. दालचिनीच्या सालीचं आणि पानांचं अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नियमित हंगामात तोडणीनंतर 5 फुटवे ठेवण्याची शिफारस करण्यात येत आहे. 7व्या वर्षानंतर एका झाडापासून 300 ग्रॅम दालचिनी साल आणि 1/2 किलो वाळलेली पानं मिळतात.
1: ऋषीवाणी या पुनःप्रसारित कार्यक्रमात आपण ऐकत होतात दालचिनी लागवड विषयी माहिती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण लेप्टोस्पायरोसिस उंदरांचा ताप या पावसाळ्यात आढळणाऱ्या एका महत्वाच्या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने उंदीर, कुत्रे, गुरढोरे आणि इतर काही प्राण्यांच्या लघवीतून पसरतो. पावसाळ्यात साचलेल्या पाण्याने हे जीवाणू मिसळतात. अशा दूषित पाण्याचा संपर्क जखम, खरचटलेली त्वचा किंवा डोळे, नाक, तोंड यांच्याद्वारे शरीराशी आला तर संसर्ग होऊ शकतो. दूषित पाणी पिल्यानेही या रोगाचा प्रसार होऊ शकतो. या जीवाणूंच्या संपर्कात आल्यानंतर साधारण 5 ते 14 दिवसात या आजाराची लक्षणे माणसात दिसून येतात. या आजाराची सुरुवात ताप, तीव्र अंगदुखी, विशेषतः पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ यापासून होऊ शकते. काही रुग्णांमध्ये डोळे लाल होणे किंवा काविळही होऊ शकते. गंभीर अवस्थेत मूत्रपिंड, यकृत किंवा फुफ्फुसांवर परिणाम होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. या आजारापासून बचाव करण्यासाठी काही सोप्या व महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात शक्यतोवर जाणे टाळा. जर पाण्यातून जाणे आवश्यक असेल तर गंबूट किंवा पायांचे संरक्षण करणारे शूज वापरा. बाहेरून आल्यावर साबणाने स्वच्छ हात पाय धुवा. शरीरावर जखम असल्यास ती वॉशप्रूफ पट्टीने झाकून ठेवावी. घर व परिसर स्वच्छ ठेवा. उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी योग्य उपाय करा. अन्न पदार्थ झाकून ठेवा. ताजे गरम अन्न खा. स्वच्छ उकळलेले पाणी प्या. पूरग्रस्त भागात किंवा शेतीत काम करणाऱ्या किंवा जास्त धोका असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक औषधे घ्यावीत. पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यास हात स्वच्छ साबणाने धुवावेत. जर पावसाळ्यात ताप, अंगदुखी किंवा सांगितलेल्यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वेळी निदान आणि उपचार सुरू केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. शेवटी स्वच्छता, सावधगिरी आणि वेळेवर उपचार हीच लेप्टोस्पायरोसिस पासून बचावाची गुरुकिल्ली आहे. पावसाळ्यात पाण्यात राहिल्यामुळे दुसरा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन्स पण खूप प्रमाणात वाढतात. या वातावरणात आर्द्रता असल्यामुळे हा संसर्ग अधिक प्रमाणात दिसून येतो. त्याची काळजी घेण्यासाठी त्वचा व शरीर स्वच्छ व कोरडी ठेवावी. चला आपण सर्वजण जागरूक राहूया आणि आपल्या कुटुंबाचे तसेच समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवूया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण टायफॉइड या पावसाळ्यात होणाऱ्या आजाराविषयी जाणून घेणार आहोत.

ते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मागच्या भागात आपण जाणून घेतलं की जंगलातील वॉर्निंग सिग्नल कसे असतात. आज आपण हिरेन खत्री यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना जंगलाचे असे कोणते आवाज आहेत जे ऐकणाऱ्याला थक्क करू शकतात.
1: तसं म्हणतात की जंगल ऍक्च्युली रात्रीच्या वेळेस जागृत होतं. तुम्ही जंगलात जर कधी फेरफटका मारायला गेलात तर जंगल अगदी शांत वाटतं, पण जशी जशी संध्याकाळ होते किंवा मग अगदी सकाळ होते, म्हणजे जे दोन टाइम्स असतात की एक अगदी सकाळचा टाइम आणि अगदी संध्याकाळचा टाइम, या दोन वेळेस जंगल अगदी जागृत होतं. सकाळी सकाळी पक्षी जागृत होतात, संध्याकाळी किडे आणि बेडकं जागृत होतात. जसं तुम्ही ऐकलंच असेल पावसाळ्यात कसा बेडकांचा आवाज येतो, जशी संध्याकाळ होते तशी आपल्या आजूबाजूचे जे छोटे छोटे तळे असतात, पॉन्ड्स असतात, किंवा तुम्ही नदी नाल्यांच्या जवळ कुठे गेलात तर तुम्हाला कंटिन्युअस त्यांचा आवाज ऐकू येत असतो. किंवा मग सिकाडाज आहेत किंवा क्रिकेट्स आहेत जे आपल्या घरात येतात, दिवसा ते कधीच आवाज करत नाही, पण कधी कधी आपल्या बेडच्या कॉर्नरमधून एखादा क्रिकेट जर घुसला तर तो रात्रभर आपल्याला झोपू देत नाही. असे असते जंगलातली रात्र. कधी कधी तुम्ही रात्री जागलात तर तुम्हाला अचानक स्क्रीचचा आवाज येईल, ची असा ओरडण्याचा आवाज येईल. तो आऊल जो आहे त्याला आपण बार्न आऊल किंवा गव्हाणी घुबड आपण मराठीत म्हणतो, तो ओरडत असतो बाहेरून. संध्याकाळच्या वेळेस अजून एक छोटासा आऊलेट असतो, म्हणजे आऊल आणि त्याच्यात एक छोटीशी स्पीशीज असते, म्हणजे छोटासा दिसणारा, म्हणजे महिन्याच्या साईजचा आऊल जो असतो त्याला आपण स्पॉटेड आऊलेट म्हणतो. हे आपल्या घराच्या आसपास म्हणजे शहरांमध्ये राहतात हे आऊल्स, आणि हे आऊल्स संध्याकाळच्या वेळेस की असे जोरात आवाज करतात, ते पेअर्समध्ये राहतात. तुम्ही ऐकलंही असेल कदाचित. अशा पद्धतीने जशी संध्याकाळ होते जे दिवसा ऍक्टिव्ह असणारे प्राणी ते हळूहळू झोपी जातात, आणि जे रात्री ऍक्टिव्ह असणारे प्राणी आहेत ते हळूहळू झोपेतून जागतात, आणि अशा पद्धतीने रात्रीची सुरुवात होते. तर फ्रॉग्स का आवाज करत असतील किंवा हे सिकाडाज किंवा क्रिकेट्स का आवाज करत असतील, काहीतरी पर्पज असतो ना. जसं आपण फक्त फेरफटका मारायला निघालो तसं युजुअली जंगलात होत नाही. युजुअली प्रत्येक गोष्टीचा एक पर्पज असतो, पण आपण त्या गोष्टीला त्या पद्धतीने बघितलं, अभ्यास केला, फक्त ऑब्झर्व जरी केलं ना तरी तुम्ही सांगू शकतात की काय पर्पज असू शकतो. जसं फ्रॉग्स म्हणजे बेडकं फक्त पावसाळ्यातच तुम्हाला त्यांचा आवाज येताना दिसेल, कारण की त्यावेळेस त्यांचा ब्रीडिंग सीझन असतो, पाणी असतं तिथे, आणि पाण्यात बेडकं एकत्र येतात, तिथे ते पाण्यात अंडी टाकतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातून त्यांचे टॅटपोल्स बाहेर येतात आणि त्यांची लाईफ सायकल पाणी आणि जमिनीवर कम्प्लीट होते. तिथे रात्रीच्या वेळेस ऊन नसतं. जसं फ्रॉग्सच पुन्हा एक्झाम्पल घेऊयात, त्यांची स्किन जी असते मॉइस्ट असते, जर त्यांना म्हणजे सूर्याचं एक्सपोजर मिळालं तर ती ड्राय होईल आणि ते त्याच्याने मरू शकतात, कारण की ते श्वास घेतात त्यांच्या त्वचे थ्रू पण आणि नाकपुड्यां थ्रू पण, तर त्यामुळे ते रात्री ऍक्टिव्ह असतात. बरेचसे प्राणी रात्री बघू शकत नाही आणि बरेचसे प्राणी रात्री बघू शकतात. या गोष्टीचा काही प्राणी फायदा उचलतात शिकार करण्यासाठी, तर काही प्राणी शिकार होण्यापासून वाचण्यासाठी रात्रीचा फायदा उचलतात. तर अशा पद्धतीची असते ही रात्र.
0: वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्ये रात्री पिक्चर्स घेता यावेत

0: यासाठी टेक्नॉलॉजीमध्ये आता काय ॲडव्हान्समेंट झाली?
1: आता फॉर्च्युनेटली कॅमेरा टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली आहे, पण तरी ज्या पद्धतीने आपले डोळे ॲडजस्ट करतात वातावरणात, अजून तेवढी ॲडव्हान्स झालेली नाही आहे. पण आम्ही बऱ्याच वेळेस टॉर्च लाईट, फ्लॅश लाईट याचा यूज करत असतो नाईट फोटोग्राफी करण्यासाठी. मी एक एक्झाम्पल देतो. मी पन्ना नॅशनल पार्कमध्ये होतो आता मागच्या वर्षी. तिथे रात्रीची सफारी आम्ही करत होतो, आणि रात्रीची सफारी करत असताना पुन्हा एक आम्हाला एक आऊल दिसला, आणि तो आऊल ॲक्च्युली पाण्याच्या जवळ, म्हणजे मॅनमेड स्ट्रक्चर होतं, तिथे त्या पोलवर येऊन बसला. आणि मागच्या बाजूला एकदम इंग्रजांच्या काळातली जुनाट बिल्डिंग होती, आणि जसं आम्ही टॉर्च लाईट दिला त्याच्यावर, तर त्याची शॅडो जी आहे ती मागे त्या भिंतीवर जात होती, ठीक आहे. आणि ती जी शॅडो आहे, ती शॅडो त्याच्याबद्दल असलेलं गैरसमज जे आहे ते मला त्यावेळेस दाखवायचे होते त्या फोटोच्या थ्रू. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पण आपण जर योग्य विचार केला तर अशा पद्धतीची फोटोग्राफी आपण करू शकतो, की जेणेकरून काहीतरी मेसेज ती फोटोग्राफी कन्वे करू शकते.
0: श्रोते हो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आवाज आणि इतर साधनांच्या मदतीने कशी केली जाऊ शकते हे आज आपण जाणून घेतलं. आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.
2: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपी.

श्रोते हो, आपण ऐकत होतात नादवरम या कार्यक्रमात सिद्धिकृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतील गायन. राग अठाणा आणि भैरवी त्यांना व्हायोलिन संगत सारदा मुरली यांची, तर मृदंगम साद सुरेश सेतुमाधवन यांची.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँक वर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
1: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंस?
2: ते आणि कशाला,
1: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे।
2: अजब आहे।
1: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3र्या भागात।
2: तेव्हा अवश्य ऐका

0: सदानंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआर ऍप आणि वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन.
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
3: थोड्याच वेळात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित करण्यात येतील.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। तैपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद। ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप। आणि राज्यात विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ। देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशा मुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते यावेळी म्हणाले। समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यान साधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले।
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा। हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी। नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा। आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे, 100 मजबूत स्टेप।
0: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते। नशामुक्त भारत अभियानांतर्गत अंमली पदार्थमुक्त समाज उभारण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढावा यासाठी देशभरात दर रविवारी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। ज्या वेगानं तंत्रज्ञान बदलत आहे, त्या वेगानं आपल्या शैक्षणिक संस्थांनी तंत्रज्ञानाला आत्मसात करणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ते आज नागपूर इथं रामदेव बाबा विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते। कृत्रिम बुद्धिमत्ता आता जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला गवसणी घालत असून भविष्यात अनेक नोकऱ्यांच्या कामाचं स्वरूप बदलणार आहे। जग आता 6व्या औद्योगिक क्रांतीबद्दल बोलत असून रोबोटिक्स, डीपटेक, क्वांटम तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान यात प्रमुख भूमिका बजावतील असं ते म्हणाले। कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी देखील केला जात असून आरोग्य सेवांवर त्याचा सकारात्मक परिणाम झालाय। त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला देखील एआय संबंधित तंत्रज्ञानाचा लाभ झालाय असं ते म्हणाले। राज्यात सुरू केलेल्या महाविस्तार उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक अचूक डिजिटल सेवा, हवामानाचा अंदाज आणि पीक व्यवस्थापनाची माहिती घरबसल्या मिळायला मदत होते। शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या बोलीभाषेत किंवा सुलभ पद्धतीनं शेतीविषयक सल्ले मिळत आहेत।

निश्चितच स्वागतार्ह आहे असं ते म्हणाले. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलंय. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या 6व्या मानांकित थुई लिन एंगुएनचा 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तन्वीनं तैवानच्या ताई झू यिंगला मागे टाकत तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी ही पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचा मार्गक्रमण सुरू होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट कालही कायम राहिली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आज ज्युडो आणि ट्रॅक सायकलिंग या खेळांमधून भारताला आपल्या पदक संख्येत आणखी भर घालण्याची संधी मिळेल. ज्युडोमध्ये पुरुषांच्या 100 किलो वजनी गटात अवतार सिंग, पुरुषांच्या 100 किलोपेक्षा जास्त वजनी गटात यश धंगस आणि महिलांच्या 78 किलो वजनी गटात इशरूप नारंग भारताचं प्रतिनिधित्व करतील. तर ट्रॅक सायकलिंगमध्ये रोनाल्डो लैतुंजाम पुरुषांच्या 1000 मीटर टाइम ट्रायल प्रकारात सहभागी होईल. स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या दिवशी आज पॅरा ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धाही होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत मुष्टियोद्ध्यांनी 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावत या खेळात भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत एकूण 39 पदकं पटकावून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या करजगी इथल्या अल्पवयीन बालिकेवर झालेला लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल फाशीची शिक्षा दिली. 6 फेब्रुवारी 2025 करजगी इथून ही 4 वर्षांची बालिका बेपत्ता झाली होती. या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळे धरणांमधला पाणीसाठा वाढलाय. काही धरणांमध्ये विसर्ग सुरू झाला असून काही ठिकाणी विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. पैठणमध्ये जायकवाडी धरणात सध्या 1810.361 दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या 46,617 घनफूट प्रतिसेकंद पाण्याची आवक होते. हे लक्षात घेता जायकवाडी धरणाची दारं कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गोदावरी नदीकाठच्या परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नांदेड शहरात विष्णुपुरी प्रकल्पात 92% जलसाठा असून कोणत्याही क्षणी आता प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागतील, त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळालाय. सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातले काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातली बहुतांश धरणं 100% भरण्याच्या मार्गावर आहेत. यवतमाळमधलं निळवणा धरणही ओसंडून वाहू लागलंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काल अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या पालघर जिल्ह्यातल्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्ह्यातल्या मनोर मासवण पालघर, पालघर सरावली बोईसर तसंच बोईसर चिंचणी डहाणू या प्रमुख मार्गांची सद्यस्थिती तसंच सुरू असलेली विकासकामं आणि दुरुस्तीच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. केरळमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 8 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण बेपत्ता आहेत. 13 जण जखमी झालेत. राज्याच्या

0: भागांमध्ये भूस्खलन, मालमत्तेचं नुकसान आणि पाणी साठल्याची माहिती मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी दिली. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात भारतीय शेअर बाजारांमध्ये 20,200 कोटी रुपये गुंतवले. यापैकी 6,732 कोटींची गुंतवणूक शेअर बाजारातल्या खरेदीतून तर 13,468 कोटी रुपये प्राथमिक बाजारपेठेतून गुंतवण्यात आले आहेत. हवामान. रत्नागिरी, साताऱ्याचा घाट परिसर आणि अकोला, अमरावती यासह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि राज्यात विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 3:10 आणि 16 सेकंद होत आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट संध्याकाळी 4:58 तोपर्यंत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. नमस्कार.

0: ही आहे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. ऐकूया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सुरुवातीला हवामान वृत्त. सकाळी 8:30 नोंदीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश ढगाळ होतं. आता महाराष्ट्रासंबंधी हवामान वृत्त. नैऋत्य मान्सूनने मध्य महाराष्ट्रात हजेरी लावली असून कोकण, गोवा आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे, तर विदर्भामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. हे होतं हवामान वृत्त. आता हवामानाचा अंदाज. दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसंच बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून तसंच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. आमच्या मच्छीमार बांधवांसाठी सूचना किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या सागरी क्षेत्रासाठी आहेत. वायव्य आणि ईशान्य अरबी समुद्रात 45 ते 55 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून हा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तेव्हा मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रामध्ये मच्छीमारीसाठी जाऊ नये. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आमच्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर हा होता हवामानाचा अंदाज. आता ऐकूया कार्यक्रम नभोनाट्य.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. ऐकूयात नभोनाट्य. लोकमान्य करतात सलाम. लेखिका चेतना अभ्यंकर. सादरकर्त्या सुषमा हिप्पळगावकर. ऐकूया तर नभोनाट्य लोकमान्य करतात सलाम.

0: नार्या नार्या लेखा पूजा आटपूक लवकर गिरायक यायची वेळ झाली बघ.
1: आबा आबा किती हा पसारा, हे ब्रश हे सोल झालं तर पॉलिशच्या डब्या, हे अगरबत्तीच गावन.
0: अरे ती बघ ती बघ
1: कुठे आहे?
0: अरे त्या खोकड्या खाली आहे बघ.
1: हा आत्ता गावली.
0: चल चल चल पेटव बाबा लवकर आटप लवकर.
2: सर्वांगी सुंदर ओटी सेंदुराचे कंठी शोभे माळ मुक्ता फळाचे जयदेव जयदेव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना बोल अलिंग डोळ्याने पाय रूप प्रेमी अलिंगन आनंद पूजन भावे तुम्ही माता पिता तुम्ही बंधुष्ट सखा तुम्ही तुम्ही विद्या दृढ तुम्ही तुम्ही सर्व ओम.
1: आबा हा पुतळा लोकमान्य टिळकांचा ना?
0: तर रे मोठ पुढारी ते बड काम आहे त्यांचं. पड पड बाबा त्यांच्या पाया पड.
1: निस्त पाया नाही पडत, हा चौक पण कसा झाडून पुसून स्वच्छ ठेवतो मी. आपलं पुढारी हो किती चांगलं.
0: बाकी एक काम झकास केलं त्यांनी. अरेपूर एक सोडून बघल्या का?
1: एक सोडून?
0: हा मी म्हणतो एवढ्या मोठ्या पुढाऱ्याला कसं कळलं नाही बाबा. हे
1: काय ते
0: आता तू पूजा केलीस ना तशी घरच्या घरला पूजा व्हायची गणपतीची. अरे ह्यानी प्रथा पाडली म्हण समध्यानी मिळून पूजा करायची.
1: अस
0: लेका लागली का वाट?
1: वाट लागली
0: कसला गणपती कसला उत्सव. नाचतात काय माकडावानी वराडतात काय गाडवानी च्या च्या च्या समध वांगाळ रे वांगाळ.
1: नाही नाही आबा तसं नाही, लोकांनी एकत्र यावं मिळून राहावं म्हणून
0: असं होय.
1: हा समाज प्रबोधन करण्यासाठी उत्सव चालू केलं. अव कीर्तन प्रवचन नाटक भाषण समद होत का नाही त्याच्यामुळं?
0: होय रे बाबा.
1: आता तुम्ही सांगा
0: काय ते
1: एवढं वंगाळ असतं तर 100 वर्षापेक्षा जास्त दिवस चालू राहिलं असतं का? सांगा बघू राहिलं असतं का?
0: हे पण खरंच. हे तुझी टकळी बंद कर बघू.
1: हा
0: बुकात लिवलेलं माझ्या समोर बोलू नको. तिथं पुढ्यात काय ते बघावं माणसानं. बर जा बघू लवकर पाया पडून घे त्यांच्या.
1: लोकमान्य टिळक की जय.
3: माणसांचा जय जयकार त्यांना नमस्कार. विभूती पूजन आता तरी थांबवा की रे.
1: हो आबा आबा आबा कोण बोलतय?
0: येडबेड लागला का तुला? अरे इथं हाय कोण दुसरं बोलणार?
1: अहो पण मी ऐकलं कुणीतरी बोललं.
3: नार्या अरे मी स्वतः टिळक.
1: कोण? लोकमान्य तुम्ही? पण तुम्ही तर पुतळा कसा बोलाल?
3: हळू बोल नाहीतर तुझे वडील ऐकतील. हे पा मी हयात नसलो म्हणून काय झालं? माझा जीव तर इथेच घटमळतोय.
1: तू का? तुम्हाला स्वराज्य पाहिजे होत ना, ते तर कवाच मिळालं. अहो 50 वर्ष होऊन बी गेली, तुम्हीच नव्हता का म्हणला स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे नी तो मी मिळविनच.
3: नार्या खरंय स्वराज्य तर हवंच, पण मला सुराज्य पण हवं.
1: तो बी जन्मसिद्ध हक्कच?
3: नाही नाही सुराज्य आणणं आपलं परम कर्तव्य आहे.
1: लोकमान्य पण ते जमायचं कसं?
3: त्याच विवंचनेत मी आहे.
0: अरे नारे काय चाललंय काय तुझं तिकडं? झालं की नाही पाया पुढे?
1: होय होय होय.
0: चला चला आता बुक वाचा आता. अरे तू बघ लंगड तू या चप्पल तुटली वाटत. अरे देवा भोनी होणार म्हणा की.
1: चप्पल
0: आना साहेब इकडे आना.
1: अरे अरे अरे खेळ नको मारू शिवून दे.
0: जी साहेब.
1: किती घेशील?
0: हो साहेब काय ते समजून द्या बघा बोनी करा म्हणजे झालं. अरे राम राम राम राम हवालदार साहेब राम राम सलाम सलाम. हे बसा बसा व्हायचं याच्यावर बसा की.
4: राम राम. हे बसायला वेळ नाही, वेळ चमको चांगला पहिला. हा मला निघायचंय.
0: जी साहेब.
1: अरे माझी चप्पल तेवढी
0: देतो साहेब देतो ना. हा बेल जरा हो द्या की.
4: हे चांगला चमक्यो पॉलिश आहे की नाही मजबूत ला.
0: जी साहेब आताच झाला बघा.
1: खर तर मला पण जरा घाई. आबा मीच मी बनवू.

0: नार्या अभ्यास करायचा सोडून हे काय भलतं? तुझे वडील तुला अभ्यास करायला सांगतात ना, मग तू तेच कर। स्वराज्यात बालश्रम छे छे शक्यत नाही, पूर्ण विरोध केला असता मी।
1: पोरा निस्ता इच्छातोस काय? अरे शिकून घे बापाकडनं, हल्ली कंचा भी धंद्याला मरण नाही, पुढे माधुरी दीक्षितचं जोड पण बनवशील, चांगलं कसब घे शिकून।
2: साहेब हे काम मी शिकवीन त्याला, पहिली बुक होतं शिकून घेऊ दे, शाळेत घातले आणव।
1: अरे शिकून काय करणार रे, तुझं काम येऊ दे त्याला।
0: अरे अरे अरे, शिक्षणाचं महत्व यांना सुद्धा सांगावं लागतं, रक्षण करते ना हे।
3: लोकमान्य, आम्ही कुणाच्या बोलण्याकडे लक्षच देत नाही, इथं बसून प्रत्येकाचं ऐकायचं, निस्तं जी जी म्हणायचं, बस पास तुम्ही कोण कोण काय काय बोलतोय ते।
1: बाकी तुमचा धंदा तेजीत दिसतो, तशी जागा पण मोक्याचीच आहे म्हणा।
2: होय साहेब, तुमचीच कृपा बघा, हो तुमच्या मर्जी शिवाय काय होतं कोणाचं, घ्या साहेब। साहेब वेळ झाला बघा,
1: जकात चमकुलाच बाबा। ए हळूहळू पोराला पण कर तयार।
2: होजी
1: बरं येतो रे मी।
2: जी साहेब, सलाम साहेब, साहेब मेहरबानी।
4: अरे घे ना तो, माझं काम घे आता करायला, कधीच उभा मी इथं।
2: जी साहेब, माव एवढा टाका घालतो की झालो बघा, वय जरा उभं राहा। हो त्या हवालदाराला नाराज कसं करायचं साहेब, घ्या ये घ्या शिवली। साहेब बोनी करा, सलाम साहेब।
4: अरे तुझी भावानी झाली नी माझा झाला खेळ खंडोबा।
0: अरे अरे अरे नार्या, स्वराज्य मिळाला तरी गुलामी कशी जात नाही, स्वकीयांना सारखे सलाम करावे का लागतात, नी लोक सलाम करतात तरी का?
3: म्हणजे लोकमान्य सलाम करणं वाईट असत का, हे तर मला ठाऊच नाही।
2: नार्या सावलीत बसून वाचले का, इथं का शाबाय बसला तू?
3: आबा मी गोष्टी करतोय।
0: अरे वेड्या, मी फक्त तुझ्याशीच बोलू शकतो, तुझ्या वडिलांना नको सांगूस काही।
2: काय गोष्टी करतो आणि कोण संग रे?
3: अहो तसं नव, म्हणजे तुमच्या गोष्टी ऐकतोय म्हणलं।
2: असं असं असं नार्या, लेका बोनी बाधली रे बाबा।
3: का हो काय झालं?
2: ती पनवती आली बघ।
3: हा ओ भाई कल्लू भाई,
2: मेला हाय माथे फिरू, जा जा जा बाबा, इथं बसू नका, तिकडं बजा पुतळ्याजवळ जा।

0: चले 51 ची रसीद फाड.
1: 151 की फक्त
0: 51 फुटले काय? अरे 51 रुपया चाल काय?
2: पण कसली 51?
0: झोप येते काय? गणेश गणेश काय म्हणतात रे?
1: गणेशोत्सव.
0: गणपती आहेत त्या.
2: माझं हातावरलं पोट आहे. आजचा 5 रुपयाचा बी धंदा झाला नाही अजून. आपली परिस्थिती ठाव आहे तुमसनी. कुठून आणायचं एवढं पैसा? अहो कर्ज काढू की दरवडा घालू?
0: रेट तुझ्यासाठी रिजनेबल आहे. पैसे कुठून आणायचे ते मी काय सांगू? एवढा धंदा लावून बसलास उडू काय
2: इथं? साहेब साहेब नको नको साहेब. म्या म्हणतो माझा धंदा.
0: तुझ्यासाठी रेट बराबर आहे म्हणलं ना सर. काय घालवत?
2: दया करा साहेब साहेब दया करा.
1: भाई कन्सेशन द्यायचं काय?
0: रेट आपण रेट ठरवला म्हणजे ठरवला.
1: बस
0: आपली जमान ती फायनल
1: फायनल
0: जाण कुठं बी.
2: साहेब साहेब बघतो काय जमतो का ते.
3: नाऱ्या. अरे काय हा प्रकार चाललाय?
4: लोकमान्य आबा काय म्हणले? कुमान बसू आपण.
3: त्या तिरंग्याला नाही धरलो हा तर आपलाच माणूस.
4: पण लोकमान्य यावर विलास काय हो? असं करूया का? पुन्हा इंग्रजांनाच बोलावूया का?
3: छे छे छे ऐकवत नाही पाहवत.
2: हे घ्या शेजारच्या हॉटेलवाल्याकडनं आणलं.
0: आण साले चायला फुकटचा किती टाइम. काजू फटाफट रशीद बना तो चला.
1: किसका नाम डालने का भाई?

0: ए पोरानो अरे सजवाना सजवाना अरे फक्कड लाइटिंग झालं पाहिजे ए अरे ते बायनेच लावणार रे
1: कसं लावायचं वर चढायला काय
0: कुठे अरे अरे जपून धर ना जरा जपून धर ए गाडवीचे
2: अरे पण तू सोडू नको तू वर कर
0: उतर उचल उचल उतर
2: धक्का मार
1: उचल उचल
0: वरून टाक रे
2: कसं टाकायचं
0: अरे टाक टाक टाक हा हा येऊ दे येऊ दे हा येऊ दे
2: बस बस बस
1: अरे पण बांधणार कुठे तिकडे
2: अरे बांध की वर मी आहे माग
0: ए अरे अरे त्या खांबाला बांध ना
1: खायच्या खांबाला
0: जायला त्या त्या त्या काय झालं डोकाय का नाही त्या खांबाला बांधते त्या
2: अरे बस हे बांधलं हे बघा बांधलं
0: अरे काय
2: अरे तू वर हो की जरा वर जरा वर
1: अरे वर चढू
2: अरे वर चढ
0: अरे तुला चढताय हे पावली काम आता पुतळ्याच्या असलं तर ना
2: हा बरोबर
1: पुतळ्यावर चढायची भीती वाटते इथे
0: काय तिच्या आईला काय काय तुला पुतळ्यावर चढता येत नाही झालं घाबरट चल मी चढतो मेल्या अरे कावळ्याला पण पुतळे म्हणजे म्हणाल यायला काय रे भीतो एवढा
3: नाऱ्या अरे गणपती तिकडे दूर इथपासून लाइटिंग का करतात हे लोक एक तर दुसऱ्याकडून जबरदस्तीने पैसे लुटतात आणि वर हे असे वाया घालवतात कशाला हवे तुच्छ असं वाटत
4: पण लोकमान्य
3: नाऱ्या अरे आता लोकांना अमान्य झालोय मी
4: नाही तसं नाही
3: तसं नसतं पण उत्सवाच्या नावात दादागिरी कोणी केली असती का पैसे फुकट घालवले असते का स्वकीयानात नाडलं असतं का अरे अरे तुझ्या वडिलांकडे बघ
5: नाऱ्या नाऱ्या लेका अरे कसं फेडायचं रे पैसे
4: काय झालं आबा
5: आधीच कर्ज त्यांचे हप्ते त्यात आणखीन हे जीव त्रासला रे आपलं टिळक मला जर का भेटलं असतं ना ते विचारलं असतं अ बोला कशा पण एवढा खटाटोप केला समध्यानी एकत्र येऊन पूजा करायचा

0: नार्या, अरे युवक कार्यक्रमाची चिठ्ठी
1: आली का?
0: वाच वाच लेका, अरे कसलं कार्यक्रम आहे ते बघू तरी.
1: धतीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 58 कार्यक्रमांची यादी. लोकमान्य तुम्ही भी ऐका.
2: हो तर चांगला मोठ्यानं वाच, मलाही उत्सुकता आहे.
0: आता पुन्हा काय झालं?
1: आहो
0: अरे एवढं शिकलंस पण फटाफट वाचता बी येत नव्हे तुला.
1: असं काय करतय?
0: आणि त्या सारखं पुतळ्याकडे काय बघतो?
1: आता वाचतो ना, वाचतो. हा पहिला दिवस श्रींची मिरवणूक, स्थापना आणि पूजा, आणि रात्री हाहाकार ऑर्केस्ट्रा फिल्म संगीत पर आधारित. दुसरा दिवस मेंढीकोट तीन पत्तीचा डाव.
2: हो डाव, हे तर राजनैतिक कार्यक्रम.
1: पुढचे कार्यक्रम पण ऐका लोकमान्य. तिसरा दिवस रंबा संबा रॉक रॅप भाग घेतील स्थानिक कलावंत. चौथा दिवस एका दमात एक बाटली स्पर्धा. पाचवा दिवस स्थानिक तरुणींचा सहभाग असलेली सौंदर्य स्पर्धा आणि कलावंतीन बायजाबाईचा तमाशा.
2: वा वा वा, चाललाय हा तमाशा काही कमी आहे की काय?
1: सहावा दिवस कल्लूभाईंचं नवीन पिढीला मार्गदर्शनपर भाषण आणि सातवा दिवस श्रींचं विसर्जन.
2: वा वा, हे कसले कार्यक्रम! आम्हाला अपेक्षित होती व्याख्यान, कीर्तन, आख्यान. आम्हाला हवे होते प्रबोधन करणारे, जनजागृती करणारे, परंपरा जोपासणारे कार्यक्रम. फार विपरीत झालाय नार्या, फार विपरीत.
0: नार्या लेखा पुढे वाच की.
1: आता काय वाचू? कपाळ वाचलं की समद हे घ्या.

0: आता वाचा काय वाचायचं ते?
1: हा नार्या रिय पाहिलं का?
0: काय रे?
1: अरे सई कुणाची ते पाहिलं का?
0: कुणाची आहे?
1: अरे आपल्या डाग दर्दिग्यांची.
0: असं का?
1: अरे मंडळाचे अध्यक्ष आहेत ते. अरे सेक्रेटरी बघ. अरे हे बघ आपले पवार वकील.
0: अरे वा.
1: अरे शिकलेले माणसं लेका. म्हणजे कार्यक्रम कसे एकदम स्टँडर्डचे असणार बघ.
2: नार्या तुमचं मंडळ बाकी उत्तम आहे. वा वा काय दर्जा आहे कार्यक्रमाचा.
1: लेका उद्या विसर्जन. आज पाहिलं तू एक बी कार्यक्रम नाही पाहिला आपण. अरे लेका आज त्या कल्लूबाईंचं बोलणं आहे ते तरी ऐकायला जायला पाहिजे बघ.
0: मला काय नाही जमायचं आबा.
2: अरे जाऊया. मी येतो. ऐकू तर खरं कल्लू भाऊ काय म्हणतात ते.
0: आबा आता तुमची इच्छा आहे तर जाऊ.

0: L O V E.
1: La.
0: Yes. L O V E. Love, love, love, love.
2: माननीय डॉक्टर दिघे, वंदनीय कल्लू भाई आणि गणेश भक्तांनो, सर्वांचे स्वागत. आजचे प्रमुख वक्ते वंदनीय कल्लू भाई यांचे आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. मी भाई काजूयांना विनंती करतो की त्यांनी हे बहुमोल कार्य कराव.
3: सेक्रेटरी साहेब, मला जरा बोलायचे.
2: हो हो, बोला बोला भाई काजू, बोला.
3: तर सेक्रेटरी साहेब, आम्हाला फुलं द्यायचा चान्स दिला म्हणून थँक यू. बस झालं.
2: आता अच्छा, या महत्वाच्या कार्यक्रमाविषयी बोलण्याची विनंती डॉक्टर दिघे यांना.
4: धतिंग गणेशोत्सव मंडळाने गेली 55 वर्षे,
5: 57 वर्ष,
4: हा हा, तर 57 वर्षे, गेली 57 वर्षे सातत्याने अतिशय प्रबोधनात्मक कार्यक्रम दिले. वर्षभर विविध उपक्रम राबवले, त्यासाठी आपले सहकार्य मिळत गेले आणि ते असेच मिळत राहो ही सदिच्छा. आता मी आजचे धडाडीचे लोकप्रिय नेते कल्लूबाई यांना मार्गदर्शनपर भाषण करण्याची विनंती करतो.
6: माझ्या पण तू भगिनीनो, मी काही मोठा नेता नव्हे, तुमचा नम्र सेवक अर्थात नगरसेवक आहे. तसं पाहिलं तर आमची जनसेवेची कारकीर्द खूपच आधी सुरू झाली, पण योजनाबद्ध कामं जोमानं केली जातात. आम्ही आर्थिक तसेच सामाजिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत असतो, असो ही श्रींची इच्छा. आर्थिक समस्येवर उपाय म्हणून आम्ही रस्ते बांधणी योजनेत आमच्या लोकांना रोजगार मिळवून दिला, असो ही श्रींची इच्छा. बघा, समाज जीवन सुधारायचं तर तुमच्या आया बहिणींचं जीवनमान सुधारणं महत्वाचं आहे. तुम्हाला माहितच आहे, आपले गृहराज्यमंत्री म्हणजे आपले काका, त्यांच्या सहकार्याने आपण महिलांसाठी आधार केंद्राची स्थापना केली आहे. आमचे आते श्रीमती बनुताई आणि मामे बहीण श्रीमती चतुरा या स्त्री मुक्ती चळवळीच्या धुरिणी आहे, त्यांचे मार्गदर्शन या संस्थेला लाभलेले आहे. तर अशा रीतीने आपली यशस्वी वाटचाल चालू आहे. मी एक मामूली बिल्डर आज या पदाला पोहोचलो तो तुमच्या मदतीने आणि श्रींच्या इच्छेने. असाच लोक ठेवा, ही श्रींची इच्छा.

असे चामडी चोरून आळून काय बोलता महापुढे स्पष्ट बोला. पादत्राण्यांनी पूजा करायची लायकी आहे त्याची. भाषण गणेश उत्सवात करतोय की निवडणूक प्रचारात? स्वतःच कौतुक. जा तरुणानो, त्याचा समर्थपणे मुकाबला करा.

0: अरे थाम रे विनिया जाऊ ये, अरे दुसरी बाटली काढ दो.
1: अरे अरे अरे अरे नग नग लई खराब चीज आहे ती. विसर्जना सारख्या कामाला जाताय तुम्ही?
0: ए गपे, अरे बुडून मरू असं वाटतं का तुला? अख्खी बाटली रिचून पण मी जैसे थे राहू शकतो.
1: मोचे अण्णा, आमची सॉलिड काब्यासाठी अरे बाबा तसं नाही, मी म्हणतो एवढं पवित्र काम आणि हे असलं अमंगल. चांगल्या घरचे शिकले सवरलेले तुम्ही.
0: मायला काय जमा नाही बघ, जिथे जाऊ तिथे लेक्चर.
1: जा दे रे, त्याच्या तोंडाला काय लागतो? भाई आला
0: समोर. हो काजू, काजू काय झालं, काय झालं काय?
2: अरे वाट लागली, वाट लागली. अरे भाई की इज्जत का सवाल आहे. अरे बातमी आली, राडा होणा राडा.
0: पण झालं काय, झालं काय?
3: ए काजू, जायला चौथ्या गल्लीतले बोअर करतात.
2: मग बघणार
3: रस्ता आहे, ते आधी पोहोचले तर
2: आमचेही चटकेंगे. अरे साले लास्ट इयरचा बदला घेणार काय?
1: या छोडबे, त्या आईला काय झालं तर धतिंग पुढे जाणार.
2: धतिंग आहे मी काय? अरे हट, नुसतं बोलून काय होणार? ए बघ बघ बघ बघ, ए भाई ते जवळ आले, जवळ आले.
3: अरे आपले लोक कुठे आहेत?
2: अरे
3: कुठे काय म्हणले?
4: नार्या, माझा जीव कासावीस व्हायला लागलाय. सार्वजनिक गणेश उत्सव मी सुरूच करायला नको होता.
5: पण लोकमान्य, समधी मंडळ अशी नाहीत. अहो लई चांगली कामं करतात ती, नाटक, व्याख्यानं, कीर्तनं. तुम्ही म्हणता तसलं कार्यक्रम बी करतात. देवाचं मखर असं सजवतात की विचारू नका. केवढी मोठी बक्षिसं मिळतात त्यासनी. अहो देवाच्या मूर्ती बी लई झाक, किती श्रद्धेनं बनवतात ते.
4: खरंच, पण मी तर
5: लोकमान्य पेपर दावीन तुम्हाला. अहो किती फोटो येतात देवाचे, माहिती पण येते. वाचा तुम्ही, मग विश्वास बसेल.
4: ते ठीक आहे रे, पण मिरवणुकीच्या नावाखाली हा जो काही तमाशा चाललाय ना.
6: ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनां उपमश्रवस्तम.
5: पहा पहा लोकमान्य, मी म्हटल्याप्रमाणे आहे का नाही? बेस मिरवणूक आहे का नाही?
4: अरे त्यांच्या पाठीमागून येणारे ते तरुण पहा, काय दुर्दशा झाली त्या लोकांची.
2: पडला पडला. अरे अरे अरे शर्ट पडला, कोण येतो?
1: अरे अरे अरे तो राजू वकिलांचा मुलगा नाही का?
2: गुलाल उडवा, गुलाल उडवा. अरे नाचा नाचा रे नाचा.
1: ओ भाऊ हाकला ना त्यांना. चला काय बघताय का तुम्ही, नाचा ना.
3: हे सरका तिच्या आईला, हे चार गरीबाले आले बघा. चाले
1: या भाई, हे भाई हे साला हलायचत नाही. आपण हे राव दे साल्यांना सड दे, आपण हलायचत नाही.
2: नको नको, या भानगडीत पडू नका, चला पुढे निघा.
5: अरे काय रे भाऊ, टरकली काय?
2: हो हो टरकली, पण आता चला पुढे, चला चला पुढे.
1: अरे जाय जा, जो डर गया ना वो बोलताय मर गया.
4: अरे अरे अरे, एवढ्या वडीलधाऱ्या माणसाला त्यानं चक्क ढकलून दिलं. वयाचा तरी आदर करायचा
5: लोकमान्य. म्हणजे इंग्लंड अमेरिकेबद्दल आपल्याला वाटतो तो आदर का?
4: काय सांगू, सगळे संदर्भ अर्थ चुकतात असं वाटत.
2: पडलो रे मी, पडलो.
1: भाऊ हात द्या, बघू इकडे हात द्या. सांभाळून उठ, आरामात आरामात. गाय कशाला उगाच मुसीबत आहे, कशाला उगाच.
3: चलो टपरी लोक, चलो आगे निकलो. हाँ आवाज दो, हाँ मेरे पीछे आवाज दो. चलो दतिंग के बच्चे
7: सबसे अच्छे,
3: दतिंग के बच्चे
7: सबसे अच्छे.
3: आगे कौन?
7: दतिंग लोग.
3: आगे कौन?
7: दतिंग लोग.
3: पीछे कौन?
7: गरीब लोग.

0: अरे नारे लेका पूजा झाली की नाही?
1: अहो झाली आबा.
0: अरे वा वा वा, हवालदार साहेब पण आले बघ. सलाम साहेब, सलाम. बेल चमकवायचा का साहेब?
2: थांब. हे गे, चांगला चमक्यो.
0: वयजी
2: म्हणजे मी आलो होतो डॉक्टरना भेटायला.
0: ते का बरं?
2: हा म्हणजे तुम्हाला काय बी ठेवलंय?
0: नाही जी.
2: अरे राजू सिरियस आहे.
1: राजू सिरियस?
0: काय सांगता काय?
2: वो काल लय प्याला होता, पाण्यात गेला आणि लागला बुडायला. वाचवलं दोघा तिघांनी, पण आता जगतो का मरतो अशी स्थिती आहे. हा ते बघ, ते बघा डॉक्टर आलेच. राम राम डॉक्टर.
0: नमस्कार साहेब. सलाम सलाम. कसं काय राजू साहेब?
1: काही सांगता येत नाहीये, जगला तर सुटलो मी. वकील साहेबांची नाराजी नको, खर तर या पोरांना मिरवणुकीसाठी पाठवूच नये.
0: साहेब या मिरवणुकी आज बंद करा, हे मंडळ बंद करा बघू पहिले. अहो अध्यक्ष तुम्ही साहेब, तुम्हाला शक्य आहे ते?
2: तू बाबा कशाला रे मध्ये मध्ये तोंड खपसतो, घाबरा ना.
0: चुकलं माझं साहेब.
1: मला पण कंटाळ येतो या सगळ्याचा, पण काय करणार. कल्लूबाईंनी येऊन सांगितलं अध्यक्ष वा की झालं, आणखी काही करू नका, शेवटी इथेच प्रॅक्टिस करायची. झालो अध्यक्ष, वकील साहेबांचं तरी काय, त्यांच्या केसेस तेच चालवतात, बिचारे झाले सेक्रेटरी.
3: नाऱ्या म्हणजे डॉक्टर वकील पण मिंधे लाचार. स्वराज्यात हे चाललंय तरी काय, सर्वत्र गुलामीच. बघावं तेव्हा जो तो सलाम करतोय.
2: असं काय म्हणता साहेब? अहो तुमच्यामुळे मंडळाला कसं स्टँडर्ड आहे. आता कालचं सोडा, बाकी कार्यक्रम अगदी
1: ते कुणाला माहिती असतं, कुणीतरी ठरवतं, आम्ही आपलं सही करण्यापुरतं. बरंय, चलतो मी.
2: काय फायदा आहे या शिकलेल्या लोकांचा, एक उत्सव नीट सांभाळता येत नाही. अरे जरा जातीने लक्ष घालावं की, आम्ही नाही काम आमचं काम करत.
0: तुमचं बरोबर आहे साहेब, अहो त्यांचं बी बरोबर आहे, शेवटी सगळे आपल्यातलेच आहेत ना. बघा घ्या साहेब, साहेब तुमचा बेल झाला बघा.
2: जकास जकास जकास. हा चला निघतो मी, कालचं निस्तरायचं अजून.
0: सलाम साहेब. सलाम.
1: आबा कितीदा सलाम सलाम म्हणाल, पुरे आता.
0: अरे बाबा सलाम म्हटल्याशिवाय काय होतं का कुठं.
3: नाऱ्या गणेश उत्सव सुरू करणाऱ्याला सलाम, त्याचे 3-13 वाजवणाऱ्या टार्गटांना
4: सलाम, तुमच्या आमच्या अशंड सहनशीलतेला सलाम.
3: सलाम गुलामानो, तुम्हाला सलाम.

0: नमोनाट्य हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. ए आय आर मराठी डीटीच उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. 3:42 होत आहेत. प्रसारित करत आहोत संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी.
1: श्रोतेहो नमस्कार. आपल्या आजच्या संस्कृत वाणी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की लोकमान्य टिळक हे महान नेते होऊन गेले. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर अमृता नातूर यांचं संस्कृतमधून भाषण. शीर्षक आहे स्मरणम लोकमान्यानां.
2: असंतोषस्यायन जनक इति निंदा स्तुतिरभूत जनानां हिंदस्या भवदनभिषिक्तो नरपतिः मतो हौतात्म्यस्य प्रथिततम आदर्श इति यो नमस्कुर्वे बालं तिलककुलरत्नं नरवरम्. लोकनायकानां बापूजी अणे वर्याणां तिलक यशोर्णव इति महाकाव्ये समाविष्ट श्लोकोऽयम्. लोकमान्य तिलकवर्यः रत्नागिर्यां 650-18 वर्षे जुलै मासस्य 23 दिनांके जनिम लभत. अपि च 20-19 वर्षे ऑगस्ट मासस्य प्रथमे दिवसे तस्य निधनं संवृत्तम्. स सर्वदा जनानां

0: दृढ़म नहीं ददामि इति सः दृढतरम्। वाह अद्य कियन्तं कालं यावत् माम् न जले उपवेशितवान् चालितवान् तत्किमेतावत् अल्पेन धनेन। शृणु रे विगतायाम् यात्रायाम् मम मूकम् स्थविरम् जले त्वमपानुदः पातितः सः। स्थविरस्य मस्तके हानिः सञ्जाता, उपचारार्थम् महान् धनव्ययः अभवत्। को ददाति? तव जनका। उत्तरोत्तरम् तस्याः स्वरः आरोहन्निवासीत्। तूष्णीम् तूष्णीम् सः अवदत्। प्रथमम् धनम् देहि, तदनन्तरम् तूष्णीम्। अन्यथा? अन्यथा किम्? किम् करोषि? उन्मत्ते शबरी त्वम्, दारिद्र्यपहता, मत्कारणात् धनवती सञ्जाता, प्राप्ते धने अधुना लोभस्ते वर्धते। मदन्यः कस्त्वाम् पृच्छति? अपि च माम् अवमन्यसे? नैव ददामि इतोप्यधिकम्, गृहाण वा त्यज वा अहम् प्रतिनिवर्ते। इति सः। एवम् वा, तर्हि कथयामि ते यात्रिणः, धूर्तोऽयम् मामेव नर्मदाच्छद्मेन दर्शयति, छलयति च सर्वान्। अधुनैव गत्वा कथयामि, उच्चैः कथयामि, अरे नाहम् बिभेमि कस्मात्। इति सा प्रस्थिता उच्चैः किमपि किमपि प्रलपन्ति। अयि नर्मदे मातर, तूष्णीम् तिष्ठ, तूष्णीम् तिष्ठ, गृहाण गृहाण धनमिदम्। इति अधुना तस्य स्वरः अपहतः। देहि अपि च शृणु रे, आगामिन्याम् यात्रायाम् अन्यत्र कुत्रचित् दर्शनम् आयोजय। श्रुतन्नु? अन्यत्र कुत्रचित् दर्शन आयोजय, अत्र शैत्यम् माम् बाधते। नर्मदे हर, नर्मदे हर। इति
1: श्रोतुः, आताच आपण डॉक्टर भाग्यलता पाटसकर यांची संस्कृत कथा ऐकलीत। शीर्षक होतं नर्मदा परिक्रमा। श्रोतुः, आम्हाला खात्री आहे की ही कथा आणि आजचा हा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना आवडला असेलच। आपली प्रतिक्रिया जरूर कळवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल अॅड्रेसवर। याचबरोबर श्रोतुः, संस्कृत वाणी हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत। पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य होतं साक्षी जरंडीकर यांचं, कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
2: संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी ऐकत होतात। AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही। 4:07 होत आहेत। गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकूया। अष्टविनायक या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांबेकर यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत अनिल अरुण यांचं।

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

गीतबहार कार्यक्रमात शेवटी ऐकूया. आनंद भाटे यांनी गायलेलं स्वानंद किरकिरे यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे कौशल इनामदार यांनी आणि चित्रपट बालगंधर्व.

0: या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. 4:30 वाजलेले आहेत. मालिका विशेष या कार्यक्रमाअंतर्गत मालिका लावण्य रंग या मालिकेचा भाग 33 प्रसारित करत आहोत.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोत्यांनो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित 45 भाग आपण ऐकणार आहोत. आपण आतापर्यंत बघितलं की अनेक चित्रपटांच्या निर्मितीमध्ये राम कदम यांचा सहभाग होता. अनेक कलावंतांना त्यांनी चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे नवनवीन गायकांना देखील विविध गाण्यांमध्ये आपलं गाणं सादर करण्याची संधी दिली. गोपाळ टाकळकर यांच्याकडून पवळा या चित्रपटासाठी त्यांनी अनेक वेळेला संवाद लिहून घेतले. कारण प्रत्येक वेळेला त्यांनी संवाद लिहिले की त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी हवंय असं राम कदमांना वाटायचं. बऱ्याच वेळेला गोपाळ टाकळकर हे त्रासून जायचे. पण जसं की शांताराम बापू हे एखादी गोष्ट पूर्ण समाधान होईपर्यंत करायला लावायचे, तेच गुण राम कदम यांच्याकडे देखील आले होते. आणि राम कदमांनी देखील पवळा या चित्रपटाच्या संवादासाठी गोपाळ टाकळकर यांच्याकडून अनेक वेळेला संवाद बदलून घेतले. त्यामुळे काय झालं की पवळा चित्रपटाचे संवाद इतके अप्रतिम झाले होते. त्यावेळेला राम कदम टाकळकरांना म्हणायचे की पवळा जर चित्रपट प्रदर्शित झाला ना तर संवाद लेखनाचं प्रथम पारितोषिक तुम्हालाच मिळेल याची मी गॅरंटी देतो. राम कदमांबद्दल अधिक बोलण्यापूर्वी त्यांनी संगीतबद्ध केलेली एक ढंगदार लावणी आपण ऐकूया. छंदप्रीतीचा चित्रपटातली एक लावणी ऐकूया. आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये, रचना पी सावळाराम यांची आहे.

उमराव जान या हिंदी चित्रपटासाठी ज्याप्रमाणे अभिनेत्री रेखानं स्वतःचे दागिने वापरले होते असा उल्लेख आहे, त्याचप्रमाणे पवळा चित्रपटाची नायिका मेनका यांनी देखील जवळपास त्या काळामध्ये 25 ते 30 तोळे सोन्याचे दागिने, भरजरी शालू, पैठण्या हे सगळं पवळा चित्रपटासाठी वापरलं होतं। खरं तर मराठी चित्रपटातला हा एक विक्रमच म्हणावा लागेल। पवळा चित्रपटाच्या सगळ्या गाण्यांचं ध्वनिमुद्रण फेमस रेकॉर्डिंग रूममध्ये झालं, पण हा चित्रपट बराच काळ रेंगाळला, कारण त्यातल्या एका गाण्याचं ध्वनिमुद्रण राम कदमांनी घरीच केलं होतं आणि त्या गाण्याचं चित्रण करायचं राहून गेलं। दरम्यानच्या काळात या चित्रपटाचे निर्माते अरुण सिंहासने यांचं निधन झालं, त्यामुळं पवळा निर्मितीचं राम कदमांचं स्वप्न अपूर्णच राहिलं। पवळा चित्रपट अपूर्ण राहिल्यामुळं राम कदमांना थोडंसं वाईट वाटलं, ते नाराजही झाले आणि एक प्रकारची त्यांना विरक्ती आली। विजय कोंडके त्यानंतर त्यांना नवीन चित्रपटासाठी भेटले देखील, पण मुळातच नाराज झालेल्या राम कदमांनी त्यांना नकार दिला। त्याच्यानंतर श्रीनिवास भणंगे यांचा सुगंधा चित्रपट मात्र राम कदमांनी त्यांच्या प्रेमामुळे स्वीकारला खरा, पण राम कदम यांच्याकडून बऱ्याच वेळेला गाण्यांसाठी दिरंगाई होत होती आणि त्यामुळं स्वतः राम कदम यांनी तोच चित्रपट विलास अडकर यांच्याकडे संगीत देण्यासाठी सोपवला। पुढे काय झालं ते ऐकूया एका ढंगदार लावणीनंतर। आता 1982 साली आलेल्या कायग सखू चित्रपटातली एक लावणी आपण ऐकणार आहोत माधुरी पुरंदरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये।

0: अहो भाई काय हे टिकी टिकी टिकी टिकी लावलिया, अहो जरा तलवारीच्या धारवानी हो उद्या की
1: नाही मी भटीण नाही कोल्हाटीण हातावर भाकर थापीन।
0: मग हायस्तरी कोण
1: मराठ मोळी नार।

च्या मनात विचारायला की आपण काम बंद केलं तर आपल्या मिळकतीचं साधन काय, स्वतंत्र कार्यक्रम करणं आता त्या वयात झेपेल की नाही अशी त्यांना शंका होती. राम कदमांनी पूर्वी राम कदम प्रेझेंट्स या नावाचा एक ऑर्केस्ट्रा तयार केला होता. या ऑर्केस्ट्रामध्ये चंद्रशेखर गाडगिळांबरोबर ते गाणी सादर करत असत. पुढं अनेक कार्यक्रम झाल्यानंतर चंद्रशेखर गाडगिळ आणि राम कदम यांच्यातही जरा मतभेद झाले. त्यानंतर संगीतकार राम कदम यांनी स्वतःच आतापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या गाण्यांच्या चाली कशा सुचल्या हे सांगणारा एक कार्यक्रम स्टेजवर करायला सुरुवात केली. त्या कार्यक्रमाचं नावच होतं चाली कशा सुचतात. आता आपण ऐकूया पाटलाची सून या चित्रपटातली एक लावणी. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना सोलापूरचे कवी संजीव यांची आहे.

संगीतकार राम कदम हे विविध कार्यक्रम स्टेजवरती सादर करायचे. जसा त्यांचा चाली कशा सुचतात हा एक कार्यक्रम होता, तसाच राम कदम संगीत रजनी हाही कार्यक्रम त्यांनी सुरू केला होता. आणि या दोन्ही कार्यक्रमाचे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रयोगही झाले होते. याशिवाय मराठी चित्रपट संगीताचा इतिहास हा कार्यक्रम

0: देखील अगदी मराठी चित्रपटाच्या प्रारंभापासून आजपर्यंत संगीतामध्ये कसा काय बदल होत गेला हे प्रात्यक्षिकांसह राम कदम सादर करत असत. आणि या कार्यक्रमामध्ये साधारणपणे 60 ते 70 गाणी होती, अर्थात काही गाण्यांचे मुखडे ते गाऊन दाखवत, काहींचे अंतरे असत. पण आजपर्यंत एवढे ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम होत होते त्यामध्ये कोणत्याही ऑर्केस्ट्रामध्ये 70 गाणी गायली नसतील असा राम कदमांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. पाटलाची सून चित्रपटातलंच आणखीन एक गाणं आपण ऐकूया, आता लगीन माझं ठरलं ग.
1: अरे अरे अरे अरे अरे अरे अरे होय का ग, नको बोलू मला, नको भेटू मला, नको दाटू मला, नको खेटू मला.
2: आता

1990 साली पुण्यामध्ये गणेशोत्सवामध्ये राम कदम आणि त्यांच्या मित्रमंडळींनी पुना फेस्टिवल सुरू केलं. अर्थात या कार्यक्रमाचं राष्ट्रीय स्वरूप होतं आणि पहिल्याच वर्षी राम कदम यांनी मुजरा लोककलेचा हा कार्यक्रम सादर केला. दयानंद घोटकर या तरुण गायकाला त्यामध्ये त्यांनी शाहीर बनवलं आणि अकट विकट यासारखं पद त्याच्याकडून त्यांनी बसवून घेतलं. या कार्यक्रमामध्ये लावणीचे देखील अनेक प्रकार राम कदमांनी सादर केले होते. बैठकीच्या लावणीसाठी चौफुल्याच्या शोभा सातारकर आणि सरोज सातारकर या दोघीजणी गायन करायच्या आणि नृत्यही करायच्या. प्रत्यक्ष बोर्डावरची लावणी काय असते हे देखील या कार्यक्रमामुळे लोकांना कळू लागलं. शाहीर लहरी हैदर यांची आशुक माशुक ही पारंपरिक लावणी देखील या कार्यक्रमात सादर व्हायची आणि ती सादर करत असताना खूप मजा यायची असंही राम कदमांनी सांगितलेलं आहे. पाटलाची सून या चित्रपटातलं आणखीन एक गाणं, दगा दिला डोळ्यानं.

श्रोते हो, संध्याकाळचे 4:58 होत आहेत. मालिका विशेष या कार्यक्रमात आपण ऐकत होतात लावण्य रंग. अस्मिता वहिनीची दुसरी सभा आता सुरू होत आहे.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता सुरू होत आहे. सभेत सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आता ऐकूया थोड्याच वेळात ठळक बातम्या.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन करताना बोलत होते। युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते म्हणाले। आफ्रिकेत कांगोमधल्या इबोला या आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर गेला असून शेजारी देशांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे। कांगोमधला या आजाराचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा उद्रेक असून गेल्या आठवड्यात गुरुवारपर्यंत 3,605 रुग्णांची नोंद झाली तर या आजारामुळे आतापर्यंत 1,587 जण मृत्यूमुखी पडले आहेत। परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात भारतीय शेअर बाजारांमध्ये 20,200 कोटी रुपये गुंतवले आहेत। यापैकी 6,732 कोटींची गुंतवणूक शेअर बाजारातल्या खरेदीतून तर 13,468 कोटी रुपये प्राथमिक बाजारपेठेतून गुंतवले असल्याचं याबाबतच्या अहवालात म्हटलं आहे। तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं आहे। आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या 6व्या मानांकित थुई लिन एंग्युएनचा 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव केला। रत्नागिरी, साताऱ्याचा घाट परिसर आणि अकोला अमरावतीसह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वहिनी। श्रोते हो, संध्याकाळचे 5:01 आणि 59 सेकंद होत आहेत। आता ऐकूया कार्यक्रम नादब्रह्म। शास्त्रीय संगीताच्या नादब्रह्म या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कर्नाटक संगीत। सत्व श्रीनाथ यांचं बासरीवादन, राग आहे अमृतवर्षिणी बेगडा दरबारी कानडा, त्यांना व्हायोलिनवर साथ केली आहे कृष्णन नटराजन यांनी।

श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत होतात कर्नाटक संगीत. आताच आपण ऐकलं सत्व श्रीनाथ यांचं बासरीवादन. त्यांना व्हायोलिन साथ होती.

कृष्णन नटराजन यांची आणि मृदंगम साथ होती महेश परमेश्वरन यांची. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 आणि 10 सेकंद होत आहेत. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम युववाणी.

0: युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत, UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. सूत्रनिवेदन व निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्र यांचं. सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: हॅलो फ्रेंड्स, युववाणी कार्यक्रमात मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. फ्रेंड्स, आजच्या कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया.
2: हाय फ्रेंड्स, युवानी कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण परिश्रम, स्वतःच्या अडळ विश्वास याच्या बळावर जगातलं कोणतंही ध्येय असू दे, कितीही अवघड असू दे, ते सहजरित्या गाठता येतं याचं जिवंत उदाहरण हे आपल्या समोर बसलेलं आहे. देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेतील IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अर्थात वन विभागामध्ये देशातील 30व्या रँकवर त्यांची निवड झालेली आहे. ते सध्या कोल्हापूर प्री IAS सेंटरमध्ये मार्गदर्शक म्हणून आहेत. साताऱ्याच्या संस्कार भूमीत ते वाढलेले आहेत. नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी BBSC अँड AH ही पदवी संपादन केली आणि पशुवैद्यकीमधील फ्रीलान्स सर्जरी ते अगदी आवडीने करत होते आणि त्याचबरोबर UPSC चा अभ्यासही करत होते. असे आपले मित्र डॉक्टर ओमकार सुनील फडतरे आज आपल्या सोबत आहेत. त्यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नाही तर मेहनत, शिस्त, संयम आणि समाजाप्रती काहीतरी आपलं देणं आहे या बांधिलकीतून प्रवास त्यांनी केलेला आहे. या प्रवासातील अनुभव, आव्हाने, यशाचं योग्य नियोजन आणि भावी ध्येय या सर्व बाबींबद्दल ते आज आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत. तर अधिक वेळ न घालवता UPSC मधील IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मधील देशातील 30वी रँक मिळवणारे डॉक्टर ओमकार सर यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूयात. सर, आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये अगदी हार्दिक स्वागत आहे, मनापासून अभिनंदन सर.
3: खूप खूप धन्यवाद सर.
2: सर्वात प्रथम आपण UPSC करावी असं तुम्हाला का वाटलं?
3: सर, असं अचानक एके दिवशी माणूस उठतो आणि UPSC करायचा निर्णय घेतो असं नाहीये. अनेक कारण आहेत आणि एक प्राथमिक कारण मला वाटतं की पश्चिम महाराष्ट्रात मला वाटत असं एकही युवक आहे की ज्याच्या मनात कधी UPSC किंवा MPSC स्वप्न आलं नसेल. ते बहुतेक आपल्या मातीचं एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. तसं लहानपणापासून म्हणजे बऱ्याच गोष्टींसाठी मी भयंकर असं क्युरियस असायचो. की आता मी एक छोटा प्रसंग सांगायचा म्हटलं की वडूज म्हणून एक सातारा जिल्ह्यात एक शहर आहे, तिथे आम्ही वास्तव्यास होतो. तिथं साधी एक वीज मिळवायला आम्हाला एक वर्ष थांबावं लागलं, फक्त वीज कनेक्शन. म्हणजे लहानपणापासून वाटायचं की का बरं विलंब लागतो, कारण ते पैसे मागायचे. वडील म्हणायचे नाही, हे नाही जमणार. पण नंतर फक्त एक साधारण पूल दुरुस्त व्हायला 4-4 वर्ष का बरं लागतात. मला स्वतः जेव्हा ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं होता, वय वर्ष 18 झालं तेव्हा मी म्हटलं की नाही, मी कुठला 1 रुपया देणार नाही. एजंटचा फार त्यावेळी म्हणजे भयंकर प्रादुर्भाव होता. तर मी म्हटलं नाही, एजंट नाही देणार, मी ऑनलाईन करणार सगळं. तर मला त्यांनी रिपीट केलं, मला फेल केलं त्या परीक्षेत. की म्हटलं ठीक आहे, मी फेल होईन, पण जो सरळ मार्ग आहे त्याच मार्गाने मी लायसन्स काढणार. मग त्यासाठी मला 2 वर्ष लागली, कारण मी नागपूरवर येऊन साताऱ्यात वगैरे काढायचो. ह्यामुळे एक अर्थ वाटायचं की त्रास का होतो प्रशासनाचा, नागरिकाला प्रशासन आपल्या मदतीला आहे, त्रास द्यायला नाही. त्यावेळी म्हणजे असं UPSC काय डोक्यात नव्हतं. कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमध्ये अभ्यास वगैरे व्यवस्थित चालू होता, जे क्लिनिकल प्रॅक्टिस असायची ती सुरू होती. आणि त्यावेळी एक प्राध्यापक मला म्हणायचे की तू लीडर चांगला आहेस. मी जनरल सेक्रेटरी झालो फायनल इयरला कॉलेजचा,
2: GS.
3: तर तू इकडं प्रयत्न कर, कारण तुझ्याकडे ते पोटेन्शियल आहे, तर तुझंही कल्याण होईल, तुझ्यामुळे लोकांचं कल्याण होईल. कारण मी ते ऍक्टिव्ह फार जास्त होतो अभ्यासक्रमाव्यतिरिक्त. अभ्यासात चांगलाच होतो मी, म्हणजे त्यात काही वाद नाही, पण बाकीच्या गोष्टींमध्ये पण.

0: असं एक कॉलेजमधला एकही प्रांत नव्हता म्हणजे ज्यात माझा सहभाग नव्हता. आणि त्यात जर मुलांचे विद्यार्थ्यांचे जे कळकळीचे मुद्दे होते त्यासाठी तर मी भयंकर आग्रही असायचो. मला वाटायचं की आपल्यात ती एक ओढ आहे की स्वतःचा स्वार्थ म्हणजे काहीही न बाळगता फक्त दुसऱ्यासाठी काहीतरी काम करायची. ह्या सगळ्यांमुळे मग फायनल इयरला विचार केला. म्हणजे सगळे आमच्या अख्खी बॅच जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या एक्झामची एंट्रन्सची तयारी करत होती त्यावेळी मग फायनली विचार केला की इंटर्नशिपला असताना की आपण घेऊया रिस्क आणि करूया युपीएससी. अशा प्रकारे हा प्रवास सुरू झाला.
1: ओमकार सर, युपीएससी देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते, यामध्ये यश मिळाल्यानंतर तुमच्या काय भावना होत्या?
0: प्रामाणिकपणे सांगायचं गेलं तर मला कळालंच नाही नेमकं काय झालं की ज्यावेळी संध्याकाळी 7:30 वाजता साधारण यादी आली, ग्रुपवरती लिस्ट आली आणि मी गेली 5 वर्ष पूर्ण ह्या परीक्षेच्या 21 पासून मी ही परीक्षाच्या या सायकलमध्ये आहे. 4 अटेम्प्ट फॉरेस्टचे झालेले माझे आणि मी गेल्या वर्षात म्हणजे 2 इंटरव्ह्यूला वगैरे जाऊन आलेलो युपीएससीच्या. त्यामुळे जी पीडीएफ येते त्या पीडीएफ मध्ये माझं नाव टाकणे आणि नो मॅच फाउंड ह्याची मला सवय झाली की म्हटलं ह्यावेळी तसंच असणार. दरवेळी कसं माझ्या धाडस होत नव्हतं, नो मॅच फाउंड बघायचं मला कंटाळा आलेला. ह्यावेळी पण तशीच अपेक्षा होती की ह्यावेळी काय वेगळं झालं नसणार आहे, तरी पण म्हटलं तर बघूया एकदा नाव टाकून. तर तिथं OMKR टाईप केलं आणि दिसलं मला की 2 मॅच फाउंड असं आलं तिथं. म्हटलं यार देशात 2 ओंकार असतील का ह्या यादीत, म्हटलं यार एक तरी माझा असावं. बघितलं पहिलाच मी होतो.
1: अरे
0: तर मग त्यावेळी म्हणजे कळलं नाही की चल यादीत नाव आहे. लगेच आई वडिलांना कॉल केला, आईला कॉल केला, आईला कळालंच नाही. आईला म्हटलं की आई सिलेक्शन झालंय. ती म्हटली कशात झालंय? तिला म्हटलं अगं फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये रँक आलाय. तिला विश्वास बसेल ना खरं बोलतोय का तू? म्हटलं खरंच झालेला आहे. मग मित्रांचे कॉल यायला लागले, मग तिथून सुरू झालं. मग 2-3 दिवस काय कळत नव्हतं. त्यानंतर थोडस आता जरा मग ते पचायला वेळ लागला. मग आता कळलंय की चलो फायनली आपण प्रशासकीय व्यवस्थेमध्ये गेलेलो आहे.
1: सर, तुमचं बालपण ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला साताऱ्याच्या मातीमध्ये घडलेलं आहे, तर या बालपणाचे कोणते संस्कार आणि अनुभव आजच्या यशाच्या पाठीमागे आहेत असं तुम्हाला वाटतं?
0: सातारा म्हटलं की आपल्या समोर म्हणजे उभं राहतं ते राजधानी सातारा हे ऐकत आम्ही लहानच मोठं झालेलो आहे. त्यामुळे आमची इच्छा असो नसो कळत न कळत इतिहासाचे भयंकर संस्कार आमच्यावर झाले. मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं नव्हतं छत्रपती शाहू अकॅडमी, म्हणजे शाहू महाराज कोल्हापूरचं वेगळे, साताऱ्याचे संभाजीराजांचे जे पुत्र थोरले शाहू महाराज तर त्यांच्या नावानं ती शाळा होती आणि साताऱ्यातले जे महाराज आहेत तेच त्या शाळेचे व्यवस्थापक होते. त्यामुळं दर शनिवारी अजिंक्यतारा जो किल्ला आहे साताऱ्यातला तिथं जाणे आणि तिथं म्हणजे अजिंक्यताऱ्याची स्वच्छता मोहीम होती त्यात म्हणजे आम्ही पर्सनली खूप जास्त काम केलेलं आहे 7-8 वगैरे असताना. तर मग ह्यातून न कळत एक महाराजांचे फक्त शिकवणच आमच्या खानी पडत नव्हती तर आम्ही असं हातभार लावल्यामुळे असं वाटत होतं की आजच्या काळात आपण पण महाराजांच्या मावळ्यांपेक्षा काही कमी नाही. आणि म्हणजे आयडियल ज्याला म्हणतात शाळेत कंटिन्यू विचारलं जायचं तुमचं आयडियल कोण आहे, म्हणजे ना प्रत्येकाचाच आयडियल शिवाजी महाराज होते. पण त्याच्या पलीकडे ना मग हे वाटायचं की आजच्या काळात आपण महाराजांचं साठी म्हणजे मी काय करू शकतो. आता आपल्याला म्हणजे विचार तर त्यांच्या लहानपणापासून पण ऐकतोय, मी वेगळं काय करू शकतो त्यातून. तर त्यामुळे मग महाराज ऍज अ प्रशासक मला भयंकर आवडायचे. त्यामुळे इतिहासाची ओढ निर्माण झाली. मग आई वडील शिक्षक असल्यामुळे घरी पुस्तकांची काही कमतरता नव्हती, महाराजांची भरपूर पुस्तकं वाचली. मग ते त्यातलं महाराजांचा जो प्रशासकाचा जो अँगल आहे तो भयंकर आवडायचा. मग तिथून ती बीज रोवली गेली असं मला वाटतं की त्यामुळेच मग कॉलेजमध्ये असताना पण की लोकांसाठीच म्हणजे आपण झगडलं पाहिजे ही जी वृत्ती तयार झाली त्याच्या मागे ती महाराजांची शिकवण असं मला वाटतं.
1: सर, तुम्ही आताच म्हणला की तुमचे आई वडील शिक्षक होते, तर घरातील शैक्षणिक वातावरणाचं तुमच्या विचारविश्वावर आणि व्यक्तिमत्वावर कसा प्रभाव पडला?
0: सगळं श्रेय आई वडिलांचं आहे. जे काही आज इथं मी बसलेलो आहे त्याचं 100% श्रेय आई वडिलांचं आहे. म्हणजे त्याचं कारण म्हणजे हे फक्त सांगायचं म्हणून नाही पण शिस्त नावाचा जो प्रकार होता, आई वडील म्हणजे भयंकर शिस्तीचे शिक्षक होते ते. असं ऍज अ शिक्षक मी वडिलांना बघितलं नाही पण त्यांचे जे विद्यार्थी होते त्यांच्याकडून ऐकायचो. घरी पण अशी बोलायची परवानगी नव्हती की शांत बस. ते ज्या शाळेत जसे ते शिक्षक होते तसे घरातही आमच्यासाठी ते शिक्षकच होते. त्यांच्याकडून डिसिप्लिन हा जो प्रकार आहे ना ह्या म्हणायला लागला की सकाळी वेळेवर उठणे, वेळेवर झोपणे, अभ्यासाचं कसं करणे, हे जे नियोजन जे धडे मिळाले ना की फक्त अभ्यासच नाही एकूण तुमच्या आयुष्याचंच नियोजन किती सुरळीत पाहिजे की जर यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. मग प्लॅनिंगला किती महत्व दिलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट विदाऊट नियोजन कुठलीच गोष्ट तुम्ही आयुष्यात केली नाही पाहिजे हे सगळं आई वडिलांकडून दोघांकडून ते मिळत गेलं. आणि कदाचित त्यामुळेच आता युपीएससी सारख्या परीक्षेत तर सगळं महत्व प्लॅनिंगचंच आहे की तुमचं शेड्यूल कसं असतं ह्याच फक्त अभ्यासाचं नाही तर एकूण तुमच्या दिनचर्येचंच कसं वेळापत्रक तुम्ही ठरवता हे सगळे धडे लहानपणापासून आई वडिलांकडूनच मिळाले आणि त्याच हे देत काय.
1: शालेय जीवनामध्ये तुम्ही अभ्यासामध्ये सातत्य राखलंच होतं, तर या शालेय जीवनातील अशा काही आठवणी ज्या कटू असतील, गोड असतील,

0: ज्या मनामध्ये अजूनही आहेत, अशा कोणत्या आठवणी आहेत?
1: एक प्रसंग सांगतो मी शाळेतही 9वी 10वी स्कूल कॅप्टन होतो. तर त्यामुळे कसं झालं, म्हणजे आता प्रामाणिकपणे जर सांगायचं गेलं तर ते जे पौगंड अवस्था आपण ज्याला म्हणतो तशी होती ती. आणि शाळेत हुशार होतो, बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये चांगला होतो, त्यामुळे ना शिक्षकांचं विशेष लाडका होतो मी. त्याचा ना मी 10वीत असताना गैरफायदा घ्यायला लागलो. म्हणजे अभ्यास करत होतो पण शाळा बुडवणे ह्यासले काहीतरी प्रकार करायला लागलो मी. एका शिक्षिकेने ज्यांचा मी सगळ्यात फेवरेट होतो, त्यांनी अख्ख्या शाळेसमोर, मी स्कूल कॅप्टन असताना मला काय अंशिलात लगावलेली, तो मी शाळेत असताना पहिली ते 10वी पहिल्यांदा मार मी 10वीत खाल्लाय. मी कधीही मार नाही खाल्ला शिक्षकांचा, कारण मी सिन्सिअर कॅन्डिडेट होतो. 10वीत पहिल्यांदा मार खाल्ला आणि त्यावेळी म्हणजे मला कळलंच नाही की आत्ता झालंय काय आयुष्यात. ते बघायला अख्खी शाळा आलेली की कुणी मार खाल्लाय, हा माणूस मार कसा काय खाऊ शकतो. पण मी असं काही केलं नव्हतं, फक्त मी त्यांना कुठं तरी गाडीवर फिरताना दिसलेलो आणि त्यांना ते इन जनरल माय बिहेव्हिअर मधले काही चेंजेस वगैरे कळालेले. तर ती गोष्ट माझ्या खूप ध्यानात राहिली की जे तुम्ही बाकीच्या गोष्टीत चांगलं असतं पण तुम्ही जर चुकला ना तर तुमचं कान धरणार कोणतरी पाहिजे. घरी आई वडील होतेच पण शाळेत म्हणजे शिक्षकाची जागा दुसरं कोण घेऊ शकत नाही. आणि त्या प्रसंगानं मला ऍक्च्युअल जी थोडीफार सिन्सिअरिटी माझी कमी होत चाललेली त्याला परत त्यांनी ट्रॅकवर आणलं. तर तो प्रसंग असं मला विशेष लक्षात राहण्यासारखा आहे.
0: तुम्ही 11वी 12वी सायन्स केलं, 12वी सायन्स नंतर बरेचसे मार्ग होते, परंतु तुम्ही पशुवैद्यकीय क्षेत्रच निवडलं, तर हे पशुवैद्यकीय क्षेत्रच का निवडायचा विचार केला तुम्ही?
1: डॉक्टर बनावं असं मला म्हणजे 10वीत असताना वेगळं असं वाटायला लागलं की आपण डॉक्टर बनवा, कारण का ऍक्च्युअल सायन्स जेव्हा सुरू झालं 9वी 10वीत तर तेव्हा बायोलॉजीकडे एक नॅचरल कल दिसायला लागला. फिजिक्स केमिस्ट्री आवडत होतं पण बायोलॉजीकडे एक कल दिसायला लागला, त्यामुळे 11वी 12वी सायन्सच घेतलं. आणि मग 12वीत असताना आपण MBBSला ट्राय करू, त्यावेळी CET होती 200 मार्कांची, तर जनरलचं कॅन्डिडेट होतो मी आणि मला माहिती होतं की मार्क खूप जास्त लागतात कुठल्याही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळायला. त्यावेळी वेटरनरी वगैरे काही माहिती नव्हतं पण काही मार्क कमी पडले आणि मला म्हणजे ती आयडिया आली की MBBS तर आपल्याला नाही मिळू शकत, मग आता काय करायचं. BAMS PDS हे ऑप्शन होते, मला माहितच नव्हतं वेटरनरीचं काय. वडिलांना याची आयडिया होती, वडील म्हटले की वेटरनरीची एक डिग्री चांगली आहे, तुझ्या मार्कांवर तुला नागपूरचं चांगलं कॉलेज मिळेल, तर तू तिथं प्रवेश घ्यायचा. मग कधी ह्याच्या आधी वडिलांना कधी प्रश्न विचारले नव्हते, म्हटलं जर वडील म्हणतात ते बरोबर असेल. आणि रिपीट करणं हा जरा म्हणजे तो टायबू होता, म्हणजे 2015ची गोष्ट सांगतोय मी, तो टायबू होता त्याकडे की एक वर्ष घालवणं, म्हणजे म्हटलं ठीक आहे एक वर्ष गॅप घेण्यापेक्षा वडील म्हणतायत नागपूरला मिळतंय तर घेऊन टाकू. आणि मग अशा प्रकारे वेटरनरीला गेलो.
0: नागपूरला तुम्ही ऍडमिशन घेतलं, कॉलेजचे दिवस हे गोल्डन डेज मानले जातात आयुष्यातील, अगदी लक्षात राहतील मनात राहतील असे ते दिवस असतात. तर या BBSC आणि एच या पदवी दरम्यान अशा कोणत्या आठवणी आहेत की ज्या तुम्हाला अजूनही लक्षात आहेत?
1: सर जर 5.5 वर्षाची डिग्री होती माझी BBSC आणि एच, मला त्यातला प्रत्येक दिवस आठवणच आहे. म्हणजे अजूनही जर मला कधी विचारलं की इफ यू हॅव टू रिलीव्ह एनी ऑफ युअर पास्ट लाईफ, तर मी परत म्हणेन कॉलेजलाच जाईल. कारण का फर्स्ट इयर पासून अशी एक आठवण नाही, असंख्य आठवणी आहेत कॉलेज. म्हणजे फर्स्ट इयरला म्हणजे विशेष करून आमचं नागपूर कॉलेजचं जरा कल्चर स्ट्रिक्ट होतं की तिथं हेल्दी इंटरॅक्शन खूप जास्त असायचं सिनियर ज्युनियर मध्ये, तर त्यामुळे जी शिस्त कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला लागली म्हणजे त्यांनी जे व्यक्तिमत्व जे बदललं ना, मी आता एक किस्सा नाही सांगणार, मी इन जनरल ओव्हरऑल पर्सनॅलिटीज हे सांगतो की मी कधी पश्चिम महाराष्ट्र सोडला नव्हता आधी. पश्चिम महाराष्ट्र आणि जास्तीत जास्त मुंबई, एवढंच माझ्यासाठी महाराष्ट्र म्हणजे एवढंच होतं. मी नागपूरला गेलो तिथून थेट, मग मला माहितच नव्हतं आपल्याकडे जसं या भागामध्ये की विदर्भ मराठवाडा आपण जोड शब्द म्हणून वापरतो, आपल्याला माहितच नाही की तो भाग कसा आहे, तिथली माणसं कशी आहेत. मग जेव्हा नागपूरला गेलो आणि मग सगळे मित्र माझे मराठवाडा विदर्भातले, इकडची माणसं कमी होती तिथं, मी एकटाच होतो सातारा जिल्ह्यातला. मग मी माझी मैत्री त्यांच्याशी झाली, त्यांच्याशी बोलताना कळलं की महाराष्ट्र म्हणजे विविधता आपण ज्याला म्हणतो या देशाची, ती तिथं गेल्यावर कळली की जे जंगलातून गडचिरोली गोंदिया चंद्रपूरमधून जी मुलं आलेली त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे, मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातून जे आलेली त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे. आणि गव्हर्नमेंट कॉलेज म्हटलं ना की तिथं जास्त म्हणजे आर्थिक परिस्थिती ज्यांची कमकुवत आहे अशी जास्त लोक असतात. म्हणजे माझे आईवडील शिक्षक असल्यामुळे मी बरे होतो, म्हणजे श्रीमंत नव्हतो आम्ही पण चांगल्या परिस्थितीत होतो. पण जिथं शेतमजुराची मुलं बघितली, म्हणजे जे आई धुनी मंडी करते यांची मुलं बघितली, आणि आमच्याकडे म्हणजे युनिटीवर भयंकर जोर होता कॉलेजमध्ये, त्यामुळे त्यांच्या आणि आमच्यामध्ये कुठला फरक नव्हता. ह्या गोष्टीने मला जो एक दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू दिला ना की त्यांच्या भावना समजून घेणे, त्यांच्याकडे कम्पॅशनने बघणे, ह्यांनी जे संस्कार घडवले कॉलेजने, मग ह्यासाठी तर मी अजन्म ऋणी आहे त्या कॉलेजचं. कारण का बाकीच्या कॉलेजेसमध्ये कसं होतं की जे आर्थिक स्तरामध्ये जे विद्यार्थी बसत नाहीत, म्हणजे ते तुमचे

0: त्या मित्रांबद्दल काय सांगाल?
1: म्हणजे आता ते मित्र नाहीत राहिले, ते कुटुंब आहे माझं. मग मी जेव्हा पण आता कॉलेजमध्ये तर ठीक आहे, म्हणजे आम्ही मित्र होतोच, पण त्या मैत्रीची किंमत मला कॉलेज झाल्यानंतर खरं कळली. कारण का सगळे मित्र पोस्ट ग्रॅज्युएशनला गेले, चांगले जॉब लागले, पशुवैद्यकीय विकास अधिकारी म्हणून, पशुधन विकास अधिकारी म्हणून आज ते क्लास वनच्या पदावर संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. पण माझं इथं सिलेक्शन होत नव्हतं युपीएससीमध्ये. पण ते मला कायम म्हणायचे की ओमके काही येऊ दे, तू इकडे यायचं नाही, तू हेच करायचं, तू ह्यासाठीच म्हणलंय, तू हेच करायचं. एकही जण मला कधी म्हणलं नाही ठीक आहे आजचं नाही उद्या होईल, उद्या नाही परवा होईल, पण तुझं होणार 100%. मग काही मित्रांची लग्न व्हायला लागली, मग आपण असं ते मागं राहिल्याची भावना निर्माण होते ना, की अरे मागं राहिलो आपण, आपले मित्र पुढे जायला लागले, आयुष्याचं त्यांचं समोर सरकत आहे, मी तिथंच आहे अजून. त्यांनी जे खंबीर साथ दिली आणि यशाला खूप वापसतात, अपयशावेळी कोणी विचारत नाही तुम्हाला, पण असं कधी झालं नाही. जेव्हा रिझल्ट नाही यायचा, म्हणजे मित्रांचे मला सिलेक्ट झाल्यानंतर फोन कमी आले, सिलेक्ट नव्हतो होत मी त्यावेळी जास्त कॉल यायचे मला की ओमके कसं आहे ठीक आहे का. ते धाराशिवला जायचं, मी धाराशिवला काही काळ होतो, तर तिथं जाण्यामागे एक कारण तेच होतं की तू एकटा राहू नको इकडे, आम्ही मित्र काही सोबत होतो. तिथं मग मी पशुवैद्यकीयची सेवा बजावली तेव्हा. त्यामुळे अपयशात जी मित्रांनी साथ दिली त्यासाठी मी म्हणजे मित्रांचं ऋणी नसतं राहत कोण, पण तेच माझ्यासाठी म्हणजे सर्वस्व.
0: तुम्ही कॉलेजला असताना युपीएससी करायचं ठरवलं की कॉलेज झाल्यानंतर?
1: कॉलेजच्या फायनल इयरला इंटर्नशिप मध्ये असताना.
0: तर असं काय घडलं की शेवटच्या वर्षामध्ये इंटर्नशिपला असताना की आपण युपीएससीची तयारी करावी, हा नेमका विचार कसा आला तुमच्या मनामध्ये?
1: थर्ड इयरला असताना प्रत्येक जण हा विचार करतो की पोस्ट ग्रॅज्युएशनला डिपार्टमेंट कुठलं पाहिजे आपल्याला. माझ्याही डोक्यात तेच चालू होतं की माझा कल कशात आहे. मग फोर्थ इयर फायनल इयरमध्ये गेल्यावर ते सॉलिडिफाय होतं जे काय तुमचा विचार असेल तो. मी कायम हाच विचार करायचो, घरच्या म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य होतं मला, तुला वाटेल ते कर. मग मी हे विचार करायचो करिअर असं निवडलं पाहिजे की ज्यातून ते म्हणतात ना मेक पॅशन युअर प्रोफेशन,
0: समाधान.
1: हा ते की ज्यात खरं समाधान लावेल ना आणि मजा येईल असं काम करायचं. मी जे करत होतो त्यात मला मजा येत नव्हती असं नाही, म्हणजे भयंकर आवडतं मला मेडिकल प्रॅक्टिस, ही आवडीचीच गोष्ट आहे माझ्या. पण वाटत होतं की जो आपल्या पर्सनॅलिटीचा एक वेगळा अंग आहे की जो डायव्हर्सिटी मागतो ती मला कुठे मिळेल. तर मग ते त्यावेळी म्हणजे युपीएससीच कळलेलं की युपीएससी ही परीक्षा आहे, म्हणजे हे आपण करू शकतो. मग प्राध्यापक सांगणारे होते, म्हणजे आमच्या कॉलेजला कल्चर नव्हतं अजिबात युपीएससीचं, कुठला सिनियर कोण सिलेक्ट झाला नव्हता, कोणती अभ्यास करणारही नव्हतं. पण मग म्हटलं की हा एक प्रांत की जो आपण चोकळू शकतो. आणि प्राध्यापकांनी विशेष मला, म्हणजे मी आत्ता नाव घेतलं पाहिजे, डॉक्टर चेतक पंजभाई सर मेडिसिनचे आमचे प्रोफेसर होते, सुधीर कवेटकर सर आमचे न्यूट्रिशनचे प्रोफेसर होते, की ज्यांनी मला सांगितलं की तुझ्यात पोटेन्शियल आहे आणि हे असं वेस्ट नको होऊ देऊ, म्हणजे तू करशील. त्यांनी मला विचारलं की तुला काय करायचं, मी म्हटलं सर मला असं वाटतंय की मी शिक्षक चांगला होऊ शकतो, मला असं आवडतं लोकांशी संवाद साधायला शिकवायला. म्हणजे हो चांगला शिक्षक होशील, पण तू हा विचार कर तू त्यापेक्षा चांगला आयएएस होशील. त्यांनी खरं म्हणजे त्यांनी मला फोर्सच केला एका प्रकारे की तू हेच कर, कितीही वर्ष लागू दे, पीएचडी करून असिस्टंट प्रोफेसर व्हायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात तू आयएएस होशील. मग अशा काही घटना घडत गेल्या की ज्याच्यामुळे मी इकडे वळलो.
0: कॉलेज झाल्यानंतर तुम्ही फ्रीलान्स सर्जरी आणि फिजिशियन म्हणून काम करत होता, तर तो अनुभव कसा होता आणि त्या अनुभवाचा या तुमच्या युपीएससी परीक्षेमध्ये अगदी इंटरव्ह्यू पर्यंत तुम्हाला वैयक्तिक अनुभव कसा आला आणि फायदा कसा झाला?
1: सर युपीएससीचा अभ्यास करताना ना, म्हणजे आपण सगळे ऐकतो की सर्वमान्य एक 8-10 तास तर करावाच लागतो, खोलीत बंद करून घ्यावं लागतं, हे सगळं खरे, हे सगळं मीही करत होतो. पण ह्या सगळ्या एका पॉईंट नंतर म्हणजे त्याचं प्रेशरच जास्त येतं तुम्हाला की बाहेर गेलं पाहिजे काही, अभ्यास म्हणजे किती काळ करणार ना, ह्युमनली इम्पॉसिबल आहेत काही गोष्टी. एक वर्ष दररोज 10 तास तुम्ही नाही अभ्यास करू शकत, 300-500 दिवस करूच नाही, इम्पॉसिबल आहेत. ह्यासाठी काहीतरी वेगळं पाहिजे तुम्हाला करता यावं, आणि ते बेस्ट होतं की ते माझं क्वालिफिकेशन. त्यामुळे मग मी दिल्लीला काही काळ होतो, क्लास नाही केला म्हणता पण अभ्यास करायला मी दिल्लीला होतो. मग तिथं असताना पण जे आमच्या घरमालकांचं एक कुत्रं होतं, मी त्याच्याकडे जा त्याची ट्रीटमेंट कर, मग घरमालक भाडं कमी करून द्यायचे, अशा काही गोष्टी. मग दिल्ली जे भटके कुत्रे होते जे ते त्रास देत होते, मला स्वतः एक कुत्रं चावलं त्यावेळी, मग ती त्याची गाडी बोलव, त्यांच्यासोबत त्या कुत्र्यांची सर्जरी कर, अशा गोष्टी घडल्या. त्यामुळे असं वाटत होतं की मी युपीएससीच नाही करत की जे माझं क्वालिफिकेशन आहे त्याचा पण काहीतरी उपयोग करतो. आणि नंतर मग जेव्हा लंपी स्किन डिसीज ही जी साथ महाराष्ट्रात आली आणि ओव्हरऑल देशभरातच आली, मग एकूण पैशावधकांची कमी होती, भरपूर जणांवर दगावत होती त्या आजारामध्ये, तर म्हटलं मग मी काहीतरी करू शकतो त्यात. आणि सलग 2 प्रिलिम्स मी फेल झालेलो त्याकाळी, आणि मला असं डिप्रेशन आलेलं, म्हटलं ह्यातून जर बाहेर पडायचं असेल तर माणसांमध्ये गेलं पाहिजे. त्यांनी मला वाचवलं सिव्हिल सर्व्हिस.

0: चे 2 आणि फॉरेस्ट सर्व्हिसचा 1, असे मी एकूण युपीएससीचे 3 इंटरव्ह्यू दिले. म्हणजे ते जे बीएससी भवन आहे तिथे मी 3 वेळा जाऊन आलेलो आहे, आणि तिन्ही वेळा म्हणजे अर्धा तासाचा एक इंटरव्ह्यू चालतो. तिन्ही वेळा माझा अख्खा इंटरव्ह्यू हा व्हेटरनरीवरच गेलेला आहे. कारण का तेच जे मी आता सांगतोय ते तिथं एक मेन्शनही होतं त्या फॉर्म मध्ये मी लिहिलेलं की माझं ऑप्शनल पण व्हेटरनरी सायन्सच आहे, ग्रॅज्युएशन तेच, नंतर मी असं फ्रीलान्स काम पण करतो. त्यामुळे मोस्टली प्रश्न त्याच्यावर गेले आणि प्रामाणिकपणा दिसतो त्यांना की तुम्ही जे सांगताय ते पटतं समोरच्याला. मग त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये तर विशेष फायदा मला माझ्या बॅकग्राऊंडचा झाला.
1: तुम्ही आता सांगितलं की दिल्लीमध्ये बऱ्याचशा भटक्या कुत्र्यांच्या सर्जरी तुम्ही केल्या, तर तो अनुभव कसा होता?
0: विद्यार्थ्याला ना एक फॅमिली सस्टेन करेल एवढं तुम्ही फक्त सर्जरीतून पैसे कमवू शकता. आणि तो अनुभव म्हणजे मला हे माहिती होतं की हे मला पूर्ण वेळ करायचं नाही. ते काय झालं, मला स्वतः कुत्रा चावलं आणि काहीच मी त्याला प्रोक न करता कुत्रा मला चावला. याचा अर्थ म्हटलं हे रेबिट डॉग आहे, म्हणजे ह्याला रेबिट झालेला कुत्रा आहे, म्हटलं ह्याची शस्त्रक्रिया झालीच पाहिजे. पण मग त्या रेबिट डॉगची शस्त्रक्रिया नाही होऊ शकत. मग मी बाकीचे जे कुत्रे होते गल्लीतले त्यांच्या ती गाडी बोलवली महापालिकेला सांगून, त्या गाडीत बसून गेलो आणि मी खूप शस्त्रक्रिया नाही, तिथे फक्त एक दिवस होतो, एक दिवसच केलं मी. माझं समाधान झालं की चल मी काहीतरी केलं. कारण पण आपलं मेन हे काय युपीएससी, तर त्यामुळे मग ते लगेच परत आलो. फक्त त्याचं मला हे काय झालं की मी जे शिकलोय कॉलेजमध्ये ते अजूनही आहे माझ्यात, एवढं मला जाणवलं की अजून विसरलं नाही सर्जरी कशी करायची.
2: फ्रेंड्स, आताच आपण युपीएससी परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकला. फ्रेंड्स, आणखी बऱ्याचशा प्रेरणादायी गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या. त्यांचा हा प्रवास कसा झाला हे आपल्याला जाणून घ्यायचंय. पण आकाशवाणी कोल्हापूर निर्मित पुढच्या युववाणी या कार्यक्रमात म्हणजेच 16 ऑगस्टला

तर फ्रेंड्स, आजच्या कार्यक्रमाची वेळ इथंच संपतीये. युवावाणी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युवावाणी कार्यक्रमात. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो आपण ऐकत होतात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांची मुलाखत. या आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 5:56 आणि 40 सेकंद होत आहेत. ठीक 6 वाजता आपण ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या.
1: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
2: ते आणि कशाला,
1: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
2: अजब आहे.
1: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3व्या भागात.
2: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AR ऍप आणि वेव्ह OTT प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन.
3: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार 0 बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
4: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काही आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो. त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहितीये.
3: तेव्हा अवश्य ऐका शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुडकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
5: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
6: नाही रे, राहिलच बघ.
5: मग ऐकायचंय?
6: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
5: अगं युट्यूब वर.
6: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
5: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
6: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
5: तेव्हा श्रोते हो आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
1: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
2: ते आणि कशाला,
1: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
2: अजब आहे.
1: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3व्या भागात.
2: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AR ऍप आणि वेव्ह OTT प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन.

कार्यक्रमात यानंतर पुढे ऐकूया माझा पती करोडपती या चित्रपटातील हे गीत. गायला आहे सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांनी. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. गीतकार आहेत शांताराम नांदगावकर.

0: गंमतजंमत या कार्यक्रमात आज ऐकूया गप्पा पुस्तक वाचन या विषयावर. सहभागी होत आहे पृथा मणेरीकर.
1: नमस्कार बालमित्रांनो, मी प्रतिभाताई तुमच्या सगळ्यांचं आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? छान ना? असणारच, कारण मस्त पाऊस जो पडतोय बालमित्रांनो, पाऊस हा शब्द जरी आपल्या कानावर पडला ना की आपल्या डोळ्यासमोर काय येतं बरं? छान हिरवीगार झाडी, रिमझिम सरी, कागदी होड्या, आणि हो कागदी होड्या पाण्यात सोडताना मिळणारा आनंद, हो ना? मित्रांनो, पावसाबद्दल तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगू का? आपल्याला वाटतं ढग खूप हलके असतात, पण प्रत्यक्षात एका मोठ्या पावसाच्या ढगाचं वजन हजारो हत्तींच्या वजना इतकं असू शकतं. तरीही ते आकाशात तरंगत राहतात, कारण ते अगदी लहान लहान पाण्याच्या थेंबांनी बनलेले असतात. आणखी एक गंमत म्हणजे पावसानंतर आकाशात दिसणारं सुंदर इंद्रधनुष्य. सप्तरंगी खूप सुंदर रंग असतात त्यात, हो ना? हे इंद्रधनुष्य सूर्यप्रकाश आणि पावसाच्या थेंबांच्या मदतीने तयार होतं, आणि म्हणूनच पाऊस आणि ऊन एकाच वेळी असेल तर हे इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळतं बरं का? मित्रांनो, ह्या आपल्या झाल्या पावसाच्या गप्पा, पण आपण एक छानसं पावसाचं गाणं सुद्धा ऐकूया का?

0: वा वा वा, किती छान गाणं होतं नाही. मित्रांनो, आज आपल्या भेटीला आलीये एक अतिशय गोड, हुशार आणि प्रेरणादायी चिमुकली. चिमुकलीच, कारण तिचं वय फक्त 5 वर्ष आहे, पण पुस्तकांवरचं तिचं प्रेम मात्र अफाट आहे. एवढ्या लहान वयात तिने 50 अधिक मराठी पुस्तकं वाचली आहेत. मोबाईल आणि टीव्हीपेक्षा पुस्तकांना मित्र मानणाऱ्या या छोट्या वाचकासोबत आज आपण छान गप्पा मारणार आहोत. चला तर मग, मला तुझं नाव सांगतेस?
1: पृथा स्वरूप मणेरीकर.
0: पृथा, तुझं आमच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
0: पृथा, तुला पुस्तक वाचायला आवडतात ना?
1: हो.
0: मग पुस्तक वाचण्याची आवड कशी तुला लागली?
1: लहानपणी माझे आई बाबा मला गोष्टी सांगायचे, त्यातून मला कळलं की पुस्तक वाचली तर अजून छान गोष्टी कळतील.
0: वा, मग तू गोष्टी वाचतेस?
1: हो.
0: तू आतापर्यंत किती पुस्तकं वाचलीस पृथा?
1: मी ती मोजली नाही म्हणून सांगू नाही शकत. माझी आई म्हणते 20-25 तरी वाचली आहे.
0: हो, बर, छानच. तुला मराठी पुस्तकच आवडतात का की इतरही वाचतेस?
1: मराठीच.
0: मराठीच वाचतेस? बर, मग सर्वात आवडतं पुस्तक कोणतं आहे ग तुझं?
1: गौरी प्रभू.
0: बर, त्या पुस्तकाबद्दल काही सांगू शकशील का?
1: ठीक आहे,
0: सांग ना.
1: माझ्या सुट्टीच्या गमती जमती मी माझ्या गौरी मावशीला सांगायची. मग गौरी मावशीने गोष्टींचा संच केला आणि त्यातून पुस्तक तयार केलं आणि त्याचं नाव पडलं पृथाची सुट्टी.
0: म्हणजे तुझ्या नावाचंच पुस्तक आहे तर. वा, मग त्यात काय आहे, गोष्टी आहेत का?
1: होय.
0: मग त्यातली एखादी गोष्ट सांगतेस का तू?
1: ठीक आहे, मी त्यातला थोडा भाग वाचून दाखवू का?
0: गोष्टीतला?
1: हो
0: हो, चालेल, दाखव ना वाचून.
1: गोष्टीचं नाव आहे पृथाचे मित्र मंगू आणि गुंड्या. पृथाला आजी आजोबांचे घर फार आवडतं. मुंबईतील घरही छानच आहे, पण अगदी एवढंच. बाई बिल्डिंग मधून खाली उतरलं की नुसते रस्तेच रस्ते, काड्याच काड्या. आजी आजोबांचं घर तसं नाही, मोठं घर, घरापुढे केवढं तरी मोठं अंगण, घरामागे बाग आणि बागेत झाडच झाड. पृथा सापडतच नाही कोणाला एका जागी. घरातून अंगणात, अंगणातून बागेत, बागेतून मंडीवर, आणि सगळी मोठी माणसं पळत आहेत पृथाच्या मागे मागे, पण फक्त हुंडायला मिळत नाही. म्हणून हा आवडतं पृथाला ते घर. तिथं तिची जिवलग मैत्रीण राहते मंगू आणि एक उडान टप्पू मित्र सुद्धा राहतो गुंड्या. या दोघांची पृथाशी आणि पृथाची या दोघांची घट्ट मैत्री आहे. गुंड्या तर पृथाला 1 मिनिटही सोडत नाही. पृथा येणार असली की त्याला बरोबर समजतं. आजी म्हणते त्याला वास लागतो की सगळ्या बातम्यांचा.
0: वा वा, छानच होतं. तुला ही गोष्ट आवडते का?
1: हो.
0: बरं, मला सांग पृथा, तू कोणत्या प्रकारच्या गोष्टी जास्त वाचतेस? म्हणजे कोणत्या प्रकारच्या गोष्टी तुला वाचायला जास्त आवडतात? म्हणजे परिकथा असतात हो ना, किंवा मग प्राण्यांच्या गोष्टी असतात, किंवा बोधकथा असतात, तर तुला कोणत्या प्रकारची कथा वाचायला आवडते?
1: पंचतंत्राच्या परिकथा, श्रीकृष्णांच्या, शिवाजींच्या, रामायण आणि महाभारत.
0: वा वा वा, म्हणजे तू शिवाजी महाराजांच्या सुद्धा कथा वाचतेस आणि रामायणातल्या, श्रीकृष्णाच्या पण. मग आज तू आम्हाला कोणती गोष्ट सांगणार आहेस?
1: पंचतंत्रातली गोष्ट तुम्हाला सांगू का?
0: हो.
1: गोष्टीचं नाव आहे सुंदरता की उपयोगिता. एक होता मोर, त्याला स्वतःच्या सौंदर्याचा खूप गर्व होता. त्याला वाटे की सगळ्या पक्ष्यांमध्ये आपणच सुंदर. तो रोज नदीकाठी जाऊन नदीत आपले प्रतिबिंब पाहत व खुश होत. एके दिवशी त्याला नदीकाठी सारस पक्षी दिसला. तो सारशाला पाहून उपेक्षेने तोंड फिरवले. सारसाचा अपमान करून तो म्हणाला, तू एकदम

0: पांढरा शुभ्र पक्षी आहे. पंख पण तुझ्यासा अरे फिकट पांढऱ्या कपड्यासारखे आहेत. माझे बघ कसे सौंदर्य छान आहेत. सारस म्हणाला, हो मित्राला तुझे खरे आहेत, पण सुंदरता जास्त महत्वाची नसते. मी माझ्या पंखाने उंच उडू शकतो बघ हा. असे म्हणून सारस उंच आकाशात झेप घेतली व उडू लागला. मोर जमिनीवरच राहून त्याला पाहू लागला. मोराला कळले की उपयोगिता जास्त महत्वाची असते, सुंदरता नसते.
1: किती छान. आपल्याला ह्या छान छान ज्या गोष्टी असतात त्यातून किती शिकायला मिळतं ना. पृथा, तू आता पंचतंत्रातली आम्हाला गोष्ट सांगितली, छान होती गोष्ट. पण मग मला सांग, तुला पंचतंत्रातल्या गोष्टी वाचायला का आवडतात बरं?
0: कारण त्यात पशु पक्ष्यांच्या असतात गोष्टी आणि प्रत्येक गोष्टीतून एक एक बोध शिकायला मिळतो.
1: बरोबर. पृथा, तुला, तू म्हणतेस की तुला वाचनाची आवड आहे, हो ना? पुस्तकं वाचतेस तू, तर मग रोज किती वेळ पुस्तकं वाचतेस तू?
0: मी शाळेतून घरी आल्यावर वाचते, किंवा रात्री झोपताना वाचते, कंटाळा आल्यावर वाचते.
1: मग तू कंटाळा आल्यावर मोबाईल पाहत नाहीस? नाही. मग काय, गोष्टी वाचायला आवडतात. वा छान. आणि मग आई सुद्धा वाचून दाखवते का ग तुला गोष्टी?
0: बाबा,
1: बाबा वाचून दाखवतात.
0: म्हणजे त्यांच्या मनाची गोष्ट असेल त्यातील सांगतात ते.
1: हा, म्हणजे पुस्तकातून वाचून दाखवतात की त्यांच्या मनानेच गोष्ट सांगतात?
0: त्यांच्या मनाने.
1: वा छान. आणि मग आता हे तुझी पुस्तकं वाचतेस की नाही, वेगवेगळी पुस्तकं वाचतेस, तर ही पुस्तकं जेव्हा तू वाचतेस तर तुला यातून काय नवीन शिकायला मिळतं पृथा?
0: जेव्हा पंचतंत्रातली गोष्टी वाचतात त्यात पशु पक्ष्यांच्या गोष्टी असतात आणि प्रत्येक गोष्टीतून एक एक बोध मिळतो. परिकथाच्या गोष्टी मध्ये जलपरीच्या, राजकुमारी राजाराणीच्या खूप छान गोष्टी असतात. श्रीकृष्णांच्या गोष्टीमधून प्रेम, धाडस आणि चांगले संस्कार शिकायला मिळतात.
1: बरोबर, छान. बरं मला सांग पृथा, तुझे आवडते लेखक कोण आहेत?
0: विमल वाणी आणि गौरी प्रभू.
1: बरं. आणि मग तू पुस्तकं वाचतेस तर त्यामध्ये एखाद्या पुस्तकातलं पात्र किंवा एक व्यक्ती असते किंवा एखादा मुलगा मुलगी त्यात त्या गोष्टीमध्ये असते, तर असं कोणतं पात्र तुला आवडतं?
0: मला श्रीकृष्णांच्या गोष्टी आवडतात आणि मला त्यात श्रीकृष्ण हे पात्र खूप आवडतं. त्याने कंसाचा वध केलेला, कालिया मर्दन केलेलं आणि त्याने जेव्हा देवकीने त्याला जन्म दिला होता तेव्हा त्याला कोकुळात ठेवलं होतं. महाभारतात माझी दोन महाभारत, एका महाभारतात ते दिलंय.
1: हो, मग कोणती गोष्ट आवडते तुला श्रीकृष्णाची?
0: कंसाचा वध.
1: मग तू गोष्ट सांगू शकतेस का ती आम्हाला?
0: देवकीचे सात पुत्र कंसाने मारली होती. जेव्हा आठवा पुत्र जन्मला तेव्हा बाहेर जोरदार पाऊस पडत होता. तेव्हा सगळेजण गार झोपले आणि कारागृहाचं दार उघडं झालं. वसुदेवने त्याला टोपलीत ठेवले आणि तो गोकुळाकडे निघाला. जेव्हा तो गोकुळात पोचला तेव्हा नंदाने वसुदेवच्या बाळाला त्याच्या पत्नीजवळ ठेवले, यशोदाजवळ, आणि यशोदेच्या कन्येला वसुदेवच्या ताब्यात दिले. मग वसुदेव त्याला घेऊन घरी आला तेव्हा बालिका रडू लागली. हे रडणं ऐकून सगळेजण जागे झाले. त्यांनी ताकता ही बातमी कंसाला सांगितली. कंस जेव्हा कारागृहात आला तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. त्याला वाटले की ही बालिका कशी मला ठार मारू शकते. मग तो तिला उचलायला गेला तेव्हा ती बालिका अदृश्य झाली आणि आकाशवाणी झाली. ते म्हणाले, कौस, तुझा मृत्यू करणारा मुलगा आधी जन्मलेला आहे. ऐकून कौस रागावला आणि मग त्याने श्रीकृष्णाने बलरामाला आपल्याजवळ युद्धाला बोलावले. जेव्हा ते युद्धास आले तेव्हा कंसाने त्यांच्यावरती एक हत्ती सोडला. श्रीकृष्णाने ताकदात त्या हत्तीला मारले आणि मग तो म्हणाला, मामा, तुमचा मृत्यू जवळ येत आहे. मग त्याने कंसाला युद्धाचे आव्हान दिले आणि

0: तू आता जाता जाता आपल्या बालमित्रांना काय सांगशील बरं?
1: मी सांगू इच्छिते खूप पुस्तक वाचा, त्यातून खूप काय छान छान शिकून घ्या.
0: वा,
1: जाता जाता मी एक तुम्हाला कविता म्हणून दाखवते. कवितेचं नाव आहे कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रखो में साहस बढ़ता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
0: वाह, खूपच छान पृथा. तर बालमित्रांनो, ही होती आपली बालमैत्रीण पृथा मणेरीकर. पृथा, एवढ्या लहान वयात तू इतकी छान पुस्तकं वाचतीयेस ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुझ्या या वाचनाच्या आवडीमुळे अनेक मुलांना, आज त्यांनी तुला ऐकलंय तर त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप मनपूर्वक शुभेच्छा. अशीच पुस्तकांशी मैत्री जप आणि खूप मोठी हो. तू आज आमच्या कार्यक्रमात आलीस, छान आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार.
1: धन्यवाद.

0: बालमित्रांनो, आत्ताच आपण आपली बालमैत्रीण पृथा मणेरीकर हिच्याशी छान गप्पा मारल्या. बरंय तर बालदोस्तांनो, आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन बालदोस्तांसह आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवालेकर आम्ही आपला निरोप घेतोय. बाय.
1: गंमत जम्मत.

गंमत जंमत या छोट्या दोस्तांसाठीच्या कार्यक्रमात आता आपण ऐकलं गप्पा. सहभाग होता पृथा मणेरीकर हिचा. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 858 हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:56 होत आहेत. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. ह्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील.

0: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
1: श्रोते हो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
0: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात
1: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वर वनिता मंडळ.
2: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
3: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात एक एक

0: करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
1: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही आरक्रिया लाइफ इससे बेहतर कुछ नहीं.
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
3: प्लेटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपर फास्ट एक्सप्रेस के यात्रियों.
4: आई एम हियर.
5: ताई तुला नहीं हला, मोबाइल चार्ज करायचा होता.
4: तुझं डोकं चार्ज कर.
5: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
4: पाहिलंस
5: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
4: बुद्धू सुधर जरा.
5: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा. बाय बाय. RBI सांगते
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
7: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
8: नाही रे, राहिलच बघ.
7: मग ऐकायचंय?
8: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
7: अगं युट्यूबवर.
8: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
7: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणा, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
8: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
7: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर देण्याचं मुख्यमंत्र्यांचं शैक्षणिक संस्थांना आवाहन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज समारोप. आणि राज्याच्या विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणं भरली. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते म्हणाले. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानसाधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील अशी ग्वाहीही प्रधानमंत्र्यांनी दिली.
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला संस्कृति स्पोर्ट्स मेडिटेशन अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे. 100 मजबूत स्टेप्स.
0: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. शैक्षणिक संस्थांनी नोकऱ्यांचं बदलतं स्वरूप लक्षात घेऊन रोजगारक्षम, अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज, कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर द्यावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं रामदेव बाबा विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ज्ञाननिर्मिती, संशोधन आणि नाविन्य यांचा केंद्रबिंदू म्हणून विद्यापीठांची भूमिका अतिशय महत्वाची ठरते असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आता जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला गवसणी घालत आहे. जग आता 6व्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर असून रोबोटिक्स, डीप टेक, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान यात प्रमुख भूमिका बजावतील असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठीही केला जात असून आरोग्य सेवांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रालाही AI तंत्रज्ञानाचा लाभ झाला आहे हे निश्चितच

0: स्वागतार्ह आहे असं त्यांनी सांगितलं. जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रत्नागिरीत केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानची बिरात ते बोलत होते. आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी, त्यानंतर फेरफार हे या कायद्याचं तत्व असेल अशी माहिती त्यांनी दिली.
1: जेणेकरून जनतेची मालमत्ता निश्चित करून देणे, यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड निरस्त होतील. फक्त आत्ता जमिनीचा मालक कोण आहे, त्या मालकाचं नाव असेल सीटीएस वर, त्या मालकाचा फोटो असेल, क्यूआर कोड असेल ज्यातनं लोकेशन माहीत होईल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर त्याची रेडी रेकनर व्हॅल्यू असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर भूमी अभिलेखचा नकाशा असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर नगरपालिकेनं दिलेला बांधकामाचा नकाशा असेल, एकाच प्रॉपर्टी कार्डवर पासपोर्ट सारख्या सर्व एंट्री असतील, आणि असं प्रॉपर्टी कार्ड या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला लँड टायटलिंग कायदा आणून आम्ही देण्याचा विचार करतो आहे.
0: समाजातल्या शेवटच्या घटकासाठी सरकारनं काम करायला हवं. लोकांनी सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याऐवजी कार्यालयं लोकांपर्यंत पोहोचायला हवीत हीच शासनाची भूमिका आहे असं ते म्हणाले. महसूल विभाग हा सर्वसामान्यांच्या आयुष्याशी जोडलेला असून सर्वांना न्याय द्यायचं काम करतो असं त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या आज बारामती इथं बोलत होत्या. भंडारा जिल्ह्यात आयोजित शिबिराचं उद्घाटन गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते झालं. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आयोजित शिबिरात 13,800 नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला, तर अनेक प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16, 21-16 असा सरळ गेम्समध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आंबोली पावसाळी मॅरेथॉन स्पर्धेत 21 किलोमीटरमध्ये पुरुष गटाचं विजेतेपद चैतन्य रुपनर यानं तर महिला गटाचं विजेतेपद साक्षी पवार हिनं पटकावलं आहे. 700 जास्त स्पर्धकांनी यात भाग घेतला. सह्याद्री अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आणि सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. देशाच्या अर्थव्यवस्थेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 60% वाढ होईल असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक पतधोरण बैठकीच्या आधी काल प्रसिद्ध झालेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. मजबूत आर्थिक निर्देशांक, औद्योगिक क्षेत्रात झालेल्या सुधारणा आणि निर्यातीतली वाढ यामुळे या आधीच्या अंदाजांपेक्षा ही वाढ अधिक असल्याचं अहवालात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे जागतिक परिस्थिती अजूनही अस्थिर आहे, मात्र भारताच्या अर्थव्यवस्थेनं या परिस्थितीला चांगलं तोंड दिलं आहे असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. येत्या काही महिन्यांमध्ये अनुकूल मान्सूनमुळे आर्थिक उलाढाली वाढतील असा अंदाज यात व्यक्त केला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात उद्यापासून क्लोजिंग ऑक्शन सेशनद्वारे अंतिम किंमत निश्चित करण्याची एक नवी पद्धत सुरू केली जाणार आहे. या नवीन प्रणालीमुळे रोखे बाजारात पात्र असलेल्या फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारच्या स्टॉकच्या किमती ठरवण्याच्या पद्धतीत बदल होईल. किंमत निश्चितीची प्रक्रिया सुधारणं आणि भारतीय बाजारांना जागतिक पद्धतींशी जुळवण्यासाठी मदत करणं हा यामागचा उद्देश आहे. राज्याच्या विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक धरणं भरली आहेत. सोलापूर जिल्ह्यातलं उजनी धरण 100% भरलं असून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या

सुमारे 100 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. वीर धरणातून नीरा नदीत सुमारे 14,000 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यात खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीनही धरणं 100% भरली असून टेमघर धरणाचा पाणीसाठा 93% पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधून होणारा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवला जात आहे. मुठा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी खूप जोरदार ते जोरदार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात बऱ्याच, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उद्या राज्यातल्या चारही विभागांमध्ये पावसाची शक्यता असून कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर देण्याचं मुख्यमंत्र्यांचं शैक्षणिक संस्थांना आवाहन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि राज्याच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे धरणं भरू लागली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: खऱ्या नोट्याशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी? केस गळण्याची कारणं कोणती? कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो?
4: श्रोतेहो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायलिंग कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि STD कोड 022.
3: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात
4: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वर वनिता मंडळ.
5: अगं, कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
6: ते आणि कशाला,
5: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
6: अजब आहे.
5: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3 भागात.
6: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन.
4: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
6: नाही रे, राहिलच बघ.
4: मग ऐकायचंय?
6: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
4: अगं, युट्यूब वर.
6: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वरही आले?
4: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
6: हा हा हा, हे बघ, मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
4: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
5: अगं, कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
6: ते आणि कशाला,
5: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
6: अजब आहे.
5: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3 भागात.
6: तेव्हा अवश्य

0: अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआर ऍप आणि वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन.
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूब वर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वरही आले.
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ, मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
3: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:14 आणि 35 सेकंद होत आहेत. ठीक 7:15 वाजता आपण ऐकणार आहोत वृत्तविशेष.

0: नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे, समाजाचे, राष्ट्राचे नुकसान करणारे एक संकट आहे. त्यामुळे या संकटाचा सामना आपण सर्वांनी एकत्रितपणे केला पाहिजे. या अभियानामध्ये आज शैक्षणिक संस्था, माय भारतशी जुळलेले व्हॉलंटियर्स, युवा मंडळे, राष्ट्रीय सेवा योजना, त्याचप्रमाणे राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा संस्था यांचा सहभाग होता. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे 125 पेक्षा जास्त देशातील प्रसिद्ध सामाजिक संघटना आणि स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन देखील या अभियानामध्ये जुळलेले आहेत. त्यामुळेच हे अभियान महाराष्ट्रातील एक प्रभावी जनआंदोलन बनेल असा विश्वास आहे. महाराष्ट्रामध्ये आज विविध सरकारी विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, शैक्षणिक संस्था, युवक संघटना यांच्या समन्वयातून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत दर रविवारी कुठला ना कुठला तरी संस्थेमार्फत, या आता मेन्शन केलेल्या संस्थेमार्फत प्रत्येक रविवारी एक कुठली तरी ऍक्टिव्हिटी घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जनजागृती रॅली, सामूहिक संकल्प कार्यक्रम, पथनाट्य, चर्चासत्रे, क्रीडा स्पर्धा, सामाजिक माध्यमांवरील जनजागृती मोहीम, समुपदेशन शिबिरे, लोकसहभाग वाढवणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात येतील. तसेच व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशन, पुनर्वसन आणि प्रतिबंधात्मक शिक्षणालाही विशेष प्राधान्य दिले जाईल. महाराष्ट्राने यापूर्वी देखील व्यसनमुक्त समाजासाठी महत्वपूर्ण पावले उचलले आहेत. अगदी परवाच 30 जुलै रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ मुक्त मुंबई अभियान सुरू करण्यात आले. त्या अंतर्गत अंमली पदार्थांच्या विरोधातील कठोर कारवाई, जनजागृती आणि लोकसहभाग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून प्रभावी प्रयत्न सुरू आहेत. आता पंतप्रधानांच्या नशामुक्त युवा या अभियानामुळे या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावरील देखील नवी दिशा, त्याचप्रमाणे अधिक बळ मिळाले आहे. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी सुरूच राहील, मात्र त्याचबरोबर प्रतिबंध, जनजागृती, शिक्षण, समुपदेशन आणि पुनर्वसन या बाबींनाही समान महत्व दिले जाईल. व्यसनाविरुद्धची लढाई ही केवळ सरकारची किंवा पोलीस यंत्रणेची जबाबदारी नाही, ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणूनच प्रत्येक कुटुंब, प्रत्येक शाळा, प्रत्येक महाविद्यालय, प्रत्येक गाव आणि प्रत्येक परिसर या अभियानाचा महत्वाचा भाग आहे. मी विशेषतः पालक, शिक्षक आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलांशी आणि विद्यार्थ्यांशी नियमित याविषयी संवाद साधावा, त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, त्यांचा आत्मविश्वास वाढवावा आणि आवश्यक वाटल्यास वेळप्रसंगी समुपदेशनाची सुद्धा मदत घ्यावी. प्रेम, विश्वास आणि संवाद हीच व्यसनमुक्ती विरोधाची सर्वात प्रभावी शस्त्रे आहेत. स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, युवा मंडळे, क्रीडा संस्था, नागरिक संघटनांचा सहभाग हा या अभियानाला व्यापक स्वरूप देईल. विद्यार्थी हे या अभियानाचे खरे परिवर्तन दूत ठरू शकतात. जनजागृती कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम, स्पर्धा, चर्चासत्रे आणि सामाजिक माध्यमांच्या प्रभावी वापरातून ते हजारो युवकांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देऊ शकतात. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत हे अभियान भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय अखत्यारीतील माय भारत, मेरा युवा भारत जिल्हास्तरीय कार्यालय, त्याचप्रमाणे माय भारत पोर्टल याद्वारे राबवण्यात येत आहे. या अभियानामध्ये सहभाग घेण्यासाठी माय भारतच्या जिल्हास्तरीय कार्यालयांमध्ये आपल्याला नोंदणी करता येईल. युवकांनो, तुम्ही विकसित भारत 2047 चे शिल्पकार आहात. तुमची ऊर्जा, जिद्द, नाविन्यपूर्ण विचार आणि कर्तृत्व हे भारताच्या उज्ज्वल भविष्याचे आधारस्तंभ आहेत. कोणतेही व्यसन तुमच्या स्वप्नांवर, क्षमतेवर आणि भविष्यावर अंधार पाडू देऊ नका. शिक्षण, क्रीडा, संशोधन, उद्योजकता तसेच राष्ट्रसेवेचा मार्ग स्वीकारा. आज तुम्ही घेतलेला प्रत्येक सकारात्मक निर्णय तुमचे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करेल, त्याचप्रमाणे आपल्या देशाचे भविष्य देखील अधिक सक्षम व सुरक्षित बनवेल. चला तर आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूया. मी अंमली पदार्थापासून दूर राहील, माझ्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करेल, माझ्या परिसरात जनजागृती करेल आणि निरोगी, सक्षम व विकसित भारत घडवण्यासाठी माझे सक्रिय योगदान देत राहील. आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागातून आपण व्यसनमुक्त महाराष्ट्र आणि विकसित भारत घडवू असा मला पूर्ण विश्वास आहे.
1: श्रोते हो, नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत मेरा युवा भारत विभागाच्या माय भारत पोर्टल किंवा माय भारतच्या जिल्हास्तरीय कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करता येईल. प्रेम, विश्वास आणि संवाद हीच व्यसनमुक्त समाज निर्मितीची सर्वात प्रभावी शस्त्र आहेत. यासाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या अभियानांमध्ये प्रत्येक युवक आणि प्रत्येक कुटुंबियांचा सक्रिय सहभाग असणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान यशस्वी होण्यास मदत मिळेल.

श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम वृत्त विशेष।
1: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व।
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत। शेतकरी बांधवांसाठी सादर करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार।

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत करतो. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 11 श्रावण शके 1948 अर्थात 2 ऑगस्ट 2026. माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कीर्तन. विषय आहे जलसंवर्धन जीवनरक्षण.

यत्किञ्च भूतं प्रणमेदनन्य गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान म्हणाले, आकाश, वायू, अग्नि, उदक, पृथ्वी, नक्षत्र, दिशा, प्राणी समूह, वृक्ष, लतादी, नद्या आणि समुद्र हे सर्व भगवंताचे शरीर आहे। म्हणून या सर्व पदार्थ मात्राला अनन्य भावानं वंदन करावं। निसर्गातील सर्व शक्तींना परमेश्वर समजून वंदन करायचं म्हणजे त्याचा विनियोग करताना योग्य ती काळजी घ्यायची, त्यांची नासधूस होणार नाही याची दक्षता बाळगायची। निसर्ग मानवाला उपयोगी पडतो, पण मानव प्राणी त्याचा संहार करायला मागे पुढे पाहत नाही। पाणी सुद्धा आपल्याला निसर्गातूनच मिळतं। जीवनाचं जीवनही पाण्यावरच अवलंबून आहे। सर्व जीवसृष्टी पाण्याशिवाय जगू शकत नाही, पण लोकसंख्या दिवसेंदिवस वाढीला लागली तसतशी या नैसर्गिक संपत्तीची उणीव भासू लागली। त्यासाठी मानवानं या संपत्तीचा फार जपून वापर करायला हवा। पाण्याला जीवन म्हणतात। शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते। पावसाचं पाणी पाहिजे तेव्हा शेतीला मिळू शकत नाही, म्हणून सरकारनं मोठ्या मोठ्या नद्यांवर बांध घातले। पाण्यापासून जलविद्युत निर्माण केली जाते। वीज घरगुती उपयोगासाठी तर वापरता येतेच, याशिवाय मोठे मोठे कारखाने, आगगाड्या सर्व विजेवर चालतात। या निर्मितीसाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे।

शेतकरी पर्जन्याची फार आतुरतेने वाट पाहत असतो, कारण पीक पावसाच्या शेतीवर अवलंबून असतात. कालवे, विहिरी, तळे या सर्व निर्माण केलेल्या सोयी आहेत. जर पाऊस पडला नाही तर सगळं काही आटून जाणार. म्हणूनच तर या वरुण राजाच्या आगमनासाठी शेतकरी अगदी अगतिक झाला असतो. केशवसुत म्हणाले, भे

मनुष्य तहानेनं व्याकुळ झाला म्हणजे मग त्याला पाण्याचं महत्व कळतं. दुष्काळाच्या भागात त्याला ते जास्त कळतं. पाणी पाजण्या इतकं पुण्य कशातच नाही अशी आमच्या संस्कृतीची शिकवण आहे. एक वेळ खायला मिळालं नाही तरी चालेल, पण पाण्याविना जीव कासावीस होतो. पाण्याची ही महती जाणूनच पाणपोई उघडणं हे पुण्याचं काम समजलं जातं. 100

पाण्याचा जपून वापर केला पाहिजे. माणसाच्या मूलभूत गरजा विचारल्या तर अन्न वस्त्र निवारा असं म्हटलं जातं. परंतु या तिन्ही गरजा पाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कारण पाणीच जर नसेल तर अन्नधान्य पिकणार तरी कसं? महाभारतामध्ये युधिष्ठिरानं भीष्मांना विचारलं की हे तात, माझ्या मनाची अशी धारणा आहे की अन्न व जलदानापेक्षा कोणतेही श्रेष्ठ दान नाही. कारण अन्नामुळे सर्व प्राणी मात्र उत्पन्न होतात आणि जीवन धारणा करतात. भुकेल्या मनुष्याला कुणी अन्न दिले म्हणजे जीवन दिले आणि जीवनदानासारखं दान या संसारात दुसरं नाहीच. पूर्व काळात राजा शिबीनं कबूतराकरिता स्वतःचे प्राणदान देऊन उत्तम गती प्राप्त केली होती. तेव्हा हे कुरुश्रेष्ठा, प्राणदान करणारा मनुष्य श्रेष्ठ गतीला प्राप्त होतो असे मी मानतो. त्यावर पितामह भीष्म म्हणाले, हे धर्मराज युधिष्ठिरा, परंतु अन्न हे सुद्धा पाण्याशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही. अन्नाचा मुख्य आधार पाणी हेच आहे. देवतांचे अन्न अमृत, नागांचं अन्न सुधा, पितरांचं अन्न स्वधा, तसंच पशूंचं अन्न तृणलता आणि अन्न हेच समस्त मानव जातींचं प्राण आहे. आणि हे सर्व अन्न जलापासून तयार होतं. म्हणून जलदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ज्या मनुष्याला आपलं कल्याण हवं असेल त्यांनी जलदान करायला हवं. जलदान करणारा सदैव आपल्या शत्रूपेक्षा श्रेष्ठ ठरतो. मृत्यूनंतरही त्याला अक्षय सुख प्राप्त होतं. इतकं जलदानाचं महत्व असताना आपण मात्र जलाचा वापर वाजवीपेक्षा जास्त करतो. असेच जर चालत राहिले तर आज आहे त्यापेक्षाही ही भूजल पातळी खालावेल. निसर्गानं दिलेल्या या स्त्रोताचा त्याच्याशी संगती करून मैत्री करून वापर केल्यास ही भारत भूमी सदैव सुजलाम सुफलाम राहील. फक्त गरज आहे ती प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनापासून ठरवून त्याप्रमाणे वागण्याच्या निश्चयाची. तेव्हा प्रत्येक भारतीयानं

असा हा जीवनदान देणारा जीवनाचा म्हणजेच गंगेचा प्रवाह या भूतलावर कसा आला, त्यासाठी किती भगीरथ प्रयत्न करावे लागले ते आख्यान रूपाने पाहू. मूळ अभंगात तुकोबा म्हणतात,

बंदी असा राजा? अहो सगर म्हणजे तरी काय? सगर राजाचे वडील महाराज बाहुक यांचे राज्य शत्रूंना हिरावून नेलं. अतिशय खिन्न उद्विग्न मनस्थितीत बाहुक राजा पत्नीसह वनात हिंडत असताना तेथेच त्याचा मृत्यू झाला. त्याची पत्नी काळानुरूप पतिनिधनानंतर सती जाण्यास निघाली, परंतु बाहुकाचा गर्भ तिच्या उदरात आहे हे कळताच और्व ऋषींनी तिला सती जाण्यापासून परावृत्त केलं. पुढे तिच्या सवतींनी तिला जेवणातून विष देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा त्या गर्भावर यत्किंचितही परिणाम झाला नाही. तर असा हा विषासह जन्मला म्हणून

अशा या सगर राजाला चक्रवर्ती राजा म्हणून स्थान मिळावं त्यासाठी त्यानं अश्वमेध यज्ञ करण्याचं ठरवलं आणि यज्ञासाठी अश्व पाठविला. तसेच त्या अश्वाच्या रक्षणार्थ आपले पाठोपाठ पुत्रही पाठविले. परंतु जर राजाचा यज्ञ सफल झाला तर राजाला इंद्रपदाची प्राप्ती होईल म्हणून जाणून बुजून इंद्रानं तो घोडा पळविला आणि कपिल मुनींच्या आश्रमात आणून बांधला. अश्वरक्षणार्थ निघालेले सगराचे पुत्र शोध घेत घेत कपिल मुनींच्या आश्रमात आले. त्यावेळी मुनी तपश्चर्या करीत होते, परंतु राजाचा अश्व मात्र आश्रमात बांधलेला त्यांना दिसला. सगराच्या मुलांनी मुनींचा वाटेल तसा अपमान केला. ध्यानस्थ असलेल्या मुनींनी आपल्या तपस सामर्थ्यांकडे राजपुत्राकडे पाहताच ती सारी तिथेच मरण पावली. इकडे मुले परत आली नाही म्हणून राजाही चिंताक्रांत झाला आणि अश्वाशिवाय यज्ञाची पूर्तताही होईना. सगराच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा असमंजस आणि त्या असमंजसचा मुलगा अंशुमान हा सगराचा नातू. अंशुमानही बुद्धिमान होता, पराक्रमी होता. त्याला सगर महाज्ञानी ऋषींनी ही सगळी आज्ञा करताच अंशुमान कपिल मुनींच्या आश्रमात गेला. मुनींना हात जोडून प्रार्थना केली. आला सद्गुरु.

परम आदराने मुनींना वंदन करून यज्ञाचा अश्व घेऊन तो परत आला. घडलेला सर्व वृत्तांत पितामह सगरांना सांगितला. सगर राजाने यज्ञ पूर्ण केला, पण पुत्र वियोगाच्या दुःखाने ते अतिशय व्यथित झाले. पुढे सगराचा नातू अंशुमान, त्याचा मुलगा दिलीप आणि दिलीपाचा मुलगा भगीरथ. हा भगीरथ एके दिवशी

भगीरथाला कळलं की सगराचे पुत्र कपिलांच्या शापाने भस्म झाले. महाप्रज्ञावंत भगीरथ तत्काळ मुनींच्या आश्रमात आला, म्हणाला, प्रशांत.

बराच काळ मुनींच्या आश्रमात राहून त्यांची मनोभावे सेवा करून त्याने त्यांची मर्जी संपादन केली आणि एका प्रसन्न वेळी आपले पूर्वजांचा उद्धार कसा होईल हे मुनींकडून जाणून घेतलं व त्याप्रमाणे हिमालयात आई गंगेची प्रार्थना करण्यास हा भगीरथ निघून गेला. त्याची ती कठोर तपश्चर्या

त्याची तपश्चर्या पाहून गंगा माता प्रसन्न झाली. परंतु ती भगीरथास म्हणाली, बाळ भगीरथ, मी तुझ्या बरोबर येण्यासाठी तयार आहे, पण माझा हा प्रचंड वेग धारण करण्यासाठी तितक्याच अधिकाऱ्याची आवश्यकता आहे, नाहीतर मी सरळ पृथ्वी फोडून पाताळात निघून जाईल. काय करावं? भगीरथानं माय गंगेकडूनच जाणून घेतलं आणि तो प्रवाह रोखण्यासाठी म्हणून तो भगवान भोलेनाथांची तपश्चर्या करण्यासाठी कैलासावर निघाला.

भगीरथाची तपश्चर्या जशी जशी पूर्ण व्हायला लागली तशी तशी अत्यल्प प्रमाणात लवकर प्रसन्न होणारा हा भोलेनाथ त्याचंही सिंहासन आनंदानं डोलायला लागलं।

भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांच्या मस्तकावर गंगेचा प्रवाह धारण केला. पुढे भगीरथाने प्रार्थना केली म्हणून तिला त्याच्या पाठोपाठ भूतलावर पाठविली. परंतु एक अट घातली, भगीरथ तू मागे पाहू नकोस, गंगा तुझ्या पाठोपाठ येईल. हिमवान पर्वतापासून जसा जसा भगीरथ खाली आला तसा तसा प्रवाह मागे मागे येत गेला. मध्ये त्याला जन्मू राजाने प्राशनाचा प्रयत्न केला पण भगीरथाच्या प्रार्थनेवरून त्याने तिला मोकळे सोडून दिले. तिचे नामाभिधान झाले जान्हवी. अशी ही अखिल जगताला पावन करणारी परम पावनी गंगा भगीरथाने आणली म्हणून भागीरथी ओळखली जाऊ लागली, नावारूपाला आली.

बदललेलं दिसतंय. तिला भगीरथ प्रयत्नानं पृथ्वी तलावर आणल्यावर मानवाने याची जाणीव ठेवून तिला शुद्ध ठेवायला हवं. भारतीची संस्कृतीची शिकवण जोपासायला हवी.

आज या संवर्धनाची अतिशय गरज आहे, कारण जलसंवर्धन झालं नाही तर जीवन रक्षणही होणार नाही। म्हणूनच जीवाचे जीवन जे पाणी, त्याची प्रत्येक जीवाने काळजी घ्यावी। मूळ पदात तुकोबा सांगतात,

शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आताच आपण ऐकलात. आपण ऐकलं कीर्तन, विषय होता जलसंवर्धन जीवनरक्षण. कीर्तनकार होत्या शुभांगी चिंचाळकर आणि सहकारी. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. रात्रीचे 8 वाजत आहेत. आमची पुढील उद्घोषणा लगेचच.

0: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
1: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काही आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहितीये.
0: तेव्हा अवश्य ऐका, शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुडकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: आकाशवाणीचं अनन्यसाधारण महत्व आहे माझ्या आयुष्यामध्ये, कारण माझी आई विमल जोशी आकाशवाणीवरती नोकरी करत असे आणि तेव्हा त्या काळात ती वनिता मंडळ नावाचा कार्यक्रम लीलावती भागवतांसोबत करत असे, ताई आणि माई, आणि त्याचबरोबर गंमत जम्मत किंवा एक पुन्हा प्रपंच नावाचं एक नभोनाट्य सातत्याने होत असे. आणि दुसरं कुठलं माध्यमच नव्हतं तेव्हा रेडिओ शिवाय, त्यामुळे लोकांसाठी म्हणजे रेडिओ हे एक माध्यम करमणुकीचं खूपच होतं. आणि माझ्यासाठी तर मी अगदी लहान असल्यापासून म्हणजे क्रेश मध्ये वगैरे किंवा पाळणाघरात कुठे ठेवायचं, त्यामुळे आई बरोबर बोट धरून ऑफिसला जायचं, तर रेडिओ ते घरासारखंच झालं होतं आईचं ऑफिस म्हणजे, आणि खूप अट्रॅक्शन होतं तेव्हापासून. आणि आयुष्यात माझं पहिलं कामच रेडिओ पासून सुरुवात झाली, एक मला वाटतं मी 6 वर्षाची वगैरे असेन, आणि तेव्हा पहिलं एक नाटक रेडिओवरती केलं होतं, त्याचं नाव होतं वैरी, पुबा भावेंची कादंबरी होती वैरी, आणि त्याच्यामधल्या एका लहान मुलाचं भावविश्व होतं आणि त्यातल्या त्या जग्गू का असं काहीतरी कॅरेक्टर होतं, त्याचं काम मी केलं होतं. आणखीन कबलाकर सारंगांनी वडिलांचं काम केलं होतं, आणि तेव्हा अशी पद्धत होती की माईकच्या भोवती सगळ्यांना उभे राहून स्क्रिप्ट वाचत असत, तर मी लहान असताना मला आई कडेवर घेऊन उभी होती, आणि माझ्या आयुष्यातली पहिली सुरुवात जी माझ्या पूर्ण करिअरची झाली ती रेडिओ पासून झाली. त्यानंतर अनिलचा देव नावाचे पण एक नभोनाट्य मी केलं होतं, मग त्यानंतर गंमत जम्मत मध्ये बऱ्याच वेळा पार्टिसिपेट केलं, पुढे युवाणीत पार्टिसिपेट केलं. असा रेडिओ हा आमच्या आयुष्याचाच एक घटक होऊन गेला होता. त्या आकाशवाणीला आता इतकी वर्ष 99 वर्ष पूर्ण होत आहेत, ह्यासाठी मला खूपच आनंद होतोय की एक

0: ती पूर्ण प्रवासातली सुरुवातच आकाशवाणीपासून झाल्यामुळे आज त्याबद्दल बोलताना खरंच खूप आनंद होतोय.
1: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
2: श्रोतेहो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायलिंग कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
1: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
2: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वर वनिता मंडळ.
3: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादन वाढवण्याचा ओपेक प्लसचा निर्णय. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते म्हणाले. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानसाधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील अशी ग्वाहीही प्रधानमंत्र्यांनी दिली.
4: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे. 100 मजबूत स्टेप.
3: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि युवा पिढीचं नेतृत्व यामुळेच नशामुक्त भारताचं स्वप्न साकार होईल असं प्रतिपादन केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी केलं. फरीदाबाद इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादनात दिवसाला 1,88,000 बॅरल्स इतकी वाढ करण्याचा निर्णय ओपेक प्लस या पेट्रोलियम उत्पादक देशांच्या संघटनेनं घेतला आहे. जागतिक तेल बाजारातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान या ओपेक प्लस या 7 सदस्य देशांची आज दृकश्राव्य माध्यमात बैठक झाली, त्यानंतर हा निर्णय जारी करण्यात आला. तेलाच्या जागतिक बाजारात स्थैर्य राखणं तसंच तेल उत्पादक देशांना यापूर्वीच्या अतिरिक्त उत्पादनाची भरपाई करण्याची संधी देणं हे यामागचं उद्दिष्ट असल्याचं यात म्हटलं आहे. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये 3 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बिहारमधल्या बांकीपूर, गुजरातमधल्या मांजलपूर आणि मध्य प्रदेशातल्या दातिया या मतदारसंघांसाठी 30 जुलैला मतदान झालं होतं. मतमोजणीला उद्या सकाळी 8:30 वाजता सुरुवात होणार असून सुरुवातीला टपाल मतपत्रिकांची मोजणी होईल. आफ्रिकेतल्या कांगोमधला इबोला या आजाराचा प्रादुर्भाव अद्याप नियंत्रणात आला नसून शेजारी देशांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. कांगोमधल्या या आजाराचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा उद्रेक असून गेल्या आठवड्यात गुरुवारपर्यंत 3,605 रुग्णांची नोंद झाली तर या आजारामुळे आतापर्यंत 1,587 जण मृत्युमुखी पडले.

आहेत. आजाराचा मृत्यूदर 44% असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक असुरक्षितता, विस्थापन आणि स्थलांतर यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये अडचणी येत असून आजाराचा प्रसार वाढण्याचा धोका निर्माण झाल्याचं WHO म्हटलं आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात उद्यापासून क्लोजिंग ऑक्शन सेशनद्वारे अंतिम किंमत निश्चित करण्याची एक नवी पद्धत सुरू केली जाणार आहे. या नवीन प्रणालीमुळे रोखे बाजारात पात्र असलेल्या फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारच्या स्टॉकच्या किमती ठरवण्याच्या पद्धतीत बदल होईल. किंमत निश्चितीची प्रक्रिया सुधारणं आणि भारतीय बाजारांना जागतिक पद्धतींशी जुळवण्यासाठी मदत करणं हा यामागचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16 असा सरळ गेम्समध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडाच्या हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हवामान विभागानं उद्या अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. ओदिशा, छत्तीसगड, कर्नाटक, केरळम, माहे, कोकण, गोवा, तमिळनाडू, पुदुचेरी, करैकल आणि अंदमान निकोबार बेटांवरही अशीच स्थिती राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगण, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि लक्षद्वीपमध्ये वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमधला पावसाचा जोर आज ओसरला. राज्यभरात काल पावसाशी संबंधित घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 5,500 जास्त नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं. पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगराळ भागातल्या आणि नदीकाठच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच प्रतिकूल हवामानामुळे मच्छीमारांनी उद्यापर्यंत केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीप बेटांजवळच्या खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ईशा ग्रामोत्सव या भारतातल्या सर्वात मोठ्या ग्रामीण क्रीडा महोत्सवातली क्लस्टर स्तरावरची स्पर्धा नाशिकच्या कैलासवासी माननीय साहेब मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये झाली. या स्पर्धेत पुरुषांच्या व्हॉलीबॉल आणि महिलांच्या थ्रोबॉलच्या मिळून 36 संघांनी सहभाग घेतला. नाशिक जिल्ह्यातल्या 360 जास्त खेळाडूंनी आपल्या गावांचं प्रतिनिधित्व केलं. महिलांच्या थ्रोबॉल स्पर्धेत थ्रोबॉल वॉरियर्स संघानं विजेतेपद पटकावलं. भारतीय राष्ट्रध्वजाचे शिल्पकार स्वातंत्र्यसेनानी पिंगळी वेंकय्या यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. पिंगळी वेंकय्या हे थोर गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते. भारताच्या राष्ट्रध्वजाद्वारे त्यांनी स्वतःची एक अमीट छाप सोडली आहे असं उपराष्ट्रपती आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले. तिरंगा हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं आणि राष्ट्र उभारणीसाठी प्रेरणा दायक प्रतीक आहे. पिंगळी वेंकय्या यांचं तिरंग्याच्या निर्मितीतलं योगदान अमूल्य आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले. शत्रूनं दिलेली प्रत्येक धमकी इराण गांभीर्यानं घेतो आणि लष्कराचं सामर्थ्य आणि संरक्षण व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीनं त्याकडे बघतो असं प्रतिपादन इराणचे प्रभारी संरक्षण मंत्री ब्रिगेडियर जनरल सय्यद मजीन इब्न अल रेझा यांनी केलं आहे. इराणसह पश्चिम आशियातल्या इतर देशांनी अमेरिकेला हल्ले थांबवायची आणि चर्चा पुढे न्यायची विनंती केल्यामुळे इराणवरचा नियोजित हल्ला पुढे ढकलल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केला होता. इराणच्या

0: सरकारी माध्यमानं मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. इंडोनेशियातल्या मदुरा बेटांजवळ 271 जणांना घेऊन जाणाऱ्या एका बोटीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला तर 41 जण अद्याप बेपत्ता आहेत. 225 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 60% वाढ होईल असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक पतधोरण बैठकीच्या आधी काल प्रसिद्ध झालेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादन वाढवण्याचा ओपेक प्लसचा निर्णय. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, संध्याकाळचे संवाद वाचत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यावरील पोवाडा. गायला आहे शाहीर विठ्ठल उमप यांनी. पोवाडा लिहिला आहे राम उगवकर यांनी.

0: कोळी अनिल साहेब.
1: लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये आताच आपण ऐकला पोवाडा, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यावरचा. गायला होता शाहीर विठ्ठल उमप यांनी. पोवाडा लिहिला आहे राम उगवकर यांनी. रात्रीचे 8:30 वाजतायत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकूया सेतू सिंग यांची काही गाणी. त्यांना तबल्यावर साथ केली आहे लोकेश गंधर्व यांनी. हार्मोनियम साथ वरद सोहनी यांनी. गिटारवर साथ केली आहे बाळकृष्ण कामत यांनी. कीबोर्ड कृष्णा घोष. व्हायोलिन पंडित कैलाश पात्रा. आणि सारंगीवर साथ आहे उस्ताद फारूक लतीफ खान यांची. या कार्यक्रमाचे प्रस्तुत करत आहेत राजेश शेजवळे. सुरुवातीला ऐकूया मीराबाई यांचं एक भजन, आली रे मैने नैना बाण पडी.

आता ऐकूया सेतुस्वी यांच्याच आवाजातील पुढचा पुढचे गीत. हा आहे अभंग संत कबीर यांनी लिहिलेला, मन लगो मेरे यार फकीरी में.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया हे भजन. लिहिलं आहे मीराबाई यांनी. कोई कहियो रे प्रभु आवण की, गायलं आहे सेतू सिंग यांनी. तबल्यावर साथ आहे लोकेश गंधर्व यांची. हार्मोनियम साथ वरद सोहोनी. गिटारवर साथ केली आहे बाळकृष्ण कामत यांनी. कीबोर्ड संगत कृष्णा घोष. व्हायोलिन संगत आहे पंडित कैलाश पात्रा यांची. आणि सारंगीवर साथ आहे उस्ताद फारूक लतीफ खान यांची.

नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11:11 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार आज मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आजचं कमाल तापमान कुलाबा इथे 31 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथे 30 अंश सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलं. किमान तापमानाची नोंद कुलाबा 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथे 26 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. येत्या 24 तासात हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 83% आणि सांताक्रूज इथे 85%. पावसाची नोंद कुलाबा इथे 0.6 mm आणि सांताक्रूज इथे 25.2 mm इतकी करण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी इशारा. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपासून 75 किलोमीटरच्या सागरी अंतरात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. वादळात वाऱ्यांचा हा वेग 60 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरात पुढील 5 तारखेपर्यंत वाऱ्याचा इशारा या प्रकारे. सोमालिया आणि ओमान किनारपट्टी, अरेबियन समुद्र, कर्नाटक केरळ किनारपट्टी, लक्षद्वीपचा भाग, कोमोरियनचा लगतचा भाग या ठिकाणी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. वादळात हा वेग 60 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तसंच उत्तर महाराष्ट्र ठाणे मुंबई उपनगर किनारपट्टीलगत डोंगी पॉइंट ते बेलापूर या पट्ट्यात 3.1 ते 3.4 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असून या भागात मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11:14 झालेली आहेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना, संगीत श्रीधर फडके यांचं होतं.
1: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
2: ते आणि कशाला,
1: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
2: अजब आहे.
1: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
2: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआर ऍप आणि वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन.
3: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
4: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे.
3: तेव्हा अवश्य ऐका शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वरही.

पद्मजा फेन आणि जोगळेकर यांच्या स्वरात कवी कुसुमाग्रज यांची रचना आपण ऐकलीत. संगीत गिरीश जोशी यांचं होतं. श्रोते, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आदित्य आपटे यांचं सरोदवादन आपण ऐकूया. राग बिहाग विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ स्वप्नील भिसे यांची. ऐकूया आदित्य आपटे यांचं सरोदवादन राग बिहाग.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आदित्य आपटे यांचं सरोदवादन आपण ऐकलं, राग बिहाग. त्यांना तबला साथ स्वप्नील भिसे यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत होतात.
1: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
2: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काही आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे.
1: तेव्हा अवश्य ऐका शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
3: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
4: ते आणि कशाला,
3: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
4: अजब आहे.
3: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3 भागात.
4: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. आजच्या कार्यक्रमात नव्या युगाचे नवे आदर्श या मालिकेचा भाग पहिला.
1: सादर करीत आहोत मालिका नव्या युगाचे नवे आदर्श. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंक्षे आणि नेहा खरे. नव्या युगाचे नवे आदर्श भाग

नमस्कार तरुण मित्र मैत्रिणींनो, आजपासून आपण भेटणार आहोत अगदी सातत्यानं. ओळख करून घेणार आहोत नव्या आदर्शांची. आपण सर्व नव्या युगाचे नवे पाईक. भारताला सुपर पॉवर बनवण्याची जबाबदारी आपलीच. यासाठी नवे मार्गही शोधायचे आहेत आपल्यालाच, मला खात्री आहे. आपण यासाठीच्या कामाला लागलेही असाल, पण पीटी उषा काय किंवा मिल्खा सिंग काय, यांनी जेव्हा पहिलं पाऊल उचललं

0: ना तेव्हा त्यांनीही जसं आईचं बोट पकडलं होतं ना अगदी तसंच आपल्याला आपल्या कथानायकांच्या हाताचं नवे आदर्शांचं बोट पकडत असंख्य एव्हरेस्ट पादाक्रांत करायचेत, महासागर पार करायचेत आणि बनणार आहोत येणाऱ्या नव्या पिढ्यांचे ध्रुव तारे.
1: आपली पहिलीच कथा आहे त्रिशूळ, म्हणजेच ऑपरेशन ट्रायडंट. 1971 रणसंग्रामात आपण पाकिस्तानची नौदल ताकद खच्ची केली केवळ काही तासात. पाकने यापुढे युद्ध संपेपर्यंत अरबी समुद्रात पाऊल टाकण्याची हिंमत सुद्धा केली नाही. आपली पश्चिम सीमा तर बिंदोक झालीच, पण पूर्वेकडेही बिंधास्तपणे काम पार पाडता आलं. हे सारं कसं घडलं त्याची ही कथा, म्हणजेच ऑपरेशन ट्रायडंट.
2: डिसेंबर 1971 संध्याकाळी 5 वेळ. डिरेक्टर ऑफ आर्मी ऑपरेशन्स सॅम माणेकशॉ, त्यांचे स्वीय सचिव लेफ्टनंट जनरल दीपेंद्र सिंग आणि अन्य महत्वाच्या व्यक्ती ऑपरेशन रूममध्ये होत्या. तेवढ्यात डिफेन्स सेक्रेटरी के बी लाल यांनी बातमी आणली.
1: आताच आमच्या 3 एअरफील्डवर पाकनं हल्ला केला.
2: क्षणभर शांतता पसरली आणि लगेच आदेश निघाले. सर्व आर्मी कमांडर्स, नौदल आणि हवाई दल प्रमुखांना फोन गेले.
1: आपली योजना कार्यान्वित करा, पाकनं हल्ला केलाय प्रत्युत्तर द्या. आणि मग सुरू झालं ऑपरेशन ट्रायडंट, अर्थात त्रिशूळ. त्रिशूळ शिवशंकराला अतिशय प्रिय. एरवी भोळा सांब असणारा शिवशंकर रागावला की तिसरा डोळा उघडतो. डमरू वाजवत त्रिशूळ पाजरत सुरू होतं तांडव नृत्य. पृथ्वी डळमळायला लागते, सर्वत्र उडतो हाहाकार. अगदी तद्वतच 1947 पासून पाकनं सतत सतावून सुद्धा शांत राहणाऱ्या भारतानं आता तिसरा डोळा उघडला होता.

0: आपल्या नौदलाचं प्रमुख लक्ष होतं कराची बंदर आणि केमारीचे तेल साठे. या ऑपरेशनचा कोडवर्ड होता अंगार आणि तत्व होतं स्ट्राइक अँड स्ट्राइक फर्स्ट अँड सरप्राईज.
1: आपले गुप्तहेर अहवाल सांगत होते युद्ध सुरू होण्यापूर्वीच मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता, म्हणूनच 2 डिसेंबरलाच आपल्या जहाजांचा ताफा समुद्रात शिरला होता. कराची बंदरापासून 200 ते 300 मैल

0: बंदराच्या परिसरामध्ये ती जहाज विखुरली होती. विद्युत आणि निर्घट या मिसाईल बोटी ओखाजवळ नांगरून उभ्या होत्या. किल्तान, वीर, निपाद या मिसाईल बोटी सौराष्ट्र जवळ उभ्या होत्या. गुजरातचा किनारा द्वारका ओखा बंदराजवळ जबरदस्त पेट्रोलिंग सुरू होत. त्याचवेळी आपलं हवाई दलही सज्ज होत. चार हंटर्स हवेत झेपवण्यासाठी सज्ज होते. प्रमुख होते विंग कमांडर कॉन्क्वेस्ट. त्यांचं लक्ष होतं कराची बंदराजवळील इंधनाचे साठे आणि बदित येथील कम्युनिकेशन सेंटर. त्यांनी कराची बंदराच्या दिशेनं पहिलं रॉकेट डागलं. ते निर्घट कमांड करत होते. 3 डिसेंबरला संध्याकाळी ते आणि त्यांचे सहकारी समुद्र किनाऱ्यावर विसावले होते. सूर्य अस्ताला चालला. तेवढ्यात अलार्म वाजू लागला. भोंग्यावर रेडिओ सेटवर संदेश दिले जाऊ लागले आणि थोड्याच वेळात सारा परिसर काळोखात बुडाला.
1: पण त्यापूर्वीच कारवाईला सुरुवातही झाली होती. इंद्रजित शर्मा आणि त्यांचे सहकारी अंगावर युनिफॉर्म चढवून सज्ज होते. ते खंबाटा यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांच्या हातात बंद लिफाफा दिला गेला. शिपवर पोहोचल्यावर तो उघडायचा होता. ती होती ऑपरेशन ऑर्डर. ती घेऊन ते निर्घटवर पोहोचले. त्यांच्यासोबत होती कच्छल मिसाईल बोट. त्यांच्या मदतीला मुंबईहून मुख्य फोर्स येणार होता.
0: कमोडरनी सर्वांना एकत्र केलं. एव्हाना ते भर समुद्रात पोहोचले होते. त्यांनी सर्वांना कल्पना दिली. वी आर गोइंग टू अटॅक कराची. त्यांच्या हातातील आदेश त्यांनी दाखवला. हाती लिहिलेला कार्बनलाही पाय फुटू नयेत म्हणून घेतलेली ती काळजी होती. निर्घटवर एकूण 31 जण होते. निर्घट, किल्तान, वीर, निपात, विद्युत हा सारा ताफा बाणाच्या आकारात वेगानं अंतर कापत कराचीकडे निघाला. शत्रूच्या रडारवर न येण्याची पुरेपूर दक्षता घेत या स्क्वाड्रनचे प्रमुख होते बाबूवाहन यादव. ते सर्वात पुढे होते. पाठोपाठ मिसाईल बोटी आणि मग मागे एस्कॉर्ट बोटी. त्यांच्यावरची अँटी एअर आणि अँटी सबमरीन इक्विपमेंट सज्ज होते. एव्हाना रात्रीचे 11 वाजले होते. कमोडर शर्मांना पाकच्या एका बोटीचा सुगावा लागला. आता ते कराचीपासून केवळ 60 मैलांवरती होते. त्यांनी यादव यांच्याकडे हल्ला करण्याची परवानगी मागितली. उत्तर आलं परमिशन ग्रँटेड. रडारवर टार्गेट निश्चित केलं गेलं आणि मिसाईल हवेत झेपावलं. साऱ्यांच्या नजरा त्याचा पाठलाग करीत होत्या. हृदयातील धडधड वाढत होती. त्यांच्या लक्षात आलं की रॉकेटचा वेग मंदावतो. अर्थ उघड होता. ते लक्षावर कोसळलं तरी अपेक्षित परिणाम करू शकणार नव्हतं. त्यांनी परत परवानगी मागितली. दुसरं रॉकेट निघालं वेगानं आपल्या लक्षाच्या दिशेनं आणि त्यानं आपलं काम चोख केलं. ते खैबरवर कोसळलं. पाठोपाठ नंबर होता माइन स्वीपर मुआफिजचा. MV मेनू चॅलेंजरची तीच गत झाली. त्यांचे अक्षरशः तुकडे झाले. त्यांनी समुद्र तळ गाठला. त्यांच्यावरील माणसांसकट. पाठोपाठ केमारी जवळच्या ऑइल टँक्सना आगी लागल्या. एक अमेरिकन वेसल पाक करता दारू गोळ्याचा साठा घेऊन आलं होतं. त्याचाही पाठोपाठ नंबर लागला.
1: आता त्यांचं काम संपलं होतं. जवळचं इंधनही संपत आलं होतं. परत इंधन भरून त्यांना मुंबई गाठायची होती. त्यांना खात्री होती पाक त्यांच्या मागावर येणार. त्यापूर्वीच अंधाराचा फायदा घेत त्यांना सुखरूप परतायचं होतं. सारा ताफा वेगाने सौराष्ट्र बंदराकडे निघाला. तिथे इंधन भरून घेत त्यांनी मुंबई गाठली. परतीच्या प्रवासात सारं शांत होतं. यशाचा उन्माद वा हुरळून जाणं नव्हतं, कारण ही तर केवळ युद्धाची सुरुवात होती. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा होता. त्यांना इंतजार होता त्यांच्या नेक्स्ट मिशनचा. ते मुंबईत पोहोचताच सारे त्यांच्या स्वागताला धावले. नेव्हल बँडनं त्यांना सलामी दिली.

भारतीय नौदलासाठी या विजयाचं खास महत्व होतं. 1947 आणि 62 युद्धात आपला सहभाग नसण्याची खंत नौदलाला बोचत होती. आपल्या किनाऱ्यांचं रक्षण ही त्यांना घालून दिलेली लक्ष्मण रेषा होती, पण त्यावर ते समाधानी नव्हते. 1965 युद्धात पाकनं द्वारका बंदरावर हल्ला चढवला होता. याचा

0: बदला घेणं बाकी होतं. 1971 म्हणजे 1965 नव्हे हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. वयाच्या अवघ्या 55व्या वर्षी ऍडमिरल झालेले नंदा यांचं ठाम मत होतं, यानंतर होणाऱ्या युद्धात नौदलाला भाग घ्यावाच लागेल, आपलं अस्तित्व आणि महत्व पटवून द्यावंच लागेल. त्याप्रमाणे नेव्हीची माणसं कामाला लागली होती. कराची बंदरावरील हल्ला ही त्यांचीच कल्पना होती. त्यांचं सारं बालपण कराची बंदराच्या डॉकयार्ड मध्ये गेलं होतं. त्यांनी म्हटलं होतं,
1: अँड इफ वॉर कम्स अगेन आय अश्युअर यू दॅट वी शॅल कॅरी इट राईट इन टू द एनिमीज बिगेस्ट पोर्ट्स लाईक कराची. आय नो दिस हार्बर वेल फॉर आय स्टार्टेड माय करिअर वर्किंग दॅर. And you have my words that given the opportunity, the Indian Navy will make the world's biggest benefit of it.
2: आजच्या ऑपरेशन ट्रायडंटच्या यशानं त्यांचे शब्द खरे झाले होते. भारतीय नौसेनेच्या शिरपेचात एक देखणा तुरा लावला गेला होता. सारं जगच या हल्ल्यानं स्तंभित झालं होतं. त्याचवेळी बंगालच्या उपसागरात विक्रांत गस्त घालीत होती.
0: चित्गाव, कोक्स बाजार, चलना, खुलना, मोनगला या पूर्वेकडच्या बंदरावर हल्ले चढवले गेले. गुप्तवेशात अगोदरच बांगलादेशात वावरणाऱ्या नौदलाच्या माणसांनी मुक्तीवाहिनी सोबत नद्यांवरील अंतर्गत बंदरांवरती हल्ले चढवले. पूर्व पाकच्या अनेक बोटी नष्ट करण्याचा सपाटाच चालवला. त्यांना पूर्वेकडच्या सर्व पाक सेनेची कोंडी करायची होती. मदतीचे व पळून जाण्याचे सारे दोर कापून टाकायचे होते. ही होती भारतीय नौदलानं दिलेली सलामी. युद्धाची सुरुवात तर चांगली झाली होती. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटही मनासारखाच होणार होता. खरं तर तीनही सेना दलांनी तयारीला सुरुवात तर कधीच केली होती. प्रिपेअर्डनेस ऑलवेज अँड एव्हरी टाइम हा तर त्यांचा मोटो. पण त्यात भर पडली होती पूर्वेला पाकनं केलेल्या आगळीकीची. वारंवार हवाई हद्दीचा भंग करणाऱ्या पाक विमानांना समज देऊनही त्यांनी परत भारताच्या आपल्या हद्दीत प्रवेश केलाच. 22 नोव्हेंबर 1971 ला आपल्या हवाई दलानं 3 सेबर जेट्सना टार्गेट केलं. पाठोपाठ 23 नोव्हेंबरला भारत सरकारनं आणीबाणी जाहीर केली. युद्ध उंबरठ्यावर येऊन ठेपल्याची खात्री पटली. आता सर्वजण युद्धोत्सुक झाले होते. जामनगरच्या हवाई तळावरची लगबग अधिकच वाढली होती. कारण जामनगर हे हवाई दल आणि नौदलाचंही महत्वाचं ठिकाण होतं.
2: बंदर भागातलं हे विमान क्षेत्र. ग्रुप कॅप्टन डब्ल्यू विल्सन इथले प्रमुख. ऑपरेशन ट्रायडंटचा पुढचा अध्याय आता ते लिहिणार होते. त्यांच्याजवळ मिग विमानांची 47 स्क्वाड्रन होती, काही हंटर्स होती आणि सर्व उड्डाणाच्या तयारीत सज्ज होती. इंतजार होता आदेशाचा.

4 डिसेंबर पहाटेची वेळ. आदेश आला आणि चार हंटर्स हवेत झेपावले एका पाठोपाठ एक. वेगानं अंतर कापत ती कराचीकडे निघाली. त्यांचं लक्ष होतं कराची बंदरावरील तेल साठे. हंटर्स मधून रॉकेट्स आणि बॉम्ब लक्ष्यावर कोसळत होते. पाठोपाठ येत होता प्रचंड स्फोटांचा आवाज आणि आगीच्या ज्वाळा हवेत झेपावत होत्या. इंधनाच्या टाक्या धडाधड पेटत होत्या. आपलं काम फत्ते करून हंटर्स सुखरूप तळावर परतले. पण आजच्या दिवसातलं आणखीन एक काम बाकी होत. बदिनला पाकचं सिग्नल युनिट होत. बेस्ट कम्युनिकेशन हा तर युद्ध यशाचा गाभा. पाकच्या या गाभ्यालाच टार्गेट करायला निघाले स्क्वाड्रन लीडर कोवासजी, सोबत एफ जे मेहता, हिंगोरानी, एस के गुप्ता. त्यांनी आपलं काम फत्ते केलं. ऑपरेशन ट्रायडंट सुरू झाल्यापासून आता काही तास झालेले होते. पाक सावध झाला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 2 104 स्टार फायटर्स जामनगरवर हल्ला करायला निघाली. मात्र ती जामनगर जवळ येण्यापूर्वी केवळ 3:30 आधी सूचना मिळाली. त्यांचा समाचार घ्यायला निघाली मिग्स. फ्लाइट लेफ्टनंट सोनी आणि सैगल मिग चालवत होते. त्यांच्याजवळ K-13 मिसाईल्स होती. आता होणार होत अनोखं एअर वॉर. काही सेकंदांचं पण ठरार. मिगने आपलं टार्गेट गाठलं खरं, पण सोनीच्या विमानावर हल्ला झाला. त्यांचं विमान समुद्रात कोसळलं. सोनीने विमानातून बाहेर उडी मारली. तळावरच्या अनेकांनी त्यांना पाहिलं होतं, पण ते समुद्रात कोसळले आणि त्यांचा शोध व्यर्थ ठरला. याच ऑपरेशनमध्ये विंग कमांडर गिलानींनाही जीव गमवावा लागला.

0: कराची बंदर आणि त्याचा परिसर ज्वाळांनी वेढला गेला होता. ज्वाळा आकाशाला भिडत होत्या. त्या धगीनं आणखी तेलसाठा शस्त्रसाठा पेट घेत होता. तिथे वावरणाऱ्या माणसांचं नेमकं काय झालं हे कळू शकलं नाही. मात्र कोणीच कोणाची मदत करू शकेल अशी स्थिती नव्हती. कराची बंदर पुढचे 8 दिवस जळत होतं. पाकची नौदल आणि हवाई ताकद खच्ची झाली होती. पाकने या हल्ल्यातून वाचलेल्या बोटी नंतर दडवून ठेवल्या. मात्र परत अरबी समुद्रात पाय ठेवण्याची हिंमत त्यांनी केली नाही. अनेक विमानं धावपट्ट्या निकामी झाल्या. विमानं ग्राउंड झाली होती.
1: बंगालच्या उपसागरात दडून राहिलेली विमानवाहू विक्रांत आता बाहेर आली.

0: तिला पूर्वेकडच्या पाक सेनेची नाकेबंदी करायची होती. पूर्वेच्या चितगाव, कोक्स बाजार, चलना, खुलना, मोनगाला बंदरावरती हल्ले चढवले गेले. पूर्व पाकच्या आसपासच्या सर्व बोटी नष्ट करण्याचा त्यांनी धडाका लावला. मुक्ती वाहिनीच्या बरोबरीने गुप्त वेशात काम करणाऱ्या आपल्या नौदलाच्या माणसांनी अनेक अंतर्गत बंदर ताब्यात घेतली. अनेक प्रवासी बोटी ताब्यात आल्या वा नष्ट झाल्या. हे सर्व घडत असतानाच आर्मीनंही आपलं खातं उघडलं. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थानच्या अनेक भागात हल्ले चढवले गेले. तर पूर्व पाकमध्ये वायव्य, नैऋत्य आणि मध्यवर्ती भागातून आणि पूर्वेकडून फौजा ढाक्याच्या कडे कूच करू लागल्या. नद्यांची प्रचंड पात्रे, दलदलीचे प्रदेश, शत्रूने उभारलेली अनेक फोर्ट्स यांचा अडथळा पार करत परिणामी 16 डिसेंबरला युद्ध संपलं तेव्हा बांगलादेश नावाचा नवा देश निर्माण झाला होता, तो केवळ 13 दिवसात.
1: जनरल नियाजी 93,000 फौजेसह भारताला शरण आले. त्यांनी आपलं रिव्हॉल्वर मेजर जनरल अरोरांच्या स्वाधीन केलं. भारताने एक निर्णायक विजय प्राप्त केला होता. आमच्या सेनेची मान ताट झाली होती. जगभराच्या प्रशंसेला पात्र. एवढं सारं यश मिळूनही कराचीवरला हल्ला, ऑपरेशन ट्रायडंट ही ज्यांची संकल्पना, त्या ऍडमिरल नंदा शांतपणे सांगत होते.
2: As the leader of those who dedicated with all humanity and pride to the gallantment of the Indian Navy, who made maritime history when they wrote their exploits in letters at Gold during the 1971 war. As their leader, I was but an instrument of God's will and a representative of their high standards, professionalism. A salute to my comrades who laid down their lives so that we may have a peaceful tomorrow.
1: कोणत्याही गोष्टीचा आरंभ आणि शेवट दोन्ही महत्वाचा असतो. 1971 युद्धाची थरारक सुरुवात आपण ऐकली. शेवटचा हल्लाही तसाच होता. जनरल नियाजींनी सभा बोलावली होती. मॅजिस्ट्रेट हाऊसवर सारे जमले आणि त्याच वेळी भारतीय हवाई दलाच्या 4 विमानांनी नेमकी याच इमारतीवर रॉकेट्स डागली. इमारतीचा डोम सभास्थानी कोसळला. या शेवटच्या हवाई हल्ल्यात सहभागी झाले होते ग्रुप कॅप्टन हेमंत सरदेसाई. त्यांना वीरचक्राने सन्मानित केलं गेलं. त्यांचा या काळातला अनुभव आपण ऐकूया. सरदेसाई सर, नमस्कार. सर, 1971 युद्धातल्या अभूतपूर्व यशाचं श्रेय आपण कशाला द्याल?
3: कुठल्या याच्यामध्ये लढाईमध्ये मी वॉर म्हटली म्हणजे डिसिजन इज बाय द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट म्हणजे प्राईम मिनिस्टर आणि पार्लमेंट. इंदिरा गांधी आणि त्यांचे जे असिस्टंट आणि इतर पार्लमेंट जे होतं त्यांनी जे डिसिजन घेतलं की अशा प्रकारे लढाई आता आपल्याला करायची जरुरी आहे कारण त्याशिवाय आपल्याला मार्ग नाही. तर ते डिसिजन त्यांनी घेतलं इन कन्सल्टेशन विथ आर्मी, नेव्ही, एअरफोर्स चीफ्स. आपला एम काय? लिबरेशन ऑफ बांगलादेश. दुसरा एम काय? विद इन व्हॉट पिरियड? मे बी अ मॅक्सिमम ऑफ अ मंथ. कारण तुम्ही जास्ती जितकं लढाई चालू ठेवाल तितकं एक्सपेंडिचर वाढतं, लोक जास्ती मरतात, लोकांना त्रास जास्ती होतो. तर टू अवॉइड दॅट मी दोन्ही साईडला, एक आपल्या बाजूला आणि ज्या अपोनंट साईडला सुद्धा. आणि द आयडिया वॉज टू हँड ओव्हर द कंट्रोल टू मुजीबुर रहमान ऑफ बांगलादेश. हे जे प्लॅनिंग झालं एकंदर 48, 62 आणि 65 1965 या युद्धामध्ये काही गोष्टी नजरेला आल्यानंतर कोऑर्डिनेशन आणि कोऑपरेशन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये हे खूप कमी होतं. टू गेट एव्हरीबडी ऑन लाईन द क्रेडिट विल गो टू सॅम मानेकशा, जनरल मानेकशा, हु देन लेटर ऑन बिकेम द फील्ड मार्शल. So he had to get everybody together and they had to plan everything in such a way. The war had a result within that prescribed 30 days that probably the government had given them. Of course, this is not announced to anybody, but the war finally ended in about 14 days. The time that was chosen was also left to the Army, Navy, Air Force. The monsoons come during the rains. It's difficult for everybody to operate, Navy, Army, as well as Air Force. So the time was decided at a later stage. So in that respect, I would say to fearlessly and very clearly to indicate to the government that we cannot fight a war, even though the problem had started in March 71, that we will have the war only at the end of the year. So to that extent, I would say the credit will go to all the 3 service chiefs and mainly Manekshaw to get everybody online.
1: Sir, Ayushatla pratyek kshan ha ladhai cha asto. ही लढाई जिंकावी यासाठी युवकांनी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं?
3: यू मस्ट हॅव अ एम इन लाईफ. इफ यू डोंट हॅव एम इन लाईफ देन यू कीप गोईंग फ्रॉम दिस प्लेस टू द अदर प्लेस. समबडी, माय फ्रेंड वेंट हिअर सो आय वॉन्ट टू गो, समबडी एल्स वेंट समवेअर एल्स. यस, देर इज मोर.

0: company, here there is less work. If you start doing those kind of analysis, you will not reach a decision as to where you want to go. That is the first part. Once you have made the decision, then you have enough scope and, you know, enough information today available. Earlier days, it was not so possible. But today, there is enough information available that you can go to various agencies or you can go on the internet and find out what all is involved in particular line of, you know, action that you want to get into, whether it is medicine, whether it is the engineering or anything else. But to my mind, as an Air Force pilot, I would say any part of the services, Army, Navy, Air Force, today we complain about lack of discipline in the Indian life, whether it is throwing unwanted stuff on the roads or behavior in any offices. And all this you will find that unless we ourselves improve our northern life, you cannot achieve success. Anybody who wants to have a disciplined life or have a quality of good life, then the best part is in the Army, Navy, Air Force.
1: धन्यवाद सरदेसाई सर. नव्या युगाचे नवे आदर्श या मालिकेचा भाग पहिला आताच आपण ऐकला. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंक्षे, सादरकर्त्या नेहा खरे.
2: आकाशवाणीच्या संग्रहातून या मालिकेअंतर्गत नव्या युगाचे नवे आदर्श या मालिकेचा भाग पहिला आताच आपण ऐकला. लेखिका अनुराधा गोरे, सादरकर्त्या नेहा खरे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
3: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
4: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काही आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहितीये.
3: तेव्हा अवश्य ऐका शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
5: अग, कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
6: ते आणि कशाला,
5: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
6: अजब आहे.
5: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
6: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. रात्रीचे 12:30 वाजले आहेत. आता ऐकूया गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पुढचं पाऊल या चित्रपटातील गीत. आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे गीत आहे सुधीर मोघे यांचं आणि याला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत पुढचं पाऊल या चित्रपटातील गीत. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत सरकारनामा या चित्रपटासाठी रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अजय झंकार यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे आनंद मोडक यांनी.

सरकारनामा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे गीत होतं अजय झंकार यांचं आणि संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत एक फुल चार हाफ या चित्रपटातील गीत. लता मंगेशकर, आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं हे गीत होतं आहे आणि संगीत अनिल मोहिले यांनी दिलं आहे.

0: आशा भोसले यांच्या स्वरात माहेरची साडी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जगदीश खेबूडकर यांची आणि संगीत अनिल मोहिले यांनी दिलं होतं. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
2: ते आणि कशाला,
1: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
2: अजब आहे.
1: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
2: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआर ऍप आणि वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचा 1 वाजलेला आहे. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रीटा गांगुली यांचं उपशास्त्रीय गायन प्रसारित करीत आहोत. राग देश ठुमरी आणि दादरा. राग देश ठुमरीचे बोल आहेत जाओ सखी पिया को मनाए लाओ, आणि दादरा रागाचे बोल आहेत छा रही काली घटा. त्यांना तबला साथ आफताब अहमद खान यांची, हार्मोनियमची साथ रमाकांत तिरोडकर यांनी केली आहे आणि सारंगीची साथ आहे लियाकत अली खान यांची. ऐकूया रीटा गांगुली यांचं उपशास्त्रीय गायन राग देश ठुमरी आणि दादरा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रीटा गांगुली यांचं उपशास्त्रीय गायन आत्ताच आपण ऐकलं. राग देशठुमरी आणि त्यानंतर राग दादरा आपण ऐकलात. त्यांना तबला साथ आफताब अहमद खान यांची, हार्मोनियमची साथ रमाकांत तिरोडकर यांनी आणि सारंगीवर होते लियाकत अली खान. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आपण ऐकत होतात. श्रोतेव आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचा 1:30 वाजला आहे. आता मालिका विशेष हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या अंतर्गत ऐकूया लावण्य रंग या मालिकेचा भाग 34वा. सादरकर्ते अभिराम सराफ आणि निर्मिती केंद्र आकाशवाणी सोलापूर.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोत्यांनो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित 46वा भाग आपण ऐकणार आहोत। असेच वेगवेगळे कार्यक्रम सादर करत असताना राम कदम यांचे एक मित्र एम के कुलकर्णी हे कॅसेट काढणारे एक हौशी कवी होते। त्यांच्याही काही कॅसेटसाठी राम कदमांनी काम केलेलं आहे। नागपूरची नागिण आणि बंधा रुपया या त्या काळामध्ये काढलेल्या कॅसेट्स आणि त्यानंतर आलेल्या सीडी खूप गाजल्या होत्या। साधारणपणे 25 नाटकांना राम कदमांनी संगीत दिलेलं आहे। आणि राम कदमांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक नाटकाच्या तालमींना आणि प्रयोगांना राम कदम स्वतः हजर राहत असत। आला पाहुणा झाला मेहुणा या नाटकाची कथा राम कदमांचीच आहे। हा खेळ संचिताचा या पीडीएच्या नाटकातलं मधल्या बोटाला ठेच लागली हे पद स्वतः राम कदमांनी लिहिलेलं आहे। 18 वरीचं लग्नाचं या नाटकामध्ये इंग्रजी मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषेतली पदं आहेत ज्यांना राम कदमांनी संगीत दिलेलं आहे। आता आशा भोसले यांच्या आवाजात अतिशय सुंदर अशी एक रचना ऐकूया, पाटलाची सून या चित्रपटातली, आज मी कस्तुरीने नाहले।

श्रोतेहो, आपल्याला माहिती आहे की मराठी माणसाला नाटकाचं खूप वेळ असतं आणि राम कदम यांचा नाटक म्हणजे अगदी जीव की प्राण होता. ग्रामीण नाटकामध्ये वगनाट्य आणि तमाशा हे असल्यामुळे राम कदमांचा जीव त्यामध्ये फार रमायचा. गोपाळ टाकळकरांच्या नर्तकी या नाटकाला 1967 साली राम कदम यांनी संगीत दिलं, पण पुढं मराठी सिनेमामध्ये अडकल्यामुळं फक्त 25 नाटकांनाच त्यांना संगीत देता आलं याचीही त्यांना खंत वाटत होती. कार्यक्रमात आता पुढारी चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकणार आहोत, उषा मंगेशकर, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. आहो फौजदार साहेब.

चित्रपट निर्मिती कमी झाल्यानंतर राम कदमांनी वारणानगरला नोकरी केली. वारणानगरच्या सहकारी साखर कारखान्याच्या ग्रुपनं काही वर्षापूर्वी एक बालवाद्यवृंद स्थापन केला होता आणि महाराष्ट्रातला तो एक लहान मुलांचा एकमेव असा वाद्यवृंद होता. तिथं अनेक मुलं मुली वेगवेगळी वाद्य वाजवायला येत असत. सुरुवातीला या वाद्यवृंदाचं काम प्रसिद्ध संगीतकार शंकरराव कुलकर्णी करत असत. त्यांनी मुळातच या वाद्यवृंदाचा पाया मजबूत करून सगळ्यांकडून चांगली तयारी करून घेतली होती आणि दरवर्षी त्यामध्ये नवनवीन मुलं मुली येत असत. त्यांना संगीत शिकवण्याचं काम राम कदमांना मिळालं आणि तिथलं मानधनही चांगलं होतं. आता नसती उठाठेव चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजामध्ये.

राम कदम यांना नंतरच्या काळामध्ये वारणानगरला नोकरी मिळाली होती, पण कुटुंबामध्ये राहण्याची सवय असल्यामुळे उतार वयामध्ये एकटं राहणं त्यांना जिकरीचं वाटू लागलं। ते फार काळ तिथं राहू शकले नाहीत। शेवटी वारणानगरची नोकरी सोडून ते परत पुण्याला आले। पुण्याला त्यांचा मुलगा उदय आणि त्याची बायको, त्याचप्रमाणे त्यांच्या बहिणीची मुलगी सून, हे सगळेजण राहतच होते। त्यांच्या मुलाला म्हणजे उदयला पहिला मुलगा झाला। राम कदमांचं नातवावर देखील फार प्रेम होतं। त्यांनी नातवाचं नाव गंधार ठेवलं होतं। पण हे सुख देखील नियतीला बघवलं नसावं। उदयचा तो मुलगा 1.5-2 महिन्याचा झाल्यानंतरच निवर्तला। त्यानंतर त्यांना आणखीन एक नातू झाला। तो झाल्यावरही राम कदमांना खूप आनंद झाला। राम कदम यांच्या चेहऱ्याशी मिळता जुळताच त्याचा चेहरा होता। त्याचं नाव त्यांनी कलोदय असं ठेवलं। श्रोतेहो, आता आपण राजमान्य राजश्री या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं एक दुर्मिळ असं गाणं ऐकणार आहोत, जे गाणं फारसं आपल्या ऐकण्यात नाही आहे, पण अतिशय सुंदर असं गाणं आहे।

राम कदम यांनी अधिक अधिक गायकांना आणि गायिकांना चित्रपटामध्ये संधी दिली आहे. इतके गायक क्वचितच कुणा संगीतकारांना वापरले असतील. अनेक गायक आणि गायिकांना त्यांनी पहिल्यांदा संधी दिली, ज्यामुळे त्यांना मराठी आणि हिंदी चित्रपटाचा रस्ता खुला झाला. राम कदम यांच्या चित्रपट कारकिर्दीतली पूर्वार्धातली बहुतेक गाणी आशा भोसले यांनी गायलेली आहेत, तर उत्तरार्धातली काही गाणी उषा मंगेशकर यांनी गायलेली आहेत. आता आपण ऐकणार आहोत हात लावीन तिथं सोनं या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं.

राम कदम यांना काही काही गोष्टींची खंत देखील वाटायची. भारताच्या गळ्यातला ताईत असलेल्या लता मंगेशकर या जगप्रसिद्ध मधुर आवाजाच्या गायिकेला त्यांच्याकडे फारच कमी संधी मिळाली याची खंत त्यांनी मुलाखतीतून सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे लावणीला अतिशय योग्य आवाज असणाऱ्या कुमुदिनी पेडणेकर यांच्या आवाजाचा वापरही राम कदमांनी खूप कमी केला ही देखील खंत त्यांनी लिहून ठेवलेली आहे. पण राम कदम स्वतःला भाग्यवान यासाठी समजतात की बालपणी त्यांना गाडगे बाबांचा सहवास मिळाला. खासाहेब अब्दुल करीम खां यांच्याकडे देखील ते काही दिवस राहिले होते. जमेल तेवढं त्यांनी त्यांच्याकडूनही बरंच संगीताचं शिक्षण घेतलं. नागपूरचे ताजुद्दीन बाबा, मेहर बाबा, वजीर बाबा या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना लाभला आहे. आणि पठ्ठे बापूरावांच्या शेवटच्या काळामध्ये देखील राम कदम त्यांना भेटलेले आहेत. श्रोतेहो, कार्यक्रमाची सांगता आपण एका आगळ्या वेगळ्या गीतानं करणार आहोत. हे गाणं आशा भोसले यांनी गायलेलं आहे. गदी माडगुळकरांचे शब्द आहेत. रंगपंचमी चित्रपटातलं हे गाणं दोन चालीमध्ये आहे, एक संथ चाल आणि एक लावणीची चाल. विशेष म्हणजे या गाण्याचा कोरसही तेवढाच उत्तम आहे. चला तर ऐकूया.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग या मालिकेचा भाग 34 ता आपण ऐकलात. निर्मिती होते आकाशवाणी सोलापूर केंद्राची आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
3: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
4: श्रोते हो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहे डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि STD कोड 022.
3: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
4: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वर वनिता मंडळ.
5: मनाला भावतो तो श्रावणातला पाऊस. या श्रावण सणींचा आनंद घेऊया साहित्याच्या जोडीनं. साहित्य सौरभ मध्ये ऐकूया नमिता आफळे यांचा ललितबंध खिडक्या.
6: तिला पाऊस आवडत असल्यानं मनावरची सारी मरगळ जणू झटकून गेली होती. उपस्थितीही विरळच असल्यामुळे तिनं लगबगीनं काही काम करायला सुरुवात केली नाही. ऑफिसच्या खिडकीच्या काचेतून ती त्या सरींचा कडक चहासोबत आस्वाद घेत होती. त्या एका वर्षावानं आठवणींच्या नुसत्या लाटा उसळत असत. आजही तसंच झालं.
5: आणि त्यानंतर कष्ट साध्य सहजता हे स्फुट. या प्रवासात ऐकूया तन्वी गुंडये यांची कथा जुई आणि ललितबंध रंग सावळा लागला.
7: जहांगीरला अंजनी रेड्डी या नावाच्या चित्रकार बाईंचं प्रदर्शन लागलं होतं. त्यांनी चितारलेली एक एक स्त्री संस्कारी, वेणीत फुलं मांडणारी आणि निरागस डोळ्यांची. त्यातलं एक चित्र मला आणि माझ्या मैत्रिणीला खूप भावलं, कारण पहिल्यांदा ह्या चित्रात महत्वपूर्ण भूमिकेत आम्हाला पुरुष दिसला. अरुणा ढेरेंचा कृष्ण किनारा डोळ्यांसमोर तरळून गेला.
5: त्याचबरोबर स्मिता जोगळेकर यांचा ललितबंध घोटभर चहा. तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 2 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत बाल दोस्तांसाठी कार्यक्रम गम्मत जम्मत.

नमस्कार बालमित्रांनो, मी प्रतिभाताई तुमच्या सगळ्यांचं आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? छान ना? असणारच, कारण मस्त पाऊस जो पडतोय. बालमित्रांनो, पाऊस हा शब्द जरी आपल्या कानावर पडला ना की आपल्या डोळ्यासमोर काय येतं बरं? छान हिरवीगार झाडी, रिमझिम सरी, कागदी होड्या, आणि हो, कागदी होड्या पाण्यात सोडताना मिळणारा आनंद, हो ना? मित्रांनो, पावसाबद्दल तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगू का? आपल्याला वाटतं ढग खूप हलके असतात, पण प्रत्यक्षात एका मोठ्या पावसाच्या ढगाचं वजन हजारो हत्तींच्या वजना इतकं असू शकतं. तरीही ते आकाशात तरंगत राहतात, कारण ते अगदी लहान लहान पाण्याच्या थेंबांनी बनलेले असतात. आणखी एक गंमत म्हणजे पावसानंतर आकाशात दिसणारं सुंदर इंद्रधनुष्य. सप्तरंगी, खूप सुंदर रंग असतात त्यात, हो ना? हे इंद्रधनुष्य सूर्यप्रकाश आणि पावसाच्या थेंबांच्या मदतीने तयार होतं, आणि म्हणूनच पाऊस आणि ऊन एकाच वेळी असेल तर हे इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळतं, बरं का? मित्रांनो, ह्या आपल्या झाल्या पावसाच्या गप्पा, पण आपण एक छानसं पावसाचं गाणं सुद्धा ऐकूया का?

वा वा वा, किती छान गाणं होतं नाही. मित्रांनो, आज आपल्या भेटीला आली आहे एक अतिशय गोड, हुशार आणि प्रेरणादायी चिमुकली. चिमुकलीच, कारण तिचं वय फक्त 5 वर्ष आहे, पण पुस्तकांवरचं तिचं प्रेम मात्र अफाट आहे. एवढ्या लहान वयात तिने 50 हून अधिक मराठी पुस्तकं वाचली आहेत.

0: मोबाईल आणि टीव्हीपेक्षा पुस्तकांना मित्र मानणाऱ्या या छोट्या वाचकासोबत आज आपण छान गप्पा मारणार आहोत. चला तर मग, मला तुझं नाव सांगतेस?
1: पृथा स्वरूप मणेरीकर.
0: पृथा, तुझं आमच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
0: पृथा, तुला पुस्तक वाचायला आवडतात ना?
1: हो.
0: मग पुस्तक वाचण्याची आवड कशी तुला लागली?
1: लहानपणी माझे आई बाबा मला गोष्टी सांगायचे, त्यातून मला कळलं की पुस्तकं वाचली तर अजून छान गोष्टी कळतील.
0: वा, मग तू गोष्टी वाचतेस?
1: हो.
0: तू आतापर्यंत किती पुस्तकं वाचली आहेस पृथा?
1: मी ती मोजली नाही म्हणून सांगू नाही शकत. माझी आई म्हणते 20-25 तरी वाचली आहे.
0: हो, बरं, छानच. तुला मराठी पुस्तकंच आवडतात का की इतरही वाचतेस?
1: मराठीच.
0: मराठीच वाचतेस? बरं, मग सर्वात आवडतं पुस्तक कोणतं आहे ग तुझं?
1: गौरी प्रभू.
0: बरं, त्या पुस्तकाबद्दल काही सांगू शकशील का?
1: ठीक आहे,
0: सांग ना.
1: माझ्या सुट्टीच्या गमती जमती मी माझ्या गौरी मावशीला सांगायचे. मग गौरी मावशीने गोष्टींचा संच केला आणि त्यातून पुस्तक तयार केलं आणि त्याचं नाव पडलं पृथाची सुट्टी.
0: म्हणजे तुझ्या नावाचंच पुस्तक आहे तर. वा, मग त्यात काय आहे, गोष्टी आहेत का?
1: होय.
0: मग त्यातली एखादी गोष्ट सांगतेस का तू?
1: ठीक आहे, मी त्यातला थोडा भाग वाचून दाखवू का?
0: गोष्टीतला?
1: हो
0: हो, चालेल, दाखव ना वाचून.
1: गोष्टीचं नाव आहे पृथाचे मित्र मंगू आणि गोंड्या. पृथाला आजी आजोबांचे घर फार आवडतं. मुंबईतील घरही छानच आहे पण अगदी एवढंच. बाई बिल्डिंगमधून खाली उतरलं की नुसते रस्तेच रस्ते, काड्याच काड्या. आजी आजोबांचं घर तसं नाही, मोठं घर. घरापुढे केवढं तरी मोठं अंगण, घरामागे बाग आणि बागेत झाडच झाडं. पृथा सापडतच नाही कोणाला एका जागी. घरातून अंगणात, अंगणातून बागेत, बागेतून मांडीवर आणि सगळी मोठी माणसं पळत आहेत पृथाच्या मागे मागे. पण फक्त हुंडायला मिळत नाही म्हणून हा आवडतं पृथाला ते घर. तिथं तिची जिवलग मैत्रीण राहते मंगू आणि एक उडान टप्पू मित्र सुद्धा राहतो गुंड्या. या दोघांची पृथाशी आणि पृथाची या दोघांची घट्ट मैत्री आहे. गुंडे तर पृथाला एक मिनिटही सोडत नाही. पृथा येणार असली की त्याला बरोबर समजतं. आजी म्हणते त्याला वास लागतो की सगळ्या बातम्यांचा.
0: वा वा, छानच होतं. तुला ही गोष्ट आवडते का?
1: हो.
0: बरं, मला सांग पृथा, तू कोणत्या प्रकारच्या गोष्टी जास्त वाचतेस? म्हणजे कोणत्या प्रकारच्या गोष्टी तुला वाचायला जास्त आवडतात? म्हणजे परिकथा असतात हो ना, किंवा मग प्राण्यांच्या गोष्टी असतात, किंवा बोधकथा असतात. तर तुला कोणत्या प्रकारची कथा वाचायला आवडते?
1: पंचतंत्राच्या परिकथा, श्रीकृष्णांच्या, शिवाजींच्या, रामायण आणि महाभारत.
0: वा वा वा, म्हणजे तू शिवाजी महाराजांच्या सुद्धा कथा वाचतेस आणि रामायणातल्या श्रीकृष्णाच्या पण. मग आज तू आम्हाला कोणती गोष्ट सांगणार आहेस?
1: पंचतंत्रातली गोष्टी तुम्हाला सांगू का?
0: हो.
1: गोष्टीचं नाव आहे सुंदरता की उपयोगिता. एक होता मोर, त्याला स्वतःच्या सौंदर्याचा खूप गर्व होता. त्याला वाटे की सगळ्या पक्ष्यांमध्ये आपणच सुंदर. तो रोज नदीकाठी जाऊन नदीत आपले प्रतिबिंब पाहत व खुश होत. एके दिवशी त्याला नदीकाठी सारस पक्षी दिसला. तो सारशाला पाहून उपेक्षेने तोंड फिरवले. सारशाचा अपमान करून तो म्हणाला, तू एकदम पांढरा शुभ्र पक्षी आहे, पंख पण तुझे साधे फिकट पांढऱ्या कपड्यासारखे आहेत. माझे बघ कसे सौंदर्य छान आहेत. सारस म्हणाला, हो मित्रा, तुझे खरे आहेत पण सुंदरता जास्त महत्वाची नसते. मी माझ्या पंखाने उंच उडू शकतो बघ हा. असे म्हणून सारस उंच आकाशात झेप घेतली व उडू लागला. मोर जमिनीवरच राहून त्याला पाहू लागला. मोराला कळले की उपयोगिता जास्त महत्वाची असते, सुंदरता नसते.
0: किती छान. आपल्याला ह्या छान छान ज्या गोष्टी असतात त्यातून किती शिकायला मिळतं ना. पृथा, तू आता पंचतंत्रातली आम्हाला गोष्ट सांगितली, छान होती गोष्ट. पण मग मला सांग, तुला

0: पंचतंत्रातल्या गोष्टी वाचायला का आवडतात बरं?
1: कारण त्यात पशु पक्ष्यांच्या असतात गोष्टी, आणि प्रत्येक गोष्टीतून एक एक बोध शिकायला मिळतो.
0: बरोबर. पृथा, तुला, तू म्हणतेस की तुला वाचनाची आवड आहे, हो ना? पुस्तकं वाचतेस तू, तर मग रोज किती वेळ पुस्तकं वाचतेस तू?
1: मी शाळेतून घरी आल्यावर वाचते, किंवा रात्री झोपताना वाचते, कंटाळा आल्यावर वाचते.
0: मग तू कंटाळा आल्यावर मोबाईल पाहत नाहीस? नाही. मग काय, गोष्टी वाचायला आवडतात. वा, छान. आणि मग आई सुद्धा वाचून दाखवते का ग तुला गोष्टी?
1: बाबा
0: बाबा वाचून दाखवतात,
1: म्हणजे त्यांच्या मनाची गोष्ट असेल त्यातील सांगतात ते.
0: हा, म्हणजे पुस्तकातून वाचून दाखवतात की त्यांच्या मनानेच गोष्ट सांगतात?
1: त्यांच्या मनाने.
0: वा, छान. आणि मग आता हे तू जी पुस्तकं वाचतेस की नाही, वेगवेगळी पुस्तकं वाचतेस, तर ही पुस्तकं जेव्हा तू वाचतेस तर तुला यातून काय नवीन शिकायला मिळतं पृथा?
1: जेव्हा पंचतंत्रातली गोष्टी वाचतात त्यात पशु पक्ष्यांच्या गोष्टी असतात, आणि प्रत्येक गोष्टीतून एक एक बोध मिळतो. परिकथाच्या गोष्टी मध्ये जलपरीच्या, राजकुमारी राजाराणीच्या खूप छान गोष्टी असतात. श्रीकृष्णांच्या गोष्टीमधून प्रेम, धाडस आणि चांगले संस्कार शिकायला मिळतात.
0: बरोबर, छान. बरं, मला सांग पृथा, तुझे आवडते लेखक कोण आहेत?
1: विमल वाणी आणि गौरी प्रभू.
0: बरं, आणि मग तू पुस्तकं वाचतेस तर त्यामध्ये एखाद्या पुस्तकातलं पात्र किंवा एक व्यक्ती असते, किंवा एखादा मुलगा मुलगी त्यात त्या गोष्टीमध्ये असते, तर असं कोणतं पात्र तुला आवडतं?
1: मला श्रीकृष्णांच्या गोष्टी आवडतात, आणि मला त्यात श्रीकृष्ण हे पात्र खूप आवडतं. त्याने कंसाचा वध केलेला, कालिया मर्दन केलेलं, आणि त्याने जेव्हा देवकीने त्याला जन्म दिला होता तेव्हा त्याला कोकुळात ठेवलं होतं. महाभारतात माझे दोन महाभारत आहे, एका महाभारतात ते दिले.
0: हो, मग कोणती गोष्ट आवडते तुला श्रीकृष्णाची?
1: कंसाचा वध.
0: मग तू गोष्ट सांगू शकतेस का ती आम्हाला?
1: देवकीचे सात पुत्र कंसाने मारली होती. जेव्हा आठवा पुत्र जन्मला तेव्हा बाहेर जोरदार पाऊस पडत होता. तेव्हा सगळेजण गार झोपले आणि कारागृहाचं दार उघडं झालं. वसुदेवने त्याला टोपलीत ठेवले आणि तो गोकुळाकडे निघाला. जेव्हा तो गोकुळात पोचला तेव्हा नंदाने वसुदेवच्या बाळाला त्याच्या पत्नीजवळ ठेवले, यशोदाजवळ, आणि यशोदेच्या कन्येला वसुदेवच्या ताब्यात दिले. मग वसुदेव त्याला घेऊन घरी आला तेव्हा बालिका रडू लागली. हे रडणं ऐकून सगळेजण जागे झाले. त्यांनी ताकताळ ही बातमी कंसाला सांगितली. कंस जेव्हा कारागृहात आला तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. त्याला वाटले की ही बालिका कशी मला ठार मारू शकते. मग तो तिला उचलायला गेला तेव्हा ती बालिका अदृश्य झाली आणि आकाशवाणी झाली. ते म्हणाले, कौस, तुझा मृत्यू करणारा मुलगा आधी जन्मलेला आहे. ऐकून कौस रागावला आणि मग त्याने श्रीकृष्णाने बलरामाला आपल्याजवळ युद्धाला बोलावले. जेव्हा ते युद्धास आले तेव्हा कंसाने त्यांच्यावरती एक हत्ती सोडला. श्रीकृष्णाने ताकताळ त्या हत्तीला मारले आणि मग तो म्हणाला, मामा, तुमचा मृत्यू जवळ येत आहे. मग त्याने कंसाला युद्धाचे आव्हान दिले आणि मग त्यांचे युद्ध झाले. मग त्यात श्रीकृष्णाने कंसाला मारले. जेव्हा अजून युद्धास तयार नव्हता तेव्हा श्रीकृष्णाने त्याला भगवद्गीता ऐकवली. भगवद्गीतेतील मी तुम्हाला 12 अध्यायातील काही श्लोक म्हणून दाखवते.
0: बर.
1: ओ

0: ताह।
1: वा छानच। पृथा मला सांग, तुझ्या शाळेचं नाव काय बरं?
0: डीएव्ही पब्लिक स्कूल न्यू पनवेल।
1: आता बघ, सगळी जी लहान मुलं आहेत ती सुद्धा मोबाईल पाहतात हो ना, त्यांना गेम खेळायला आवडतात, त्यावर कार्टून पाहायला आवडतं, सतत मोबाईल मध्ये असतात, पण तू मात्र छान छान पुस्तकं वाचतेस हो ना।
0: माझी आई शनिवार रविवार शुद्धलेखन काढल्यावर दोनच दिवस टीव्ही देते आणि बाकीच्या दिवशी रोज शुद्धलेखन काढून झालं तरच फोटो देते 10 मिनिटाचा।
1: बर बर। पण मला सांग, तुझे मित्र मैत्रिणी आहेत हो की नाही, शाळेतले म्हणा किंवा तू जिथे राहतेस तिथे आजूबाजूला असतील, तर ते सुद्धा मोबाईल पाहत असतील, पण तू तर पुस्तकं वाचतेस, मग तू त्यांना सांगतेस का पुस्तकं वाचायला?
0: मी माझ्या मित्रमैत्रिणींना सांगते की मोबाईल बघू नका, पुस्तक वाचा, त्यातून काय नवीन शिकायला मिळतं।
1: म्हणजे तू सांगतेस ना। तुझी कोण आहे ग मैत्रीण, बेस्ट फ्रेंड?
0: स्पृहा। आता ती जुनिअर केजी मध्ये होती, आता आम्ही सिनियर केजी, तेव्हा ती वेगळी वेगळ्या क्लास मध्ये गेली, जुनिअर केजीला आम्ही एकत्र होतो।
1: बरं मला सांग पृथा, मोठी झाल्यावर तुला काय व्हायचं आहे? बरं,
0: मी शुभांशी शुक्लासारखी ॲस्ट्रॉनॉट बनेल, अवकाशात जाईन, चंद्रावर जाईन, पृथ्वी पाहिन, आणि माझ्या विंदा मावशीसारखं मलाही फॅशन डिझायनर बनायला आवडेल।
1: छान। पृथा, तू आता जाता जाता आपल्या बालमित्रांना काय सांगशील बरं?
0: मी सांगू इच्छिते खूप पुस्तकं वाचा, त्यातून खूप काय छान छान शिकून घ्या।
1: वा।
0: जाता जाता मी एक तुम्हाला कविता म्हणून दाखवते। कवितेचं नाव आहे कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रखों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक ना सफल हो नींद चैन त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
1: वाह, खूपच छान पृथा। तर बालमित्रांनो, ही होती आपली बालमैत्रीण पृथा मणेरीकर। पृथा, एवढ्या लहान वयात तू इतकी छान पुस्तकं वाचतीयेस ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे, आणि तुझ्या या वाचनाच्या आवडीमुळे अनेक मुलांना, आज त्यांनी तुला ऐकलंय तर त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल। तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप मनपूर्वक शुभेच्छा, अशीच पुस्तकांशी मैत्री जप आणि खूप मोठी हो। तू आज आमच्या कार्यक्रमात आलीस, छान आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार।
0: धन्यवाद।

बालमित्रांनो, आत्ताच आपण आपली बालमैत्रीण पृथा मणेरीकर हिच्याशी छान गप्पा मारल्या. बरं तर बालदोस्तांनो, आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन बालदोस्तांसह आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवालेकर आम्ही आपला निरोप घेतोय. बाय.

0: बालदोस्तांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी.
1: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
2: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काही आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहितीये.
1: तेव्हा अवश्य ऐका शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.

आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 2:29 झाली आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हळदी कुंकू या चित्रपटातील गीत. जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि याला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: गौतम ऋषीची होती अहिल्या बाईले
1: असू की
0: राजा इंद्रान तिला डोळ भरून पाहिले, पतिरूप घेऊन तिला एकांती

0: असा होता पराशर मुनी, त्याला दिसली मच्छी गंदा।
1: असे
0: साधूपणाला झाली गा तित कशी मदनाची बाधा।
1: बर,
0: तिला भिजली बघून
1: काय झालं।

0: नरनारीची घातली अशी जन्माची गाठे
1: बरोबर आहे की
0: किसन देवाच्या बायका 16108
1: असू द्यावा
0: तिच्या

झुंज या चित्रपटातील गीत आपण ऐकलं उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरातील. हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि याला संगीत दिलं होतं राम कदम यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अबोली या चित्रपटातील गीत. गीतरचना ही नादो महानोर यांची आणि संगीतबद्ध केला आहे निशिकांत सदाफुले यांनी.

अबोली या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत अगबाई अरेच्या दोन या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत निषाद यांचं आहे.

आई शपथ या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत होतं सौमित्र यांचं आणि याला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमातील शेवटचं गीत आत्ताच आपण ऐकलं. आता 3 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया आठवणीच्या गंधघोशी या मालेत सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम यांची मुलाखत भाग दुसरा.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, आठवणींच्या गंधकोशी या कार्यक्रमामध्ये मी समीरा गुजर जोशी आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. अलीकडे एक सिनेमा आला होता सपने, आणि त्यामध्ये गाणं होतं चंदारे चंदारे कभी तो जमी पर आ बैठेंगे बाते करेंगे. खरंच चंद्राबरोबर असं छान बसून गप्पा मारण्याची कल्पनाच किती सुंदर आहे, किती रोमॅन्टिक आहे. पण मला असं वाटतं हा चंद्र जसा आहे ना, म्हणजे तो आपल्या टप्प्यात नाही, त्याच्याबरोबर असं बोलण्याची संधी तशी दुर्मिळच म्हटली पाहिजे. पण तो कितीही दूर असला तरी आपल्याला मात्र अगदी जवळचा वाटतो, आपल्या मनातला सखा वाटतो. तसंच काहीसं नातं आपलं कलाकारांशी असतं, आणि आपल्या लाडक्या कलाकाराबरोबर गप्पा मारायची जर संधी मिळाली तर ती कुणाला आवडणार नाही. आणि अशीच संधी आजच्या या कार्यक्रमात आपल्याला मिळतीये त्या जादुई आवाजाशी. आज आपण गप्पा मारणार आहोत साधना सरगम यांच्याशी. तुमच्याशी बोलताना जाणवते की स्वरांची ताकद ही किती असते, त्याला कुठल्याही भाषेचं बंधन नाहीये, वयाचं बंधन नाहीये, अगदी बालगीतापासून ते कुठल्याही म्हणजे मोठ्यांच्या गाण्यांपर्यंत कुठेही हे स्वर पोहोचू शकतात. तुम्ही आता इलायराजांचा उल्लेख केलात, आत्ताच्या घडीला स्वरांचे बादशाह असं त्यांचं वर्णन करतायत. त्याचबरोबर ज्यांनी जगाच्या नकाशात म्हणजे भारतीय स्वरांचं स्थान उंचावलं असं A.R. रेहमान यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्याबरोबर तुम्ही खूप फिल्म्ससाठी काम केलंय, तो अनुभव कसा आहे सांगा.
1: खूपच छान अनुभव. म्हणजे मी पहिल्यांदा गायले विद्यासागर ह्या दाक्षिणात्य संगीतकारांकडे. पहिलं गाणं अगदी जे होतं ते फारच थोड्या लाईन्स होत्या, त्याच्यासाठी पण चेन्नईला गेले होते. आणि मग त्याच्यानंतर रहमानजींकडे गायले होते सपने फिल्म चंदारे. ते गाणं जे एक चांगलं गाणं जे हिट झालं, जे प्रसिद्ध झालं ते चंदारे. आधी हरिहरनजीने ते गायलं होतं आणि मला अनुभव नवीन होता त्यांच्या स्टुडिओमध्ये चेन्नईमध्ये जायचं आणि रात्री रेकॉर्डिंग करणार होते. आणि मला रात्री जागरणाची वगैरे काही सवय नाही आहे. म्हणजे त्यावेळी माझं गाणं बहुतेक संध्याकाळी केलं होतं. त्याच्यानंतर एक दोन रेकॉर्डिंग अशी झाली की 2-3 वाजता माईकवर जातीये आणि मग 6 वाजता बाहेर आले आणि बघितलं तर उजाडलंय वगैरे वगैरे. पण मजा येते कारण त्यांचं जे एक रेकॉर्डिंगचं एक टेक्निक आहे इतकं छान आहे, इतकं गाताना छान मजा येते, एक साऊंड चांगला मिळतोय आपल्याला असं वाटतं. आणि रहमानजींची काम करण्याची जी पद्धत आहे इतकी छान, रिलॅक्स मूडमध्ये. आणि समजा आपण एखादी जागा अजून एक्स्ट्रा घेतली किंवा चांगली घेतली किंवा थोडी वेगळी करून तर त्यांना ते हवंच असतं. म्हणजे ते म्हणतात की व्हेरी गुड व्हेरी गुड, यू सिंग आय कीप दिस आय कीप दॅट, किंवा मग एडिट करतील किंवा कसंही त्यांना वाटेल पण ते गाऊन घेतात. म्हणजे त्याच्यामध्ये गाता गाता कधी कधी छान जागा येऊन जातात, तर तसं त्यांना आवडतं. आणि त्यामुळे आपण खूप रिलॅक्स होऊन होईल तेवढं चांगलं अजून मूडमध्ये येऊन गातो. तर असं तिथे काम करण्याची पद्धत आहे. आणि रहमानजींचं मला असं जाणवलं की खूप नवीन नवीन प्रयोग करण्याची, अर्थातच नवीन नवीन कितीतरी गायक गायिकांना त्यांनी हे दिलं. पण त्यावेळी सुद्धा माझ्याकडनं क्लासिकल ऐकायचं, बंदिश ऐकायची एखादी, किंवा असं पण त्यांचं चालू असायचं म्हणजे मध्येच म्हणजे रेकॉर्डिंगच्या मध्ये. तर हे खूप छान वाटतं की त्यांना किती, नुसतंच असं कमर्शियल अँगल नाही आहे, गाण्यावरचं प्रेम किंवा संगीताची एक जाणण्याची वृत्ती अशी दिसते.

0: आता तुम्ही उल्लेख केला की खूप साऊंडला महत्व रहमानजींच्या संगीतामध्ये. तुम्ही जेव्हा गायला पार्श्वगायिका म्हणून सुरुवात केली, म्हणजे 80 दशक आपण म्हणूया, तेव्हापासून आतापर्यंत रेकॉर्डिंगच्या पद्धतींमध्ये खूप बदल झाला ना?
1: हो, खूप बदल झाला. आणि मी 84 आसपास सुरू केलं होतं, तेव्हा मला म्हणजे खूप छान वाटतं आता की म्युझिशियन्स बरोबर लाईव्ह रेकॉर्ड करण्याचा एक अनुभव असतो, तो मला मिळाला. 2-3 गाणी मी अशी केली. ताडदेवला स्टुडिओ होता फेमस म्हणून, करिश्मा कुदरत का फिल्म मधलं एक गाणं होतं, नंतर पिघलता आसमान पिक्चर मध्ये रती अग्निहोत्री यांच्यावर गाणं होतं जिया नाही लागे. तर जिया नाही लागे हे इला अरुणजींनी लिहिलेलं गाणं आहे, फार सुंदर लिहिलं, सॅड सॉन्ग आहे ते खरं.
0: अच्छा.
1: आणि त्याच्या आलाप आहे सुरुवातीला, मग मुखडा येतो, मग अंतऱ्यामध्ये आलाप आहे, आणि असं करत ते गाणं मोठं असं छान गाणं. तर सगळे म्युझिशियन्स आणि मग आपण गायचं. मला असं वाटत होतं की माझ्यामुळे रिटेक नाही होता का, माझ्यामुळे रिटेक असं असतंच ना की आपण ठरवून जातो. तसंच झालं, माझ्यामुळे रिटेक नाही झाला, कारण आधी खूप रिहर्सल्स केल्या. आणि हा एक फायदा होतो, खूप रिहर्सल्स केल्या ना म्युझिक हॉलवर जाऊन किंवा संगीतकारांकडे किंवा आपल्या आपल्या, की गाणं आधी माहितीये आणि आता जाऊन गायचंय, म्हणजे खूप इन्व्हॉल्वमेंट होते, आपण खूप तयार करून गातो. तर तसंच झालं आणि गातानाही मजा आली. आणि नंतर मला जेव्हा म्हणजे गाणं पंच करायचं, लाईन पंच करायची आणि असं होत गेलं, त्याच्यानंतर जाणवलं की बरं झालं आपण तोही अनुभव घेतला म्हणून.
0: खरं. आणि अलीकडे तर आता तुमचा तसा कुणाशी संबंधही येत नाही ना, तांत्रिक इतकी प्रगत अवस्था आहे की तुम्ही तुमचं गाणं गाऊन फक्त बाहेर पडता.
1: खूप प्रगत अवस्था आहे, छान शब्द वापरला. कधी कधी सोय होतेच तशी, आपल्या सोयीप्रमाणे आपण जाऊन गाऊ शकतो. आणि ड्युएट असलं तरी काही प्रश्न नाही की आपले मेल सिंगर बरोबर आलेत की नाही, किती वाजले, उशीर झाला, काय झालं, काही त्याचा काही प्रश्न नाही. आपल्याला पाहिजे तसं आपण गाऊ शकतो, पाहिजे तेवढ्या लाईन, पाहिजे तितक्या वेळा गाऊ शकतो, पंच करू शकतो. अर्धी लाईन जिथे श्वास घेतो तिथे पंच होऊच शकतो, त्यामुळे खूप सोपं पण झालंय. आणि प्रत्येक गोष्टीचे आपापले फायदे आणि नुकसान असतं.

0: याआधी जेव्हा तुम्ही द्वंद्व गीत गात होतात, हरिहरन सरांबरोबर तुम्ही खूप गाणी गायला आहात, उदित नारायणजींबरोबर गायला, तर अशा वेळेस ते नातं असं डेव्हलप होतं असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे आताचा भाग तर खूप वेगळा, पण त्या काळामध्ये
1: हो, म्हणजे असं कोणी बरोबर आहे आणि आपण गायचंय तर गाता गाता सुद्धा काही असं अजून छान काही एखादी जागा किंवा त्यांनी घेतल्यावर मग आपण घेऊया असं थोडंसं सुचू शकतं किंवा आपण इन्स्पायर होतो. पण ह्याच्याबरोबरच आता काळानुसार मला असं वाटतं की आता जे आहे त्याप्रमाणे सुद्धा तेवढाच रिझल्ट आम्ही देऊ शकतो, कारण अनुभव असतो आणि करता करता समजा मला वाटलं की नाही अजून छान नाही झालंय तर मी पुन्हा जाऊन डब करू शकते ना.
0: बरोबर.
1: म्हणूनच मी म्हणते की याचे फायदेही खूप आहेत. असं
0: तुमच्यासाठी रेकॉर्डिंग स्टुडिओ किंवा रेकॉर्डिंग रूम ही गोष्ट काही नवीन नाही, अगदी लहानपणापासून तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये सहभागी होतात. तुम्ही किशोरदान बरोबर पण एक गाणं रेकॉर्ड केलं होतं ना?
1: हो, मी जेव्हा कल्याणजीभाई आनंदजीभाईंना भेटायला गेले होते तेव्हा अनिल मोहिलेजी त्यांच्याकडे असिस्टंट म्हणून होते, तर त्यांनी वेळ घेऊन भेटायला बोलावलं. फिल्म सेंटरमध्ये स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग होतं आणि किशोरदा येणार होते आणि मला त्यांनी सांगितलं की ठीक आहे तू भेट आत्ता आणि कोरसमध्ये आत्ता गा तू. त्यावेळी मी गायले आणि तृष्णा फिल्मचं गाणं होतं, त्याच्यामध्ये सरगम हा शब्द होता म्हणजे किशोरदांनी गायलं होतं. तम परे रम पम पम पम पम पम परे रम पम बोले रे बोले जीवन की सरगम हर रंग में हर रूप में हर रंग में हर रूप में तुम हंसते रहो हर दम बोलो तम परे रम पम. असं
0: क्या बात है.
1: तर किशोरदा उशिरा आले आणि मग त्यामुळे भेट झाली कल्याणजीभाई आनंदजीभाईंशी. त्यावेळी मी हमको मन की शक्ती देना असं ऐकवलं होतं त्यांना आणि मग त्यांना वाटलं अरे ही एवढी क्लासिकल शिकते आणि आवाजही चांगला आहे. मग त्यांनी म्युझिक रूमवर बोलवून मला पार्श्वगायनाचं मार्गदर्शन सुरू केलं. पण किशोरदांबरोबर मी राजेश रोशनजींकडे जे गाणं गायले ते होतं काश फिल्म मध्ये, फूल ये कहां से आए हैं पेड ये कहां से आए हैं असं गाणं होतं. आणि अजून एक दोन गाणी होती जसं रुखसत फिल्म सीमी गरेवाल यांची होती आणि नाही नाही अभी नाही असं काहीतरी एक गाणं होतं. तर असे दोन चार गाणी आणि किशोरदांबरोबर गायचं म्हणजे असं खूप मी त्यांची मोठी फॅन आहे.
0: नक्कीच.
1: तर त्यांच्याबरोबर गायचा आनंद खूप होता. थोडंसं वाटत होतं कसं, कारण मी असं ऐकलं होतं ते हसवतात पण किती मोठी माणसं असतात ना ते तेवढीच सहज आणि तेवढीच चांगली असतात. तर ते स्टुडिओत आल्यावर ऍज युजल जसं ऐकलो होतं तसं ते आल्यावर एकदम सगळं वातावरण भरून गेलं, एकदम चार्ज झाले सगळे, खुश झाले. आणि त्यांचं वागणं त्यांचं गाणं मग ते माईक टेस्टिंग झाली जसं ब्लो येऊ नये म्हणून 4-2, 4-2, 4-4 असं काहीतरी म्हणत होते त्यांच्या स्टाईल मध्ये. ते सगळं इतकं मला ऑब्झर्व करायला फार आवडलं की ते कसे गातायत बोलतायत. आणि त्यांनी छान असं एनकरेज केलं असं काही वाटलं नाही की एवढ्या मोठ्या आणि मी ज्यांची फॅन आहे त्यांच्याबरोबर मी गाते, गाताना दडपण नाही आलं. तसंच आशाजींबरोबर त्यांच्याबरोबर मी 2-3 गाणी गायले. तडप फिल्म मध्ये एक गायले तडप टायटल सॉन्ग ज्याच्यामध्ये आशाजी अमित कुमारजी आणि माझं गाणं होतं आणि पंचमदांचं म्युझिक होतं ते.
0: हो,
1: तर खूप छान गाणं. आणि गाणी आशाजी जसं त्यांना बघितल्या किंवा लता दिदींना मला बघूनच आधी असं म्हणजे कळतच नाही मी

0: काय बोलू आणि मी अशी अवाक होऊन जाते मी. तर त्यांच्यावर खून भरी मांग मध्ये फार छान गाणं होतं, मैं हसीना गजब की. माझा आवाज सोनू वालियाला होता आणि आशाजींचा रेखाजींना होता आवाज. आशाजींची लाईन आल्यावर खरंच कळतं की किती दमदार आवाज आणि कसं गायचं. महबूब स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग होतं. मग मला असे जे अनुभव आले ना ते मी असे मनात साठवून ठेवलेले आहेत.
1: खरंच म्हणजे जसं आपल्या मालिकेचं शीर्षक आहे आठवणींच्या गंधकोशी, असे क्षण असतात.

0: तसंच आम्ही ओ पालन हारे जेव्हा ऐकतो तेव्हा ते गाणं एकतर कधीही ऐकावं, तुमच्या मनाला खूप उभारी देतं, खूप उमेद देतं, आणि त्याच्यामध्ये तीन इतके सुंदर स्वर एकत्र आलेले आहेत, लता दिदींचा आवाज आहे, उदित जी आणि तुम्ही, तर त्या गाण्याविषयी काही आठवण आहे?
1: मी लता दिदींबरोबर कधीच गायले नाहीये, पण म्हणजे जसं हे गाणं आहे ना फिल्म मध्ये जेव्हा ग्रेसी सिंग गाते, फिल्म मध्ये जो तिचा भाग पिक्चराइज झाला तो अंतरा माझा आहे, आणि अर्थातच रेकॉर्डिंगच्या वेळी मी मुखडाही गायले होते, पण सीडी मध्ये लताजी आणि उदितजींचं गाणं आहे, पण तरी सुद्धा माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की त्या गाण्यात मलाही सहभागी करून घेतलं गेलं आणि त्या गाण्यात मलाही गायला मिळालं, आणि खूप सुंदर गाणं आहे, मलाही ते खूप आवडतं, खूप असं शांत आणि खूप छान वाटतं ते गाणं केव्हाही ऐकलं तरी, म्हणजे मी गायले म्हणजे मी थँक्स म्हणते नेहमी रहमानजींना की तुम्ही छान छान गाणी दिलीत असं मी त्यांना नेहमीच म्हणते, तर कधी कधी ते म्हणायचं आहे जेव्हा तमिळ गाणी खूप मध्ये चालली होती आणि खूप हिट की मसलन तमिळ नाव म्हटलं ही गोष्ट जरा अवघड आहे असं मनात म्हणलं, पण हे गाणं पण माझ्या मनाच्या खूप जवळ आहे.
0: खूपच सुंदर आहेत, आणि रेहमानजींबरोबर तुम्ही केलेली बरीच गाणी, म्हणजे बन्नू राणी सारखं गाणं असेल,
1: झिनमिनी झिनी हे गाणं विशाल भारद्वाज, ते पण किती वेगळं आणि किती सुंदर गाणं आहे.
0: हो, तर अशा पद्धतीची गाणी गाताना तुम्हाला नेमकी काय तयारी करावी लागते एक गायिका म्हणून?
1: आता काय आहे की स्टुडिओत जाऊनच आपण गाणं ऐकणार आहोत किंवा काय सिच्युएशन आहे किंवा काय गाणं आहे ते तिथे जाऊनच कळणार आहे, त्यामुळे गाणं बघितल्याबरोबर सिच्युएशन कळल्याबरोबर त्याप्रमाणे कसं गायचं आहे, त्याप्रमाणे आपण कसं एक्सप्रेशन्स द्यायची आहेत, कसा सुरातनं भावनाविष्कार करायचा आहे, कसे शब्द म्हणायचे, ह्या गाण्यात खास काय आहे, पंच कुठे आहे किंवा कुठल्या तऱ्हेने आवाज लावायचा आहे, म्हणजे असं मी नाही म्हणत की प्रत्येक हिरोईनसाठी मी वेगळा आवाज काढते, ते शक्य नाही आहे, हे जे स्वरयंत्र आहे ते तसंच राहणार आहे, फार काही नाही, पण त्या पद्धतीत किंवा गाण्याच्या सिच्युएशन प्रमाणे बदल करण्याचा प्रयत्न करते.
0: प्रत्येक गाण्याची स्टाईल
1: वेगळी असते, प्रत्येक संगीतकाराची काही वेगळ्या अपेक्षा असतात त्यांच्या कंपोजिशन प्रमाणे आणि त्यांची एक स्टाईल असते, मग तसं म्हणायचं, जसं इलयाराजा सरांचं जेव्हा गाणं मी गाते तेव्हा मी अगदी लक्षात ठेवते की ते जसं सांगतील तेवढंच आणि तसंच म्हणायचं आहे, त्यांची ही पद्धत आहे की त्यांनी जे कंपोज केलंय तसंच आपण उतरवायचं, आणि अर्थातच त्यांचे संकल्पना त्यांचे विचार एवढे चांगले असतात संगीतामधले की ते छानच वाटतं, आणि काही संगीतकार जसं रहमानजींची पद्धत आहे की ठीक आहे मी हे कंपोजिशन हे असं गायचंच आहे पण अजून काही वाटलं यू जस्ट गो ऑन सिंगिंग जस्ट फ्रीक आउट देन आय विल सी व्हॉट टू डू विथ धिस यू नो, म्हणजे त्यांच्याकडे जे काय असेल त्याच्याकडून असं एडिट करतात, असं पण होतं, म्हणजे दोन्ही प्रकारे गायला मिळतं.
0: प्रत्येक गाणं हा एक वेगळा प्रयोग,
1: वेगळा प्रयोग आहे, वेगळा अनुभव.

साधना त्यांची गप्पा मारताना आज लक्षात येत आहे की केवळ दाक्षिणात्य संगीत विश्वातच नव्हे तर सगळ्याच भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये त्या लीलया गात असतात. किंबहुना उत्तरेकडच्या असूनही दाक्षिणात्य संगीत गाऊन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या त्या एकमेव गायिका आहेत. यातूनच लक्षात येतं की स्वरांना कुठलंही बंधन नसतं, ना भाषेचं बंधन असतं, ना सीमांचं बंधन असतं, कारण स्वर थेट मनाशी संवाद साधत असतात आणि म्हणूनच ही गाणी आपल्याला इतकी आपली आणि जवळची वाटतात. अशाच आपल्या मनाला भावणाऱ्या आणखी काही गीतांचा प्रवास जाणून घेऊया साधनाताईंबरोबर पुढील भागामध्ये. तोवर नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. 3:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात नाधो महानोर यांची रचना, आणि याला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. ऐकूया लोकगीत.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात प्रवीण दवने यांनी रचलेलं हे भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत श्रीकृष्ण चंद्रारे यांचं होतं. आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारण कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
1: श्रोतेहो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायलिंग कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि STD कोड 022.
0: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात
1: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

0: माणिक वर्मा यांच्या स्वरात बाळ कोल्हटकर यांचं हे नाट्यपद आपण ऐकलं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
2: ते आणि कशाला?
1: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
2: अजब आहे.
1: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
2: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन.

सुलोचना चव्हाण यांच्या स्वरातील ही लावणी आपण ऐकली तर रचना होती एम पी भावे यांची आणि संगीत विश्वनाथ मोरे यांनी दिलं होतं.

शाहीर सावळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात राजा भढे यांची ही देशभक्ती रचना पण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात श्रोते आपण कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमातील आता शेवटचं गीत योगेश खाडेकर यांच्या स्वरातील आहे. रचना आहे वंदना विटनकर यांची आणि याला संगीत दिलं आहे मीना खाडेकर यांनी.

0: योगेश खाडेकर यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं. रचना होती वंदना विटनकर यांची आणि याला संगीत दिलं होतं मीना खाडीकर यांनी. श्रोतेहो, आपण मिश्र संगीताचा कार्यक्रम ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: अगं, कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
2: ते आणि कशाला,
1: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
2: अजब आहे.
1: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
2: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन.
3: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे

0: त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
1: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काही आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहितीये.
0: तेव्हा अवश्य ऐका शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत. सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
3: श्रोतेहो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि STD कोड 022.
2: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
3: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वर वनिता मंडळ.
4: श्रोतेहो AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. पहाटेची 4 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सारंग हांडे यांचं व्हायोलिन वादन प्रसारित करीत आहोत. राग मंगल भैरव, त्यांना तबला साथ आहे सुनील दैठणकर यांची. ऐकूया सारंग हांडे यांच्या व्हायोलिन वादनात राग मंगल भैरव.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सारंग हांडे यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकलं, राग मंगल भैरव. त्यांना तबला साथ सुनील दैठणकर यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आपण ऐकत होतात. श्रोतेहो, पहाटेचे 4:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये विभावरी बंधावकर यांचं गायन प्रसारित करीत आहोत, राग भटियार. त्यांना तबला साथ आहे राकेश कुलकर्णी यांची आणि हार्मोनियमची साथ आहे जयंत फडके यांची. विलंबित बंदिश 1 तालात निबद्ध आहे आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत हो गिनत रही हू मैं और आणि द्रुत बंदिशीचे बोल आहेत जाग रहे लोगवा. ऐकूया विभावरी बंधावकर यांचं गायन राग भटियार.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विभावरी बंधावकर यांचं गायन आताच आपण ऐकलं, राग भटियार. त्यांना तबला साथ केली होती राकेश कुलकर्णी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती जयंत फडके यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत होतात. श्रोतेहो, आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
2: श्रोते हो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायलिंग कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहे

0: 45151 45151 30 आणि एसटीडी कोड 022.
1: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
0: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वर वनिता मंडळ.
2: श्रोतो, AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. पहाटेचे 5 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

देवकी पंडित यांच्या स्वरात नाधो महानोर यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं आनंद मोडक यांचं आणि चित्रपट एक होता विदूषक. गीतबहार कार्यक्रमात आता ऐकूया महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील गीत.

अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती गुरु ठाकूर यांची आणि संगीत होतं अजय आणि अतुल यांचं. चित्रपटात यानंतर ऐकवीत आहोत देवकी पंडित यांच्या स्वरात एक होता विदूषक या चित्रपटातील गीत. गीतरचना नाधो महानोर यांची आणि संगीतबद्ध केलं आहे आनंद मोडक यांनी.

0: स्वप्नील बांदोडकर आणि बेला शिंदे यांच्या स्वरात मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती गुरु ठाकूर यांची आणि याला संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी.
1: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
2: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे.
1: तेव्हा अवश्य ऐका, शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.

यशोदा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. वाणी जयराम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे गीत होतं चंद्रकांत खोट यांचं आणि याला संगीत दिलं होतं दत्ता डावजेकर यांनी. श्रोतेव आपण ऐकत आहात गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया हमसिका अय्यर यांच्या स्वरात अजिंठा या चित्रपटातील गीत. गीतरचना नाधो महानोर यांची आणि संगीतबद्ध केलं आहे कौशल इनामदार यांनी.

अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर वैशाली सामंत यांच्या स्वरात ऐकूया गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं आणि चित्रपट झपाटलेला दोन.

अवधूतगुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं आणि चित्रपट झपाटलेला दोन. श्रोतो, या गीतासोबतच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात हर्षित अभिराज यांची पारंपरिक रचना.